सुप्रभात रसिक श्रोते हो, नमस्कार। FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे शुक्रवार, भारतीय सौर 6 भाद्रपद शके 1948, दिनांक 28 ऑगस्ट 2026। आता सकाळची 5:57 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

एफएम बँड 101.1 मेघर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्र रक्षणाचाच भाग आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये भारतीय सशस्त्र दलांची शांततापूर्ण किंवा महत्वपूर्ण भूमिका आहे. दहशतवाद, सायबर गुन्हे, सीमापार घुसखोरी, संघटित गुन्हेगारी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटापासून देशाचे संरक्षण करणे आवश्यक असते. आधुनिक काळात सायबर विशेष सुरक्षा महत्वाची आहे. डिजिटल व्यवहार, सरकारी माहिती आणि महत्वाच्या पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. नागरिकाचे योगदान राष्ट्र रक्षणात अत्यंत महत्वाचे असते. नागरिकांनी देशाच्या कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे, संशयास्पद किंवा धोकादायक बाबीबाबत संबंधित यंत्रणेला माहिती देणे आणि सामाजिक शांतता राखणे आवश्यक आहे. अफवा पसरविणे, द्वेष निर्माण करणे किंवा सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणे यामुळे राष्ट्राची सुरक्षा आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जबाबदार नागरिकत्व ही राष्ट्र रक्षणाची महत्वाची बाजू आहे. आपत्ती व्यवस्थापन देखील राष्ट्र रक्षणाची संबंधित असून पूर, भूकंप, दुष्काळ, चक्रीवादळ, भूस्खलन किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळी रक्तदान, मदत कार्य, अन्न वस्त्र वितरण, बचाव कार्य आणि पुनर्वसन यामध्ये नागरिक सहभागी होऊ शकतात. कायद्याचे पालन करणे, उत्पादन क्षमतेत वाढ करणे आणि स्थानिक व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणे हे आर्थिक राष्ट्र रक्षणाचे घटक आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे हे देखील आधुनिक काळातील महत्वाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. जंगल, पाणी, जमीन, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांनी यांचे संरक्षण केले नाही तर भविष्यात गंभीर संकटे निर्माण होऊ शकतात. वृक्षारोपण, पाणी बचत, प्रदूषण नियंत्रण, प्लास्टिकचा वापर आणि नैसर्गिक संसाधनाचा जबाबदार वापर करणे प्रत्येक नागरिक पर्यावरण रक्षणात योगदान देऊ शकतो. सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणे ही राष्ट्र रक्षणाचाच एक भाग आहे. भारतातील ऐतिहासिक वास्तू, लोककला, लोकपरंपरा, राष्ट्रीय साहित्य, भाषा, संगीत आणि विविध सांस्कृतिक परंपरा या देशाच्या ओळखीचा महत्वपूर्ण भाग आहे. आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आवश्यक आहे. पुढील पिढ्यांना आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती मिळणे हे राष्ट्रीय जबाबदारीचे कार्य आहे. संविधानाचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे अत्यंत महत्वाचे कर्तव्य आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही भारतीय राज्य व्यवस्थेची मूलभूत मूल्य आहेत. या मूल्याचे संरक्षण करूनच राष्ट्राची लोकशाही व्यवस्था मजबूत करता येते. नागरिकांनी आपल्या अधिकारासोबत कर्तव्याचीही जाणीव ठेवली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि इतर सामाजिक उपक्रमांमधून युवकांचे शिस्त आणि सेवाभाव आणि राष्ट्रीय जबाबदारीची भावना विकसित करता येते. सैनिक सीमाचे रक्षण करतात, परंतु नागरिक सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्य, सार्वजनिक संपत्ती, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि संविधानिक व्यवस्था यांचे रक्षण करून राष्ट्राला मजबूत करतात.
1: आत्ताच आपण चिंतन या कार्यक्रमातून शिवाजी देवकते यांचे रक्षण याविषयीचे विचार ऐकलात. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता सकाळची 6:10 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम भक्ती संगीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत उषा मंगेशकर यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत राहुल देशपांडे यांच्या सुरातील डॉक्टर सुनील शशिकांत यांची रचना, संगीत डॉक्टर सुनील शशिकांत यांचं.

मनामनातून ओसंडून वाहणाऱ्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर ऐकत आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरातील वंदना बिटणकर यांची रचना, संगीत श्रीकांत टिकेकर यांचं.

माँ को कहाँ ढूंढो बंदाओ, मैं तो तेरे पास में, नामय मंदिर नामय मस्जिद ना का बाप कैलास में। अर्थात ईश्वर आपल्या आत्म्यात आहे, आपल्यात आहे, फक्त त्याला शोधण्याची गरज आहे असा याचा अर्थ होतो। त्यामुळे ईश्वर भक्तीसाठी आपण आपल्या आईवडिलांच्या चरणावरती डोकं ठेवून जरी आपण त्यांची पूजा अर्चा केली किंवा त्यांना समजून घेतलं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालं, तरीही ईश्वर भक्ती होऊ शकतं। गरज आहे फक्त ईश्वराप्रती असलेले आपले भाव आपण कसे व्यक्त करतो त्यासाठीचे। कारण अंतरात्म्यातून एखाद्या दुःखितांच्या दुःखमुक्तीसाठी केलेली सेवा ही ईश्वर भक्तीच होय। भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत वाणी जयराम यांच्या स्वरातील संत नामदेव महाराज यांची रचना, संगीत वसंत देसाई यांचं।

ईश्वर भक्तीमध्ये मिळालेले सुख हे सर्वोत्तम आणि आत्मशांती देणारं सुख आता असं म्हटलं जातं. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा जेव्हा दुःख आपल्या आयुष्यात येतं तेव्हा तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आठवतो तो ईश्वर अल्लाह. या ठिकाणी आपण प्रार्थना करतो मला सुखी ठेव, माझ्या कुटुंबियांना सुखी ठेव म्हणून. परंतु याचवेळी आपण समष्टीच्या सुखासाठी याचना करणे आवश्यक ठरतं. ईश्वर भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा करणं नव्हे तर आपल्या सार्वजनिक जीवनामध्येही ईश्वराला आवडेल अशीच कृत्य करणे, त्यानुसारच वर्तन करणे म्हणजे ईश्वर भक्ती होय. चला तर मग स्वतःसह कुटुंबासह समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट करत ईश्वर भक्ती खऱ्या अर्थाने जपूयात. या अपेक्षेसह आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलात उषा मंगेशकर, डॉ राहुल देशपांडे, मोहम्मद रफी आणि वाणी जयराम यांच्या स्वरातील निवडक भक्तिगीतं. भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

जसे बहीण भावाचे नाते अतूट आणि घट्ट असते तसेच आपले आणि श्रोत्यांचे म्हणजे तुमचे आणि आमचे नाते अधिक घट्ट आहेत अतूट आहेत. सकाळचे 6:35 झाली आहेत. ओळख करून घेऊया आमच्याच प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकाल. 7:00 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल. श्रीगंगा हॉस्पिटल सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास

सकाळी 7:40 राखी पौर्णिमेनिमित्त विशेष हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8 समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 8:15 राखी एक अनमोल धागा याविषयी सुदर्शन तिडके यांचं भाषण आपण ऐकाल. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 8:40 व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम शब्द आणि सूर तात्याची मानदेशी सृष्टी आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9:00 राष्ट्रीय विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 10:00 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. गीतशिल्प या कार्यक्रमात आज आपण ऐकाल आज का अर्जुन, अंधा कानून, अनोखा इन्सान, फरिश्ते आणि हम बच्चे है हिंदुस्तान के या चित्रपटातील निवडक गीतं. सकाळी 10:30 भूमी या पुस्तकाचं कर्मशः अभिवाचन ऐकाल. अभिवाचनाचा आज 72 भाग प्रसारित करू. सकाळी 10:45 लोकजागर या कार्यक्रमात रक्षाबंधन या सणानिमित्त रुपा सोनकांबळे यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:30 आपकी पसंद हा रसिक श्रोत्यांच्या पत्रपसंदीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. दुपारी 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा शिवार संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सर्व बातमीपत्र नियोजित वेळेती आम्ही सहक्षेपित करू आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल आज रात्री ठीक 11:10. तर ही होती आमची आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: अश्रू हे जगातील कोणत्याही रागाचे अथवा दुःखाचे निराकरण करू शकत नाही, त्यासाठी आत्मचिंतन करूनच मार्ग शोधावा लागेल. तथागत गौतम बुद्ध. राखी पौर्णिमेचा सण अत्यंत आत्मीयाने उत्साहाने साजरा करत चला ऐकूयात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. 6:40 झाली आहेत. ऐकवित आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी याविषयीची माहिती. मंडळी मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीची भारतात 2018 प्रथम नोंद झाली. त्यानंतर अल्पावधीतच या बहुभक्षी केळीचा देशातील विविध मका उत्पादक क्षेत्रावर वेगानं प्रसार होऊन पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. अळीची जलद वाढ, उच्च प्रजनन क्षमता, व्यापक यजमान व्याप्ती आणि मक्याच्या पोंग्यात लपून राहण्याची प्रवृत्ती यामुळे तिचे प्रभावी व्यवस्थापन आजही आव्हानात्मक आहे. मंडळी या किडीची ओळख ती अशी आहे. अंडी अवस्था, अंडी गोलाकार, फिकट पांढरट ते पिवळसर रंगाची असून पुंजक्याच्या स्वरूपात आढळतात. पुंजक्यावर मादीच्या शरीरावरील सूक्ष्म केस आणि खवलं असल्यानं ते

0: पांढरट किंवा राखाडी दिसतो. उबविण्यापूर्वी अंड्यांचा रंग गडद होतो. अळी अवस्था. सुरुवातीला अळी फिकट हिरवट, तर पूर्ण वाढीनंतर हिरवट ते तपकिरी रंगाची दिसते. डोक्यावर उलट्या वाय आकाराची पांढरी खूण आणि शेवटच्या भागावर चौकोनी रचनेतील चार काळे ठिपके ही प्रमुख ओळख चिन्हे आहेत. शरीराच्या बाजूनं पिवळसर रेषा दिसतात. पूर्ण वाढलेली अळी सुमारे 3.5 सेंटीमीटर लांब असते. कोशावस्था. कोश सुरुवातीला फिकट लालसर तपकिरी असून नंतर गडद लालसर तपकिरी रंगाचा होतो. कोश साधारण 1.3 ते 1.5 सेंटीमीटर लांब असतो. मंडळी, यानंतरची अवस्था म्हणजे प्रौढावस्था. प्रौढ पतंगाचे पुढील पंख तपकिरी किंवा राखाडी रंगाचे असतात. नर पतंगाच्या पुढील पंखावर विशिष्ट पांढरे ठिपके आणि रेषा दिसतात, तर मादीचे पंख तुलनेनं एकसारखे तपकिरी दिसतात. मागील पंख फिकट पांढरे असून त्यांच्या कडा गडद रंगाच्या असतात. पतंग प्रामुख्यानं रात्री सक्रिय असतो. मादी पतंग पानाच्या वरच्या किंवा खालच्या बाजूस पुंजक्यानं अंडी घालते. एका पुंजक्यात साधारण 100 ते 200 अंडी असतात. एक मादी तिच्या आयुष्यात 1500 ते 2000 अंडी घालू शकते. अंडी 2 ते 3 दिवसात उबतात. अळ्या 6 रुपांतरित अवस्थात वाढून 14 ते 15 दिवसात पूर्ण वाढतात. पूर्ण वाढलेली अळी जमिनीत जाऊन कोशावस्थेत जाते. कोशावस्था 8 ते 9 दिवसाची असते. त्यानंतर प्रौढ पतंग बाहेर पडतो. प्रौढ नराचा जीवनकाळ सुमारे 8 दिवस तर मादीचा 10 ते 11 दिवस असतो. अशा प्रकारे किडीचे जीवनचक्र साधारण 32 ते 38 दिवसात पूर्ण होते. मंडळी, या अळीमुळं नुकसानीचं स्वरूप असं असतं. नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खरवडून खातात, त्यामुळं पानांवर पांढरे चट्टे पडतात. पुढील अवस्थेत अळ्या पानांना छिद्रक पाडून खातात, तर मोठ्या अळ्या पानाच्या पोंग्यात राहून पानांचा फडशा पाडतात. त्यामुळं पानं उघडल्यानंतर एका रेषेत समान छिद्र दिसतात. पानांवर अळीची विष्ठा दिसते. प्रादुर्भाव वाढल्यास पानाच्या केवळ शिरा शिल्लक राहून पीक फाटल्यासारखं दिसतं. मक्याच्या एक प्रकाश सापळा उभारावा. पतंगाच्या निरीक्षणासाठी 1 ते 5 तर नियंत्रणासाठी 15 कामगंध सापळे लावावेत. सापळ्यात सरासरी 3 नर पतंग प्रति सापळा आढळल्यास परोपजीवीग्रस्त टेल्युनोमस रेमसची 50,000 अंडी प्रति एकर या प्रमाणे आठवड्याच्या अंतरानं 3 वेळा सोडावीत.
1: आत्ताचा आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतरही 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर, दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळे पोटविकार डोकं वर काढतात असं आपण बघतो. कुठले आजार असे आहेत की स्पेसिफिक त्या काळामध्ये ते होत असतात?
2: वातावरण जरा दमट असतं, त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव थोडासा वाढलेला असतो, त्याच्यामुळं भाज्या असतात.

0: त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. फार काळ अन्न शिजलेलं तसंच ठेवता कामा नये, कारण दमट हवेमुळं काही वेळेला जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो जरा आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. वॉटरही बऱ्याच वेळेला कंटॅमिनेशन होतं, जुलाब असेल, उलटी असेल, काही पोटदुखी असेल, इन्फेक्शन असेल, ह्या गोष्टी वाढतात. त्यामुळे पाणी थोडं उकळून शक्य असेल तर घेणं, स्वच्छता ठेवणं, अन्न शिळं न खाणं, ताजंच खाणं आणि व्यवस्थित योग्य तेवढंच खाणं, अशा गोष्टी थोड्या केल्या तर कदाचित प्रमाण पावसाळ्यातील आजारचं कमी होतं.
1: अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही म्हणजे करपट ढेकर येतात किंवा पोट फुगतं, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: पावसाळी दिवसात इन्फेक्शन थोडस वाढण्याची शक्यता दमट हवेमुळे असतं की भाजीपाला वगैरे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घेणं, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिजवणं, व्यवस्थित चर्वण करणं सगळ्यात महत्वाचं आहे सध्या. कारण चर्वण जर व्यवस्थित नसेल तर मग ते पचनाला प्रश्न येतात. पालेभाज्या व्यवस्थित चर्वण झालं तर त्याचं बारीक फायबरमध्ये रूपांतर होऊन पाणी शोषणाला वगैरे त्याचा उपयोग होतो. पिष्टमय पदार्थ तर बऱ्याच अंशी तोंडातील लाळेमुळं त्याचं पचन व्हायला खूप मदत होते, तर ते व्यवस्थित चर्वण असेल तर अन्नाचं पचन चांगलं होतं. त्याचप्रमाणे वेळ महत्वाची जेवणाची, आपण कोणत्या वेळी कसं घेतो, पटपट खाल्लं जातं, जेवणाच्या मधला वेळ इंटरवल महत्वाचा आहे. झोपेच्या आधी 2 ते 3 तास तरी आपण जेवण घ्यायला हवं आणि योग्य प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराला काय पचतंय, काय योग्य आहे ते पण खाणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट पचत नसेल तर ती आपण एखाद्याला खाल्ली तर त्याचं तेवढ्या म्हणावं तसं पचन होत नाही. पण योग्य प्रमाणात, योग्य वेळी व्यवस्थित चर्वण करून चावत असताना गोष्टीकडे लक्ष देऊन जर असेल तर मग ते पचन चांगलं होतं आणि मग अशा गोष्टी बऱ्याचशा कमी होतात. असं नेहमी म्हटलं जातं की 32 वेळा घास चावावा, त्या घासाकडे आपलं लक्ष, मनाचं लक्ष पाहिजे आणि भुकेपेक्षा नेहमीच 4 घास कमीच खावे.
1: बरोबर आहे. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा काय प्रकार आहे?
0: अनेक गोष्टींचा एक समुच्चय असल्यासारखं आहे आणि याच्यामध्ये मेन कारण आहे एन्झायटी किंवा अति स्ट्रेस, डिप्रेशन, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यात मेनली स्ट्रेस हा त्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेलला करत असतो आणि त्याच्यामुळं एकदम संडास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, दुखायला लागणं अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं हा अलीकडं थोडासा बघायला मिळतो रोग.
1: याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार काय करता येतात?
0: जनरल काळजी हीच आहे की जेवढा स्ट्रेस कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. योगा असेल, त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल, त्याच्यानंतर आपलं खाण्यापिण्याच्या तुमच्या कुठल्या सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, एखादा छंद असेल की ज्यांच्यामुळे स्ट्रेस कमी होईल, कारण स्ट्रेस हा याच्यातील खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन वगैरे असतील तेही आपण जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजेत. आणि जीवनशैली योग्य वेळी, आहार योग्य वेळी, झोप योग्य वेळी, जेवण अशा गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या जर घेऊनही कमी होत नसतील तर मात्र थोड्याशा अंतरानंतर मग डॉक्टरशी कन्सल्ट करून ते योग्य निदान मग काही वेळेला वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार मग उपचार चालू केले जातात.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्व आहे?
1: कचरा फक्त हा शब्द आपण ऐकतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तर व्यवस्थापन एक 4 ते 5 प्रकारे आपण करू शकतो. पहिल्यांदा तर संकलन. आपण शहर किंवा मोठ्या स्वरूपात न जाता आपण घरातल्या

0: छोट्याशा गोष्टींपासून सुरू करू. एक छोटं कुटुंब जर घेतलं तर त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, मुलांचे काही स्टेशनरीचे हे असे प्रकारचा जो कचरा होतो तो आपण एके ठिकाणी गोळा करणं, त्याचं संकलन करणं हा पहिला मुद्दा झाला. तो जमा झालेला कचरा किंवा संकलित केलेला घरातला कचरा त्याचं वर्गीकरण हे खूप गरजेचं आहे. वर्गीकरण नाही केलं तर त्याचे पुढे बरेच दुष्परिणाम होतात. ओला कचरा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जो तयार होणारा भाजीचा, देठांचा, सालींचा किंवा अन्न पदार्थांचा जो कचरा असतो त्याला आपण ओला कचरा म्हणून तो बाजूला केलाच पाहिजे. दुसरी म्हणजे सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये पण प्लास्टिक, ई वेस्ट, मुलांचे घरातले खेळणी, स्टेशनरीज हे प्रकार वेगळे होतात. शिवाय घातक मध्ये ई वेस्ट येतं, सगळ्यांच्याच पर्यावरणाच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. तर हे असं वर्गीकरण करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता जो कचरा झालाय घरामध्ये तयार, मी आता फक्त छोट्या ह्याच्या स्वरूपात सांगते, हे आपण मोठ्या प्रमाणातच करायला पाहिजे. तर पुनर्वापर, काही गोष्टी अशा असतात की मुलांनी वापरून टाकलेली खेळणी किंवा काय, तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. ई वेस्ट मध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याचं दुरुस्ती केली तर ते पुनर्वापर होऊ शकतो. ओला कचऱ्याचं कंपोस्ट खत केलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्या बागेसाठी किंवा कुंडीतल्या झाडांसाठी व्यवस्थित ते होऊ शकतो. म्हणून त्याचा पुनर्वापर हे एक व्यवस्थापनातलं एक गोष्ट येतं. त्याच्यावर प्रक्रिया, प्रक्रिया म्हणजे मी आता थोडक्यात सांगितलं की ओला कचऱ्यावरती कंपोस्टिंग करणं आणि ते घरच्या घरी छान पद्धतीनं छोट्या स्वरूपात आपण करू शकतो. आता परिस्थिती अशी आली की गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. काही सुजाण नागरिक त्याच्यामध्ये सामील व्हायला लागलेत. बऱ्याच संस्था आणि प्रशासक लेवलला ह्या गोष्टी अवेअरनेस वाढत चाललेला आहे. आणि हे गरजेचं काय आहे तर ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र केला तर जे ओला कचरा आहे जो कंपोस्टिंगसाठी जायला पाहिजे त्याचं प्रॉपर कंपोस्टिंग होत नाही, ते सुक्या कचऱ्यामध्ये मिसळलं की सुका कचरा तो काय बायोडिग्रेडेबल असतोच असं नाही. मग प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी असती, विघटन होण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असती. ओला कचरा म्हणाल तर खाण्याचे पदार्थ, भाज्या वगैरे, त्याचे देठ, फळांच्या साली, म्हणजे जे पुन्हा मातीत मिक्स होणार आहे त्याच्यापासून खत निर्माण होणार आहे हा ओला कचरा असतो. आणि तो 100% म्हणजे आपल्या किचन मधूनच निघत असतो.
1: बरोबर.
0: ई वेस्ट तर सगळ्यात हार्मफुल आहे, त्यामुळं ते पण आधी वेगळं केलं पाहिजे. ते पाण्यात किंवा जमिनीत मिसळलं तर कित्येक वर्ष जमीन नापीक होऊ शकते. मग ह्या नापीक जमिनीतून आपण पुढे उगवणार काय आणि खाणार काय, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तर असं खूप मोठा डोंगर आहे की ते वर्गीकरणाची गरज का आहे. त्यामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन जर ह्या 5 पद्धतीनं केलं तर तो खूप फायद्याचं ठरणार आहे सगळ्यांनाच.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 6:55 झाली आहेत. ऐकवीत आहोत कार्यक्रम दिनविशेष मंडळी. आज शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026. सुविचार जो स्वयंप्रकाशित आहे त्याला हतप्रभ करण्याचे सामर्थ्य कोणातही असत नाही. दिनविशेष जर्मन महाकवी गटे यांचा जन्मदिन. 1749 मध्ये त्यांचा जन्म झाला. अणुयोगाचा निर्माता रुदरफोर्ड अर्नेस्ट यांचा आज जन्मदिन. 1873 मध्ये त्यांचा जन्म झाला. मामा पेंडशे यांचा आज जन्मदिन. 1906 मध्ये त्यांचा जन्म झाला. पहिली कार रॅली आजच्याच दिवशी 1904 मध्ये आयोजित करण्यात आली होती. आज राखी पौर्णिमा. आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू

0: शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार, मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा, कृतज्ञता सोहळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी 12:30 वाजता, स्थळ सुमन मंगल कार्यालय हदगाव. शेतकरी बांधवांनो, हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. विनीत भागवत देवसरकर.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
0: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
0: संपर्क 70 50 10 10 49.
7: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
8: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
9: स्वनिमुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
10: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
11: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
10: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
11: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
10: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
12: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी व्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजत आहेत. देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात ऐकत आहोत मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीत हंसराज बहेल यांचं.

0: शेतकरी बांधवांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यात लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या रोगाच्या लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
1: आपल्या पशुधनाला लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण हेच एकमेव सुरक्षा कवच आहे.
0: आजच आपल्या जनावराची शासकीय नोंदणी करा आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून किंवा गावात आलेल्या पथकाकडून लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लस टोचून घ्या.
1: सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. लस टोचूया, पशुधन वाचवूया. सौजन्य पशुसंवर्धन विभाग नांदेड.
2: आपण ट्यून केले आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. ही सकाळची 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या आज छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बेटी नहीं तो?
1: उसके बाद
0: कुछ भी नहीं।

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सरकार 21व्या शतकातील आधुनिक क्रीडा परिसंस्था तयार करण्यास कटिबद्ध, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्याचा केंद्र सरकारशी समन्वय. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी एक वर्षाची मुदत. गणेशोत्सवातल्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांच्या किमान निकषांचं पालन होणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात दुरुस्त्या पारदर्शक आणि नागरिका

अभिमुख ठेवाव्यात, राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21व्या शतकातल्या भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. क्रीडा विद्यापीठ, आधुनिक प्रशिक्षण केंद्र आणि इतर सुविधा विकसित करून खेळाडूंना प्रत्येक स्तरावर मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं क्रीडा क्षेत्र

0: टैलेंट हंट अभियान का ऐलान किया है और इसमें भी हमें केवल ये नहीं देखना है कि किस बच्चे की किस खेल में रुचि है, बल्कि ये भी देखना है कि कौन सा बच्चा किस खेल के लिए फिट है।
1: राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन महाविद्यालयांमधले युवक सहभागी झाले होते। धाराशिव इथं झालेल्या कार्यक्रमात मुष्टीयोद्धा सनी कापसे यांनी युवकांना विविध क्रीडा प्रकारात स्वतःचं भविष्य घडवण्याचं आवाहन केलं। ते म्हणाले,
2: आपल्या भारत सरकारने खूप मोठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, खूप मोठे खेळासाठी सँक्शन पार केले आहे, तर या सगळ्यांनी याचा फायदा घेऊन येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, कुठल्या ना कुठल्या तरी क्रीडामध्ये भाग घ्यावा आणि येणाऱ्या सर्व स्पर्धेमध्ये भाग घेत आपल्या भारताचं नाव रोशन करावं आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकावं।
1: परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं। विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयातले 700 अधिक विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। हिंगोली इथं न्यू मॉडेल डिग्री कॉलेज इथं या कार्यक्रमाचं प्रक्षेपण दाखवण्यात आलं। माजी आमदार गजाननराव घुगे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। नेपाळमधल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर असून अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। त्यांच्या सुरक्षित परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशीही समन्वय साधण्यात येत आहे। दरम्यान नागपूर जिल्ह्यातल्या स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले 110 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। त्यांची महाराष्ट्रात परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यातल्या इतर पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते। राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले असल्याचं ते म्हणाले। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मुंबईतल्या ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। या एका वर्षाच्या कालावधीत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले,
3: महाराष्ट्रामध्ये सुजबी मराठी का होईना हे आलं पाहिजे याचं आम्हाला पूर्ण समर्थन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो। कशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला हे देखील त्यांनी सांगितलं। आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी एक वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की एक वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल, कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही।
1: महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। भाविकांना शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचं पालन होणं गरजेचं असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यावं असं ते म्हणाले। आगामी गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते। गणेशोत्सव उत्साह शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन प्रशासन आणि गणेश मंडळांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं।
4: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगानं प्राप्त होणाऱ्या अर्ज सूचना आणि हरकतींवर तत्परतेनं कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले। छत्रपती संभाजीनगर विभागातल्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेताना ते काल बोलत होते। मतदार यादीतल्या नोंदींची पडताळणी, नमुना क्रमांक,

0: सहा सात आणि आठ मधल्या अर्जांवर कार्यवाही आणि आवश्यक दुरुस्त्या नियमानुसार पूर्ण करताना प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख ठेवावी असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या साखर कारखान्यांसाठी यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या ऑनलाईन परवाना अर्जाची प्रक्रिया येत्या 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कारखान्यांना 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी परवाना घेणं बंधनकारक आहे. परवाना न घेता गाळप सुरू केल्यास किंवा अटींचं उल्लंघन केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा बहीण भावांमधल्या खास नात्याचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतात. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं विविध टाकाऊ पदार्थांपासून वारली राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांचं प्रदर्शन शाळेत भरवण्यात आलं आहे. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातल्या चारोसे या वनवासी भागात यावर्षीचा रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या उत्सवाला नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव इथून नागरिक उपस्थित राहणार आहेत. श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यानुसार विकास कामं करताना पुरातत्व विभागानं केलेल्या सूचनांचं पालन करावं, तसंच स्थानिक दुकानदार आणि यात्रेकरू अशा सर्व घटकांना सर्वसमावेशक ठरेल अशी अंमलबजावणी करावी असे निर्देश अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. दरम्यान वेरूळ इथं प्रशासनाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. वेरूळ हे जागतिक पर्यटन आणि धार्मिक महत्व असलेलं ठिकाण असून इथं येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरण मिळावं यासाठी प्रशासनाचा हा महत्वपूर्ण उपक्रम असल्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या देऊळगाव गात इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते काल झालं. 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जालना शहरातल्या एमआयडीसी भागातल्या त्रिमूर्ती चौक इथं उभारण्यात येणाऱ्या चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा काल आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते पार पडला. गृहविभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या इमारतीला मंजुरी मिळाली आहे. मराठवाड्यासह राज्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकार 21व्या शतकातील आधुनिक क्रीडा परिसंस्था तयार करण्यास कटिबद्ध, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्याचा केंद्र सरकारशी समन्वय. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी 1 वर्षाची मुदत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएम बँड 101.1 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकू येत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: Brand new audio series, The Savior, brought to you by Sri Ganga Hospital.
3: ही गोष्ट आहे 37 वर्षीय किरणची, घरचा कर्ता पुरुष, ज्याच्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. दररोजच्या धावपळीत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस अचानक किरणच्या पाठीत दुखायला लागलं. सुरुवातीला त्याने ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं, पण दिवसागणिक दुखणं वाढायला लागलं. पायाला मुंग्या येऊ लागल्या, चालताना चप्पल निसटू लागली आणि हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होऊ लागली. जो माणूस सगळ्यांना आधार देत होता, आज त्यालाच उभं राहण्यासाठी आधाराची गरज होती. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने किरण श्री गंगा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी त्याची सखोल तपासणी केली. एमआरआय रिपोर्ट्समध्ये एक गंभीर कारण समोर आलं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची गाठ

0: तयार झाली होती, जी नसांवर दाब देत होती. याच दाबामुळे किरणच्या पायांची ताकद कमी होत होती आणि वेदना वाढत होत्या. डॉक्टर संदीप गोरे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली आणि वेळ न दवडता किरणने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. डॉक्टर संदीप गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे अत्यंत अचूक पद्धतीने किरणच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी यशस्वी झाली. हळूहळू किरण रिकव्हर होऊ लागला, त्याच्या पायांची ताकद परत येऊ लागली, मुंग्या येणं कमी झालं आणि काही दिवसातच तो पुन्हा आत्मविश्वासाने स्वतःच्या पायांवर उभा राहिला. त्या एका योग्य निर्णयाने किरणचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. आज किरण पुन्हा तितक्याच ताकदीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावतोय.
1: श्रीगंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाईनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड.
2: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात, श्रीगंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या आजाराविषयी माहिती घेतली आहे. खरं तर या माहितीची व्याप्ती खूप मोठी आहे. सिकल सेल हा आजार शरीरात अनेक गुंतागुंती निर्माण करतो. कधीही न थांबणाऱ्या वेदना, वारंवार होणारा रक्तक्षय आणि त्यातून रुग्णाला येणारे अडथळे. तेव्हा या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं माहिती जाणून घेत आहोत. आज हा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: एक अत्यंत महत्वाचा विषय.

0: सिकल सेल या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल, आता जे नवजात शिशू आहे त्यांच्यासाठी राज्यात या आजारासाठी काही वेगळी व्यवस्था आपण निर्माण नक्कीच केली असेल, तर ती काय आहे?
1: आमच्याकडे मॅडम यंत्रणा आहे, आपल्याकडे लॅबोरेटरीज आपल्या खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात विभागाच्या माध्यमातून. ते नवजात अर्भकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टेस्टिंगची आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे.
0: आपण सुरुवातीला पण म्हणालात की सिकल सेल एक वाहक आणि सिकल सेल आजार या दोन गोष्टी आहेत, तर नेमक्या त्या समजून सांगूया की सिकल सेल वाहक म्हणजे नेमकं काय आणि हा आजार म्हणजे नेमकं काय.
1: सिकल सेल आजार हा एक अनुवंशिक आजार आहे आणि तो आजार जो आहे तो जेनेटिक आजार आहे, म्हणजे जेनेटिक डिसीज आहे. त्यामुळे पालकांकडून त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे अपत्यांना तो आजार त्या ठिकाणी होतो. त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की जर आई आणि वडील दोघेही जर वाहक असतील तर त्यांच्या मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.
0: याची तपासणी ही फार गरजेची आहे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही तपासणी कधी करणं गरजेचं आहे आणि कुठे करणं गरजेचं आहे?
1: मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशी आपल्याला शंका आली तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या जे आरोग्य केंद्र आहे आमचं त्या ठिकाणी संपर्क साधा. त्या ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारी आहेत, एएनएम आहेत, आशा आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना अधिकची माहिती मिळू शकते. पण सर्व शासकीय जे आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जे काही आपले ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ह्या सर्व ठिकाणी ही चाचणी मोफत केली जाते.
0: एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर, की आजार तर झालेला आहे, तो शरीरात आहे, जे आहे ते रुग्णाला स्वीकारावंच लागतं, फक्त त्याच्याशी आपल्याला उपचार घेणं त्यासाठी महत्वाचं असतं. मग असं असताना हा आजार काही रुग्णाला दिलासा आहे की नाही, झाला तरी हरकत नाही पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा हा आजार आहे का?
1: आता हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा पूर्णपर्यंत बरा होत नाही.
0: नाही होत.
1: पण या ठिकाणी आता नवीन मॉडेलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत. आता त्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन वगैरे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एम्स नागपूर या ठिकाणी आपण आता त्याच्यावर, एम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्राची संस्था आहे, तर त्या ठिकाणी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये आता जे MGPJY आणि PMJY आपल्या ज्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्या ठिकाणी, तर त्या स्कीमच्या माध्यमातून देखील ह्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी त्या ठिकाणी आता सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली.
0: अच्छा, आणि सध्या उपलब्ध असलेल्या आणखीन उपचार पद्धती काय आहेत?
1: त्यामध्ये मग सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, म्हणजे लक्षणं जशी असतील त्यानुसार आजार. मग त्यांना दुखणं असेल तर त्यासाठी पेन किलर्स आपण देतो, फोलिक एसिड आपण त्या ठिकाणी देतो. हे अशा प्रकारे आपण जे आवश्यक लक्षणांनुसार त्यांना उपचार त्या ठिकाणी दिले जातात.
0: आता रक्त संक्रमण किंवा या वेदना कमी करणं, औषध उपचार, या सगळ्याचं महत्व जर आपण एखाद्या सिकल सेल झालेला व्यक्ती बघत असेल तर त्याला आपण काय सांगाल की या गोष्टी किती गरजेच्या आहे, कितपत आहे आणि कशा पद्धतीनं करणं महत्वाचं आहे?
1: सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळून आली आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी असं कोणी रुग्ण आपल्याला आढळून आला तर आपण वेळीच त्यांना आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केलं पाहिजे की ज्या ठिकाणी सोल्युबिलिटी टेस्ट आपण जे मी म्हणालो मगाशी ती टेस्ट आपण करून घेतली पाहिजे आणि त्यानंतर हे आजाराचं निदान होण्यासाठी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे HPLC टेस्ट ती आपण केली पाहिजे की जेणेकरून मग एक सिकल सेल आजार आहे की नाही हे खात्री होईल. आमच्याकडे एक सिस्टीम आहे की जर सिकल सेल आजाराने बाधित जो रुग्ण असतो त्याला आम्ही रेड कार्ड देतो आणि जर वाहक असेल तर येलो कार्ड देतो.
0: अच्छा.
1: आणि जर तो नॉर्मल रिपोर्ट असेल तर त्याला व्हाईट कार्ड देतो. अशा प्रकारे तीन कलर कोडेड कार्ड्स आहेत की जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळतं की एखाद्या ठराविक व्हिलेजमध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी मग लग्नाच्या वेळी पर्टिक्युलरली याचा फार उपयोग होतो की दोन लाल रंगाचे असतील किंवा दोन येलो रंगाचे असतील कार्ड्स म्हणजे मुलगा आणि मुलगी तर त्यांचं मॅरेज आपण टाळलं पाहिजे. एक येलो एक व्हाईट चालू शकतं. त्यामध्ये वाहक जो असतो वाहकाला हा जो रुग्ण असतो त्याला फारशी लक्षणं नसतात, त्याला फारसा त्रास नसतो, व्याधी पण नसतात. पण जे रेड कार्ड होल्डर आहेत जे आजाराने बाधित आहेत त्यांच्याशी जर कोणी लग्न केलं किंवा दोन येलो कार्ड धारक आहेत त्यांच्यामध्ये जर लग्न झालं तर मग ते पुढच्या आपत्त्यांना ते चान्सेस वाढतात.
0: याविषयी आपण जे म्हणतात की वेगवेगळे कारण आहेत, तर शहरात याची जनजागृती कितपत आहे हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपण म्हणतात की हा जो काही आजार आहे हा आदिवासी बहुल खेड्यांमध्ये त्या भागात जास्त आहे, मग तिथे खूप

0: मोठा एक चॅलेंज आहे ना आपल्या पुढे की समजून कसं सांगायचं की अशा पद्धतीने लग्न करू नका जर असेल तर, त्यासाठी आपण वेगळी काही जनजागृती करता आहात का?
1: आता यामध्ये एकतर आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये साधारणतः 1000 लोकसंख्या मागे आमची आशा आहे, आशा कर्मचारी आहे आमचे. त्यानंतर आपल्या ANM आहेत, MPW आहेत, यांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे याची जनजागृती केली जाते. त्यानंतर आमच्या विभागामध्ये IC ब्युरो आहे, तर IC ब्युरोच्या माध्यमातून आता पर्टिक्युलरली आपण आता उदाहरण घेऊ की आता अमरावतीमध्ये मेळघाट आहे जो आदिवासी भाग आहे, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे कोरकू भाषेमध्ये संवाद साधला जातो. मग आमच्याकडे IC आम्ही कोरकूमध्ये तयार केलेले आहे.
0: अच्छा.
1: IC मटेरियल जे असतं आमचं, पोस्टर्स, बॅनर्स, त्याच्यामध्ये जिंगल्स, काही व्हिडिओज आहेत, त्या लँग्वेजमध्ये आम्ही त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे की जेणेकरून तिथल्या लोकांना मग त्या आपल्या रुग्णालयामध्ये आल्यानंतर किंवा गावामध्ये कुठे एखाद्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ती जनजागृती त्या स्थानिक लँग्वेजमध्ये करतो.
0: बरोबर आहे. आणि सहसा आदिवासी भागात गावखेड्यात हाही प्रश्न अजूनही आहे की तिथे त्या ठिकाणी वाचता पण कितपत येत आहे, त्यामुळे आपण केलेला हा उपक्रम खरं स्तुत्य आहे की त्या त्या भाषेत त्यांना ऐकवणं ती गोष्ट. आता रेड कार्ड म्हणजे गंभीरच तो रुग्ण समजायचा, तर अशा रुग्णांसाठी काय नेमकी व्यवस्था आहे
1: आपल्याकडे? आपले जे जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यानंतर आपले रुग्णालय आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधले, तर या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडे उपचार हे मोफत दिले जातात रुग्णांना. ह्याची टेस्टिंगची सुद्धा सुविधा आपल्याकडे मोफत आहे. तर मी सर्व नागरिक त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्याला अशा प्रकारची लक्षणं जर आढळून आली तर आपण निश्चितपणे आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणी टेस्टिंग करून घेतली पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच. आता मगाशी आपण उल्लेख केला की ब्रोन मॅरो ट्रान्सप्लांट अत्यंत महत्वाचा हा उल्लेख आहे, आणि नक्कीच ही आधुनिक उपचार पद्धती याची एकूण भूमिका राज्यात कशी आहे या आजारासंदर्भात?
1: सद्यस्थितीमध्ये एम्स नागपूरमध्ये आता ही सुविधा आपण त्या ठिकाणी आता नियोजित आहे, आणि त्याप्रमाणे मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या जे इन्शुरन्स स्कीममध्ये देखील त्याच्यामध्ये याचं प्रावधान केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आता भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हे काम वाढेल, आता त्याची सुरुवात आहे.
0: नक्कीच. आता सिकल सेल मुक्त भारत करणं हे आपल्या केंद्राचं आणि राज्याचं दोघांचंही एक निश्चित असं ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे. असं असताना साधारणतः कोणकोणत्या योजना या आजारग्रस्त रुग्णांसाठी आहेत?
1: आता यामध्ये ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जवळपास 80 लाखाच्या वर ऑलरेडी चाचण्या झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जे काही सुटलेले असतील किंवा ज्यांची फक्त प्रायमरी टेस्ट झाली असेल, कन्फर्मेटरी HPLC झाली नसेल चाचणी, तर त्या चाचण्या ह्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत.
0: अच्छा.
1: आणि ह्याची पूर्व तयारी सगळी खाली ग्राउंड लेवलला याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मग उपचार असतील, कोणा एखाद्या रुग्णाला रक्त संक्रमण लागतं, हे रक्तक्षय आहे ना, या ठिकाणी वारंवार यांना रक्तस्राव झाला किंवा यांना रक्ताची गरज पडली, तर आपल्या ज्या शासकीय रक्तपेढ्या आहेत किंवा शासनमान्य रक्तपेढ्या आहेत त्या ठिकाणी यांना रक्त देखील मोफत दिलं जातं.
0: अच्छा.
1: त्यासाठी यांना एक विशेष कार्ड दिलं जातं. आमची जी SBTC आमची ऑर्गनायझेशन आहे आरोग्य विभागाअंतर्गत, त्या माध्यमातून ह्या प्रत्येक रुग्णाला त्याला एक कार्ड दिलं जातं SBTC चं, आणि ते कार्ड त्यांनी महाराष्ट्रात कुठेही दाखवलं तर त्यांना त्या ठिकाणी मोफत रक्त त्या ठिकाणी दिलं जातं.
0: सिकल सेल कार्यक्रमाची अशी ठोस असा उद्देश आपण नजरेसमोर ठेवला असेल की जो ठळकपणे अगदी मांडावाच वाटतोय, तो काय?
1: या ठिकाणी मी आवाहन करेल सर्व नागरिकांना, श्रोत्यांना, की आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या जवळपास ह्या लक्षणांचे सिकल सेलचे काही रुग्ण आढळले तर त्यांना आपण आमच्या आशाताई आहेत, ANM आहेत किंवा आमचे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना हा लाभ घ्यायला पाहिजे अभियानामध्ये. आणि हे नियमित ऍक्टिव्हिटी आहे, अभियानापुरतीच नाहीये, याच्यानंतर देखील ते आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून अधिकची माहिती घेऊ शकतात, उपचाराचा लाभ घेऊ शकतात, टेस्टिंगचा लाभ घेऊ शकतात.
0: श्रोतेहो, निदानाची वेळ आणि योग्य चाचणी हा सिकल सेल विरुद्धच्या लढाईचा खरा पाया आहे. दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेणार आहोत, आणि या विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढे पुढच्या भागात सुरू ठेवणार आहोत. तर सर, आज आपण इथे आलात आणि इतकी व्यवस्थितरित्या माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूया. सर धन्यवाद. आणि श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
4: FM बँड 101.1 MHz आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. रसिक श्रोती हो, आज राखी पौर्णिमा, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा प्रसारित करीत आहोत. राखी पौर्णिमेनिमित्त हिंदी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात मी राम तरटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. रक्षाबंधन म्हणजे जबाबदारीचे बंधन. रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या प्रेमाचा उत्सव नव्हे, तर एकमेकांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा पवित्र सण होय. रक्षाबंधन आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा उत्सव असून प्रत्येक भारतीयांना या सणाचा अभिमान आहे. रक्षाबंधनाचा सण आपल्या जीवनात बहिणीचे किती महत्व आहे याची जाणीव करून देतोच. या उदात आणि पवित्र सणाचे महत्व जपून नैतिक भावनेने तो आनंदात साजरा केला पाहिजे. या विशेष कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत अंजना चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: शेतकरी बांधवांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यात लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या रोगाच्या लसीकरणाची 9वी फेरी

0: 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
1: आपल्या पशुधनाला लाळ्या कुरकुत आणि तोंडखुरी या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण हेच एकमेव सुरक्षा कवच आहे.
0: आजच आपल्या जनावराची शासकीय नोंदणी करा आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून किंवा गावात आलेल्या पथकाकडून लाळ्या कुरकुत आणि तोंडखुरी लस टोचून घ्या.
1: सुरक्षित गोठा समृद्ध नांदेड. लस टोचूया, पशुधन वाचूया. सौजन्य पशुसंवर्धन विभाग नांदेड.
2: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी 12:30 वाजता, स्थळ सुमन मंगल कार्यालय हदगाव. शेतकरी बांधवांनो हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. विनीत भागवत देवसरकर.
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
3: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
4: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
0: संपर्क 70 50 10 10 49.
2: बहीण भावाचे नाते हे जगातील सर्वात अनोख्या नात्यांपैकी एक आहे. लहानपणी एकमेकांशी बांधणारे छोट्या छोट्या गोष्टींसाठी रुसणारे भाऊ बहीण मोठ्या झाल्यावर मात्र एकमेकांचे विश्वासू मित्र बनतात. बालपणीच्या आठवणी, आईवडिलांचा धाक, एकत्र केलेली धमाल, केलेली भांडणं आणि पुन्हा क्षणात झालेली मैत्री, या सगळ्या आठवणी या नात्याला घट्ट अधिक जवळचे बनवतात. काळ पुढे जातो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि विवाहामुळे प्रत्येकाची वाट वेगळी होते. भाऊ एका शहरात, बहीण दुसऱ्या शहरात किंवा अगदी परदेशात सुद्धा आपण स्थिरावतो. पूर्वीसारखी रोज भेट होत नाही, गप्पा होत नाही, सणासुदीलाही भेटणं कधी कधी शक्य नाही. मात्र अंतर वाढले म्हणून नात्यातील जवळीक कमी व्हायला नको. आज मोबाईल, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण क्षणात एकमेकांशी जोडले जाऊ शकतो. या आधुनिक साधनांचा उपयोग केवळ औपचारिक शुभेच्छांसाठी न करता नाती जपण्यासाठी केला तर दूर असूनही मन जवळ होऊ शकतं, कारण बहीण भावाइतकं पवित्र नातं जगात अन्य कुठलंही असत नाही.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
7: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
8: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218050.
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
9: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
11: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी व्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीन उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.

राखीचा धागा दिसायला अतिशय साधा असतो, पण त्यामध्ये भावनिक नात्याची मोठी ताकद दडलेली असते. म्हणून तर बहीण कुठल्याही किमतीत आपल्या भावाला अन्य कुणाला शेअर करत नाही, त्याच्यासाठी ती जीवाचं रान करत असते. बहीण भावाच्या नात्यातली दृढता आपण अनेक वेळा जाणतो. आईच्या नंतर भावाला सक्षमपणे पाठीशी उभे राहून सांभाळण्याची ताकद असणारी स्त्री म्हणजे बहीण. त्यामुळे तो धागा मनगडावर बांधला जातो, पण प्रत्यक्षात तो दोन मनाला जोडला जातो. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, जीवनशैली बदलली, तरी प्रेम, विश्वास आणि आपुलकी यांची गरज कधीच संपणार नाही. म्हणून या राखी पौर्णिमेला केवळ राखी बांधण्याची किंवा भेटवस्तू देण्याची औपचारिकता न ठेवता एकमेकांना वेळ देऊया, मनमोकळेपणानं संवाद साधूया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया, समज गैरसमज दूर करूया आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहण्याचा आजच्या दिवशी संकल्प करूया. कारण राखी पौर्णिमा ही केवळ एक संधी नाही, तर हा आपल्या जीवनाला भेटलेला आनंदोत्सव आहे. चला आपल्या एकमेकांच्या नात्याला पुन्हा एकदा घट्ट करूया. काही कारणास्तव आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये दुरावा आला असेल, तो आजच्या दिवशी दूर करूया. पुन्हा एकदा बहिणीच्या रक्षणासाठी आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूयात या अपेक्षेसह आजचा राखी पौर्णिमेनिमित्तचा विशेष हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर बोलत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

जागे होतील. राखी म्हणजेच संरक्षणाचे, विश्वासाचे आणि प्रेमाचे बंधन. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा तिच्या मनात भावाच्या सुखासाठी अनेक शुभेच्छा असतात. ती भावाला दीर्घ आयुष्य लाभावे, त्याचे जीवन आनंदी व्हावे आणि संकटापासून त्याचे रक्षण व्हावे अशी मनोमन प्रार्थना करते. भावासाठीही राखीचा अर्थ तितकाच मोठा आहे. बहिणीने बांधलेला तो छोटासा धागा त्याला आपल्या बहिणी प्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतो. मात्र या जबाबदारीचा अर्थ फक्त बहिणीचे शारीरिक रक्षण करणे एवढाच मर्यादित नसावा. तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, तिच्या निर्णयांचा आदर करणे, तिच्या अडचणीच्या काळात साथ देणे, तिच्या स्वप्नांना पाठबळ देणे आणि तिच्या स्वाभिमानाचा सन्मान करणे हाच खरा रक्षाबंधनाचा अर्थ आहे. आजच्या काळात या नात्याकडे आर्थिक व्यापक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. बहीणही भावाच्या सुखदुःखात त्यांच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळे रक्षाबंधन हे एकतर्फीय संरक्षणाचे नव्हे तर परस्पर प्रेम, आदर आणि सहकार्यांचे बंधन आहे. भाऊ बहिणीचे नाते हे जगातील अत्यंत सुंदर आणि निरपेक्ष नात्यांपैकी एक आहे. या नात्यात प्रेम असते, माया असते, कधी भांडणं असते, कधी रुसवा असतो, पण त्यामागे एक अतूट आपुलकी असते. बालपणी एकाच घरात वाढताना भाऊ आणि बहीण अनेक आठवणी एकत्र निर्माण करतात. रक्षाबंधन हा सण या नात्याला पुन्हा एकदा उजाळा देतो. वर्षभर भेट न झालेल्या भाऊ बहिणीची भेट होते. राखी बांधताना जुन्या आठवणी जाग्या होतात आणि कुटुंबातील प्रेमाची उब पुन्हा अनुभवायला मिळते. रक्षाबंधनाच्या दिवशी घरात उत्साहाचे वातावरण असते. सकाळी घरची स्वच्छता केली जाते. बहीण भावासाठी राखी, मिठाई आणि औक्षणाची तयारी करते. भाऊही बहिणीसाठी भेटवस्तू आणतो. शुभ मुहूर्तावर बहीण भावाला औक्षण करते, कपाळावर कुंकू किंवा टीका लावते, त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि मिठाई भरवते. राखी बांधताना बहीण भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या आनंदाची काळजी घेण्याचे आश्वासन देतो. काही कुटुंबांमध्ये या दिवशी देवपूजा केली जाते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहानांना आशीर्वाद देतात. ही संपूर्ण परंपरा साधी असली तरी तिच्या मागे मोठा भावनिक अर्थ दडलेला आहे. राखीच्या धाग्याबरोबरच प्रेमाचा धागा बांधला जातो. औक्षणाच्या दिव्याबरोबर नात्यातील विश्वास उजळतो आणि मिठाईच्या गोडव्याबरोबर नात्यातील गोडवा वाढतो. भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अत्यंत महत्व आहे. भारतीय समाजात आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी अशा विविध नात्यांचे विशेष महत्व आहे. या नात्यांमध्ये परस्पर प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी विविध सणांची निर्मिती झाली. रक्षाबंधन हा त्याच सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण भाग आहे. या हा सण कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणतो. विशेषतः विवाहित बहीण माहेर येतात आणि भावाला राखी बांधतात. भारतीय संस्कृतीतील माणसाने माणसांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, परस्पर मदत करावी आणि समाजात प्रेम व विश्वासाचे वातावरण निर्माण करावे हा या सणाचा व्यापक संदेश आहे. काळ बदलला तसे रक्षाबंधन साजरे करण्याची पद्धतही बदलली. पूर्वी बहीण स्वतःच्या हाताने राखी तयार करत असत. साध्या धाग्याला मणी फुले लावून सुंदर राखी बनवली जात असे. आज बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून पत्राच्या राख्या, युवकांसाठी आकर्षक डिझाईनच्या राख्या, चांदीच्या किंवा सोन्याच्या राख्या, पर्यावरणपूरक राख्या, हाताने तयार केलेल्या राख्या अशा विविध प्रकारच्या उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे रक्षाबंधनाचे स्वरूप आणखी बदलले आहे. परदेशात किंवा दूरच्या शहरात राहणाऱ्या भावाला बहीण पोस्टाने राखी पाठवते. काही वेळा ऑनलाईन भेटवस्तू पाठवल्या जातात. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनही आज राखी बांधण्याचा आनंद घेतला जातो. या बदलामुळे सणाची पद्धत बदलली असली तरी त्यामागची भावना मात्र कायम आहे. अंतर कितीही असले तरी प्रेमाचा धागा अंतर मिटवतो हेच रक्षाबंधन आपल्याला शिकवते. आज पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक राख्यांमध्ये प्लॅस्टिक, कृत्रिम सजावटीच्या वस्तू आणि पर्यावरणाला हानिकारक पदार्थांचा वापर केला जातो. अशा वापरानंतर मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. त्यामुळे आज पर्यावरणपूरक राखी वापरण्याची गरज आहे. कापूस, कागद, बांबू, नैसर्गिक बिया, लाकूड किंवा इतर पर्यावरणपूरक पदार्थांपासून तयार केलेल्या राख्या वापरता

येतात. अशा राख्यांमुळे पर्यावरणाचे संरक्षण होते आणि स्थानिक कारागिरांनाही रोजगार मिळतो. काही राख्यांमध्ये बियांचा वापर केला जातो. राखी काढल्यानंतर ती मातीमध्ये लावल्यास त्यापासून रोप तयार होऊ शकते. अशा प्रकारे राखीचा सण पर्यावरण संवर्धनाशी जोडता येतो. त्यामुळे एक राखी एक रोप अशी संकल्पना समाजात रुजवणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. रक्षाबंधनाचा सर्वात महत्वाचा सामाजिक संदेश म्हणजे स्त्रीच्या सन्मानाचे आणि सुरक्षतेचे महत्व. बहिणीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करताना पुरुषाने समाजातील प्रत्येक स्त्रीकडे आदराने पाहण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. स्त्रीला सुरक्षितता देणे म्हणजे तिच्यावर नियंत्रण ठेवणे नव्हे, तिच्या स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा, करिअरचा, मताचा आणि निर्णय क्षमतेचा आदर करणे हेच खरे रक्षण आहे. आज बहिणी उच्च शिक्षण घेत आहेत, विविध क्षेत्रात आहेत, व्यवसाय करीत आहेत, प्रशासन, राजकारण, विज्ञान, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना कमकुवत समजून संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला असे वचन दिले पाहिजे की तुझ्या स्वप्नांच्या मार्गात मी तुझी साथ देईल, तुझ्या स्वाभिमानाचा आदर करीन आणि तुझ्या अडीअडचणीच्या काळात तुझ्या पाठीशी उभा राहील. रक्षाबंधनाचा संदेश केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. जात, धर्म, भाषा, प्रांत, आर्थिक स्थिती अशा कोणत्याही भेदांपेक्षा माणुसकी मोठी आहे. म्हणून राखीचा धागा सामाजिक एकात्मतेचा प्रतीक बनू शकतो. आज विविध समाजातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्था विविध समाज घटकांना राखी बांधून सामाजिक बंधुभावाचा संदेश देतात. सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना राखी पाठवण्याची परंपराही अनेक ठिकाणी दिसून येते. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर राखी बांधणे म्हणजेच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे होय. त्यामुळे राखीचा धागा कुटुंबापासून राष्ट्रापर्यंत पोहोचतो. आपण आपल्या घरातील सुरक्षितपणे सण साजरे करतो, परंतु देशाच्या सीमेवर हजारो सैनिक दिवस रात्र देशाचे संरक्षण करीत असतात. अनेक सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीला भेटता येत नाही. अशा वेळी देशातील नागरिकांनी सैनिकांना राखी पाठवून त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही भावनिक आणि प्रेरणादायी परंपरा आहे. सैनिकांच्या त्यागामुळे देशातील नागरिक सुरक्षित राहतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिकांच्या कुटुंबा प्रतीही आदर व्यक्त करणे आवश्यक आहे. राखीचा धागा अशा वेळी देशभक्ती, कर्तव्य आणि त्यागाशी जोडला जातो. आजचे युग डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यामुळे जग जवळ आले आहे. परदेशात किंवा दूरच्या शहरात राहणारा भाऊ काही मिनिटातच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बहिणीशी संवाद साधू शकतो. ऑनलाईन राखी, डिजिटल शुभेच्छा पत्रे, ई गिफ्ट आणि ऑनलाईन खरेदीमुळे रक्षाबंधन साजरे करणे सोपे झाले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना भावनिक संवाद विसरता कामा नये. केवळ सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्येक फोन करून बहिणीशी किंवा भावाशी प्रेमाने संवाद साधणे अधिक महत्वाचे आहे. आज जग आधुनिक झाले आहे. तंत्रज्ञानामुळे अंतर कमी झाले आहे, परंतु भावनिक अंतर वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी रक्षाबंधनासारखे सण आपल्याला आपल्या माणसांशी जोडतात. ते आपल्याला कुटुंबाचे महत्व, नात्यांची किंमत आणि परस्पर सहकार्यांची गरज समजावून सांगतात. राखीचा धागा घरातील भाऊ बहिणींना जोडतो, पण त्याचा संदेश संपूर्ण समाजाला जोडण्याची ताकद ठेवतो. जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांचे भेद विसरून माणुसकीचा धागा मजबूत करण्याची प्रेरणा या सणातून मिळते. म्हणूनच राखी ही केवळ मनगटावर बांधलेली दोरी नसून प्रेम, विश्वास, संरक्षण, समानता, सन्मान आणि माणुसकी यांना जोडणारी अनमोल धागा आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटले, राखीचा धागा छोटासा पण त्यात प्रेम अथांग असते. मनगटावर बांधलेली राखी हृदयाला आयुष्यभर जोडून ठेवते. म्हणून रक्षाबंधनाचा हा पवित्र धागा प्रत्येकाच्या जीवनात प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश घेऊन येऊ ही शुभेच्छा.

आत्ताच आपण राखी एक अनमोल धागा याविषयी सुदर्शन तिडके यांचं भाषण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

रसिक श्रोती हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. यानंतर ठीक 8:30 पुणे आकाशवाणी केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 8:40 व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम शब्द आणि सूर तात्यांची मानदेशी सृष्टी. सकाळी 9 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:30 पुणे आकाशवाणी केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याकरिता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताश्कंदला भेट देतील. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि

दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या शिकागो, ऍशविले आणि न्यूयॉर्कला भेट देतील. न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये त्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील पोल्स्की सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप अँड इनोव्हेशनला देखील त्या भेट देणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहेत. ऍशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. गेल्या दशकात संरक्षण क्षेत्रातील उत्पादन जवळपास चौपट होऊन 1,80,000 कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यात देखील 39,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात युद्ध रणगाड्यांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या 472 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर ते काल बोलत होते. सरकारने 2028-29 करिता 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही सिंह यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 याच दिवशी या योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यात एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आहेत तर 56% खाती महिलांच्या नावावर आहेत. जनधन खातेधारकांना 41 कोटींहून अधिक रुपे कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राखी पौर्णिमेचा हा सण हा प्राचीन काळापासून देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच मित्रपरिवार आणि समाजातील जिव्हाळा आदराच्या भावनेचे प्रतीक आहे असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल महाराष्ट्रात कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात. त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रेचा आज श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समारोप होत आहे. यावर्षी 3 जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा 57 दिवस सुरू होती. महंत दीपेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली पवित्र छडी मुबारकचे अर्थात पवित्र दंडाचे पवित्र गुहा मंदिरात आगमन झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यावर्षी पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून जवळपास 5 लाखांहून अधिक भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली. केरळमधील सबरीमाला मंदिर ओणम पूजेची सांगता झाल्यानंतर आज रात्री 10 वाजता बंद होणार आहे. ओणमच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी तिरुओणमच्या दिवशी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने मंदिरात ओणमच्या भोजनाचं थेट आयोजन केलं होतं. मासिक पूजेसाठी हे मंदिर 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुन्हा उघडणार आहे. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हंगेरीमध्ये झालेल्या PSA बुडापेस्ट स्क्वॅश ओपन स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिल कुमारने उपांत्य फेरीत आपला सहकारी खेळाडू वीर चौत्रानीवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तत्पूर्वी चौत्रानीने इजिप्तच्या मोहम्मद अल शेरबिनीचा 3-1 असा तर वेलावनने मलेशियाच्या इन यो एनजीवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत वेलावनचा सामना हंगेरीच्या बालाज फारकास याच्याशी होणार आहे. महिलांच्या हॉकी विश्वचषकात नेदरलँड्समधील अॅम्स्टेलविन इथं झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-1 असा पराभव करून 5वं स्थान पटकावलं. 1974 मधील पहिल्या विश्वचषकात 4थे स्थान मिळाल्यानंतरची भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
अमेरिकेतील सेंट लुईस इथं झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवत आर प्रज्ञानंदनं इतिहास घडवला आहे. ग्रँड चेस टूर ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. गतविजेता फॅबियोनं कारुआनं याचा 15-13 असा पराभव करत दोन्ही रॅपिड सामने जिंकून आघाडी घेतली.

0: कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित अवस्थेत संपला. सामनावीर सोनल दिनुषाने तळातील फलंदाजांना हाताशी धरून सामना अनिर्णित संपवण्यात यश मिळवलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर आपला डाव घोषित केला होता. भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला होता. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं 9 बाद 429 धावांवर मजल मारली. भारतानं ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या भारताच्या देवदत्त पडिकलला मालिकावर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या महापुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. 30 अधिक देशांमधील नागरिक बेपत्ता असून यात 290 भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या 84 भारतीय नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार असून तेथून त्यांचं महाराष्ट्रात परतण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतील साखळी सामने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत सुरू होणार आहेत. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. हवामान. ओडिशा आणि बिहारमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळ विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी बीड सादर करत आहोत मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते योगीराज बच्चे.

आकाशवाणीवरून सादर करीत आहोत विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी।

0: मी जंगलात भटकलो, माणसात राहिलो आणि जे अनुभवलं तेच कागदावर उतरवून आवाजाच्या दुनियेतून लोकांपर्यंत पोहोचवलं, असे मानणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकटेश माडगुळकर उर्फ तात्या। तात्यांचे जीवन म्हणजे साहित्य आणि नभोवाणी या दोन माध्यमांचा एक सुवर्ण संगम होता।
1: अगदी बरोबर। आणि श्रोते हो, यंदाचे वर्ष हे तात्यांचे जन्मशताब्दी वर्ष या ऐतिहासिक

0: ऐतिहासिक आणि विशेष वर्षाचे औचित्य साधून तात्यांनी एका बाजूला बनगरवाडी वावटळ सारख्या अजरामर कादंबऱ्या लिहून मराठी साहित्याला समृद्ध केले तर दुसऱ्या बाजूला आकाशवाणी पुणे केंद्रावर निर्माता म्हणून काम करताना प्रपंच सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून रेडिओ हे माध्यम घराघरात पोहोचवले. आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या लेखणीचा आणि नभोवाणीवरील त्यांच्या अथांग कर्तृत्वाचा घेतलेला हा एक विशेष मागोवा.
1: श्रोतेहो, तात्यांच्या साहित्याचा विचार करताना 1955 साली प्रकाशित झालेली बनगरवाडी ही कादंबरी अग्रस्थानी येते. माणदेशाच्या दुष्काळी भूमीतून धनगर समाजाचे वास्तव त्यांनी यात मांडलं. तात्यांनी साहित्यातील या मैलाच्या दगडाला आकाशवाणीच्या माध्यमातून एका नव्या उंचीवर नेलं. चला जाऊया त्याच बनगरवाडीच्या पांढरीवर.

माणदेशाची ती पांढरी जिथं आभाळात ढग तर यायचे पण पाऊस पाडण्याऐवजी कोरडा वारा देऊन निघून जायचे, अशा या दुष्काळी बनगरवाडीत एक तरुण मास्तर आपली बदली होऊन येतो. दूरवर पसरलेली सुकलेली शेतं आणि ओसाड रस्ते पाहून मास्तर चक्रावून जातात आणि अशातच त्यांची भेट होते वाडीचे ज्येष्ठ नेते कारभारी यांच्याशी.

0: राम राम मास्तर।
1: राम राम। आपण?
0: मी या वाडीचा कारभारी। ओळखलं मास्तर, तुम्ही नवीन शिकवायला आलायसा, पण या ओसाड बनगरवाडीत पाव ठेवायला घाबरलोस का वाटत?
1: नाही कारभारी, घाबरलो नाही, पण हे सगळं खूप वेगळं आहे माझ्यासाठी। ही पसरलेली ओसाड जमीन, ही शांतता आणि ती समोर दिसणारी इमारत, तीच का इथली शाळा?
0: वय मास्तर, तीच आमची शाळा, पण तिला शाळा म्हणण्यापेक्षा भिंतीचा सांगाडा म्हणा। काय करणार मास्तर, या बनगरवाडीत पावसाचं आणि आमची जन्मजन्मचं वैर बघा। दुष्काळानं माणसाची हाडं गोठले दित, पोटाची खळगी भरायला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मेंढरांच्या मागे पळावं लागतंय।
1: पण कारभारी, मुलांनी लहान वयातच असं मेंढराच्या मागे पळवून कसं चालेल? त्यांनी शिकायला नको, अक्षरांची त्यांची ओळख व्हायला नको।
0: होय मास्तर, पण मास्तर, शहरातल्या माणसाला कागदावरची अक्षरं महत्वाची वाटतात, पण इथल्या पांढरीवर जगण्यासाठी आधी पोटाला भाकर लागते। पोरग 4 वर्ष मेंढरा मागं गेलं तर 2 रुपये घरात येतात। पाटी पेन्सिल हातात धरून पोट भरत नसतंय मास्तर।
1: भरतय कारभारी, आज जरी तुम्हाला ते दिसत नसलं तरी शिक्षण माणसाचं नशीब बदलू शकतं। पोटाची भूक भागवणं हे शरीराचं काम आहे, पण मनातील अंधार घालवणं हे शिक्षणाचं काम आहे। तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे शाळेत पाठवा, मी त्यांना केवळ पुस्तकातलं शिकवणार नाही तर जगण्याची नवी वाट दाखवेन।
0: बोलायला काय मास्तर, शहरची शिकलेली माणसं तुम्ही, तुमचा शब्द ऐकायला चांगला वाटतो, पण ही बनगरवाडी सोपी नाही। आमचा रामाधनगर, आनंदा, जबा ही सगळी माणसं या कोरड्या मातीला घट्ट

0: धरून बसल्यात. पाऊस रुसला, माती रुसली तरी आम्ही इथून हलत नाही. पण पोरांना शाळेत पाठवायचं म्हणजे त्यांच्या हातातील काठी हिरावून घेण्यासारखा हाय.
1: कारभारी, मी त्यांची काठी हिरावून घेणार नाही, उलट त्यांच्या दुसऱ्या हातात ज्ञानाची मशाल देईन. मला फक्त तुमची साथ हवी आहे. तुम्ही वाडीचे कारभारी आहात, तुम्ही जर गावाला सांगितलं तर लोक ऐकतील. मला एकदा संधी देऊन बघा.
0: मास्तर, तुमच्या डोळ्यात एक येगळीच चमक दिसते बघा. आधी इथं मास्तर आले, पण वाडीचं हे रूप पाहून 2 दिवसात पळून गेले. तुम्ही मात्र टिकून राहण्याची भाषा करताय.
1: मी पळून जाण्यासाठी आलो नाही कारभारी. मी या वाडीला आपली बांधली आहे. जोपर्यंत इथली मुलं पाटीवर अ हे पहिलं अक्षर गिरवत नाहीत, तोपर्यंत हा मास्तर इथून हलणार नाही.
0: बघा मास्तर, तुम्ही जर एवढ्या जिद्दीनं बोलताय तर हा कारभारी तुमच्या पाठीशी उभा राहील. उद्या सकाळीच मी रामाधनगराला आणि वाडीतल्या इतर माणसांना गोळा करतो, पोरांना शाळेत धाडतो. पण लक्षात ठेवा, मातीशी नातं जोडल्याशिवाय ही माणसं तुमची होणार नाहीत.
1: मला या मातीशी आणि तुमच्या माणसांशी नातं जोडायला नक्कीच आवडेल कारभारी.
0: चला तर मग मास्तर, आज रात्रीचा मुक्काम माझ्याच छपरावर करा. शेळाचं दूध आणि भाकर खाऊ. उद्यापासून तुमच्या शाळेची घंटा या बनगरवाडीत वाजू द्या.

0: रेडिओच्या माध्यमातून जेव्हा हा संवाद महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला तेव्हा श्रोत्यांना केवळ शब्द ऐकवले नाहीत तर मांदेशची ती तहानलेली माती आणि तिथल्या माणसांचा स्वाभिमान डोळ्यासमोर उभा राहिला.
1: तात्यांच्या आकाशवाणी कारकिर्दीचा सुवर्ण काळ ज्या कार्यक्रमाने गाजवला तो कार्यक्रम म्हणजे प्रपंच. ग्रामीण भागातील शेती, कुटुंब आणि बदलत्या काळाची गोष्ट तात्यांनी या मालिकेतून मांडली. या मालिकेतील गण्या आणि सुमीचा हा संवाद आजही जुन्या श्रोत्यांच्या मनावर राज्य करतोय.
2: अगे सुमे, आवर आवर झाली का नाही तुझी? सूर्य डोक्यावर आलाय, शेतात जायला उशीर होतोय आणि तू अजून घरातच घुटमळतीस होय.
3: ओ गण्या भाऊ, जरा दमानी घ्या. घरातली समधी ढोर वासर यांचं उरकून झालंय. अंधारा काढून शिदोरी बांधून झाली आहे माझी. तुम्ही नुसतं हुकूम सोडायला मोकळे. अन शेतातल्या विहिरीचं पाणी सुटलंय का बघितलं का त्या आधी?
2: अरे वा, सुमित्रा आज एकदम कारभारणी सारखी बोलायला लागली की. अग मी भल्या पहाटेच उठून विहिरीचं इंजिन चालू करून आलोय. खाली रानात पार पाणी तुम्हाला असणार आतापर्यंत.
3: खरं सांगताय?

0: नेहमीसारखंच इंजिन पेटलं नाही म्हणून परत आलाय सा. परवा सरपंचाच्या वाड्यातून आणलेली डिझेलची कॅन संपली होती ना.
1: अग ते जरा काल संध्याकाळीच नवीन आणून ठेवली होती मी. सुमी, तुझ्या गण्याला का पोरग समजलीस काय? शेताची काळजी तुला जेवढी त्यापेक्षा जास्त मला आहे.
0: हा घ्या, चहा घ्या आधी. पहा गरमागरम चहा आणलाय. आणि ऐका, आज शेतात कापूस याचा गडी येणार होते. आणि काल रात्री तात्या सांगत होत बाजारात कापसाचा भाव सुधारलाय. जरा नीट लक्ष ठेवा वजनाकडे.
1: चहा काय भारी केला सुमे. आणि भावाचं म्हणशील तर यावर्षी आपलं रान पिकणार बघा. पण तुला सांगतो, गावात ती नवी पतपडी सुरू झाली आहे ना, तिथून शेतीसाठी कर्ज घ्यायचं म्हणतो मी. नवीन अवजारं आणू.
0: बघा हा गण्या, कर्ज काढणं सोपं असतं या, पण ते फेडता फेडता नाका तोंडात पाणी येतंय. तात्या नेहमी म्हणतात, शेतात राबावं स्वतःच्या ताकदीवर. दुसऱ्याची कुबडे घेऊन शेती होत नसते या. आधी हाय ते पीक नीट हातात येऊ द्या, मग बघू पुढच्या पुढं.
1: अग तुझा हा तात्यांचा विचार अगदी बरोबर आहे म्हणा. पण सुमे, शेतीत बदल करायला हवा ना. आता ती जुनी पद्धत सोडून नवा विचार केला पाहिजे.
0: बदल करायला कोणी नाकारलं या, पण पाऊल जपून टाकलेलं बरं. चला आता चहा झाला असेल तर शिदोरी उचला, मी पण येते पाठी मागून.
1: हाल बाई, मग आज रानात चांगलं राबायचंय. सुमी, तू पाठीची असलीस ना की कितीही कठीण प्रपंच असला तरी सोपा वाटतो बघ.
0: चला आता, जास्त कौतुक करू नका, शेतात काम खोळंबली असती.
2: हा साधा रोजच्या जगण्यातला संवाद ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र त्या काळी रेडिओला कान लावून बसायचा. तात्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातून घेतलेली माणसांची अचूक पारख या प्रपंचच्या पात्रांमध्ये ओतली होती.
3: श्रोते हो, तात्यांनी केवळ नभोनाट्यच लिहिली नाहीत, तर आकाशवाणीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखती हा एक अमूल्य ठेवा आहे. पु ल देशपांडे आणि स्वतःचे थोरले बंधू गदी माडगुळकर यांच्याशी तात्यांनी साधलेला संवाद आजही मार्गदर्शक ठरतो.
2: तात्या एका मुलाखतीत गदिमांना विचारतात, अण्णा, तुमच्या गाण्यांमध्ये ही जी मातीची ओढ दिसते ती आपल्याला मानदेशनं दिली की आपल्या गरिबीनं? त्यावर गदिमांनी दिलेले उत्तर आणि तात्यांनी केलेले विश्लेषण ऐकून श्रोते थक्क व्हायचे. दोन मोठ्या भावांमधील तो साहित्यिक संवाद म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता.
3: तात्या हे केवळ माणसांचेच नाही तर निसर्गाचेही उत्तम जाणकार होते. जंगलातील दिवस आणि नागझिरा या पुस्तकांमधून त्यांनी वन्य जीवनाचा जो कॅनव्हास उभा केला होता तो थक्क करणारा आहे.
2: आणि हीच निसर्ग भ्रमंती त्यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्येही जिवंत केली. तात्यांनी वन्यजीवांवर आधारित अनेक विशेष ध्वनिरूपके तयार केली. जंगलातील रात्रीचे गूढ, प्राण्यांचे आवाज आणि निसर्ग रक्षणाचा संदेश त्यांनी रेडिओवरून इतक्या प्रभावीपणे मांडला की श्रोत्यांना घरात बसून जंगलाची सफर केल्याचा अनुभव मिळायचा.

0: व्यंकटेश माडगुळकर यांनी एकाच वेळी कागदावरचे शब्द आणि हवेतले सूर या दोन्हींवर आपले अधिराज्य गाजवले. पुस्तकांचे पान आणि आकाशवाणीच्या लहरी या दोन्ही माध्यमातून त्यांनी दिलेला माणदेशी संस्कृतीचा ठेवा आजही तितकाच ताजा आहे.
1: तात्या आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पुस्तकांच्या पानापानातून आणि आकाशवाणीच्या समृद्ध इतिहासातून ते सदैव आपल्यासोबत राहतील अशा या महान शब्दप्रभूला आणि नभोवा

0: आत्ताच आपण मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. सहभाग कारभारी योगीराज बच्चे. मास्तर प्राध्यापक केशव भागवत. गण्या विशाल वाघमारे. सुमी सुप्रिया गायकवाड. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज भाग 108.

0: सुन रहे हैं
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत शिल्प. गीतशिल्प या कार्यक्रमात मी राम तरटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. रसिक श्रोते हो, आज राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन. आजचा दिवस आहे भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा, आठवणींचा आणि जिव्हाळ्याचा. राखी पौर्णिमेच्या या मंगलपर्वानिमित्त आपल्या खास कार्यक्रमात आपण गीतशिल्प हा कार्यक्रम ऐकणार आहोत. बहिणीच्या हातून बांधली जाणारी राखी म्हणजे फक्त एक धागा नाही, तर त्यात असतो प्रेमाचा विश्वास आणि आयुष्यभराच्या नात्याची उब. चला तर मग या सुंदर नात्याला सुरांची साथ देत आपल्या बहीण भावाच्या नात्याची अधिक स्मरण करूया, जपूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकू.

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आजचा दिवस अर्थात राखी पौर्णिमा. आपल्या भावाला सुख समृद्धी यश भरभराटी मिळो यासाठी बहीण नेहमी ईश्वराकडे प्रार्थना करत असते. बहिणीच्या आयुष्यातली सगळी दुःख आपल्या वाट्याला याव्यात आणि तिचा सुखी संसार व्हावा यासाठी भावाचीही तितकीच धडपड सुरू असते. आईनंतर बहिणीची माया आपल्या कुटुंबाला अधिकाधिक उप देणारी असते. किंबहुना आई असतानाही बहीण भावाचं नातं हे पवित्र नातं म्हणून सगळीकडे आपण अत्यंत सन्मानानं गौरवतो. खरं तर एकमेकांच्या खोड्या काढत, एकमेकांशी भांडण करत, एकमेकांशी वाद घालत बहीण भावांचं नातं कधी मोठं होतं हे कळतच नाही. जेव्हा बहीण आपल्या घरून नांदायला तिच्या सासरी जात असते तेव्हा खऱ्या अर्थाने भावाला बहिणीची किंमत कळायला लागतं. खरं तर बहीण आहे म्हणून भावाची पाठराखण उत्तमरित्या होते. आयुष्यात प्रत्येकाला बहीण असावीच असं प्रत्येकाला वाटायला असतं. ज्याच्याकडे बहीण नाही त्याला आजचा दिवस हुरहुर लावणारा, मनाला अनामिक अशी ओढ देणारा असतो. कारण राखी पौर्णिमा ही आपल्या बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणारी असते. ऐकूयात हम बच्चे हिंदुस्तान के चित्रपटातील प्रीतिसागर यांच्या स्वरात सनम गोरखपुरी यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं.

राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण बहीण भावाच्या नात्याला उजाळा देतो आहोत. बहीण भावाच्या नात्यातही कधी कधी मोठ्या प्रमाणात वाद होतात, कलह निर्माण होतो, अगदी आपण एकमेकांचं तोंड बघत नाहीत इतका राग आपल्या मनामध्ये असतो. बहिणीसाठी माहेरबंदी होते, भावाला बहिणीच्या घराची दारं कायमची बंद होतात. कधी कधी बहिणीला पाठीवर बसवून घोडा होऊन चालणारा भाऊ आता बहिणीच्या सर्वच दुःखाकडे पाठ करून उभा असतो. या पवित्र नात्याला रक्ताळलेले आपण पाहतो. खरं तरी रक्ताळणं थांबून पुन्हा आपल्या नात्यातील मायेचा ओलावा आपण निर्माण करू शकतो. त्यासाठी कुणीतरी पुढे यावं लागेल. चला तर मग स्वर्गातील परी म्हणून जिचा आपण नेहमीच लाड केलाय, जीवापाड लाड केलाय, त्या बहिणीसाठी आपणच संवादाला सुरुवात करूयात. कळत नकळतपणे समज गैरसमजातून आपल्या नात्यामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करून आज राखी पौर्णिमेनिमित्त आपणच आपल्या बहिणीकडं राखी बांधून घेण्यासाठी जाऊयात. कारण हेच तर आहे पवित्र नातं, बहीण आणि भावाचं.

आपल्या नात्यातील सर्वच माणसं सुखियात असावीत असं आपल्याला नेहमी वाटतं. अनेक कुटुंबात नवऱ्याच्या बहिणीला एंट्री बंद केली जाते तर आपल्या भावाला मात्र आनंदानं बोलावलं जातं. आपल्या जीवनातील हे दुट्टप्पी आणि स्वार्थी वागणं बंद व्हायला हवं, कारण पौराणिक कथांमधून बहीण भावाच्या नात्यांना किती महत्व दिले गेले हे आपण वाचलं असेल, ऐकलं असेल. बहीण भाऊ जीव देण्याघेण्याच्या कथा सांगितल्या आहेत. बहिणीसाठी जीव देण्याची आणि घेण्याची एखाद्या भावाची तयारी असते, हेही आपण अनेक चित्रपटांमधून, कथा कादंबऱ्यांमधून ऐकलंय. कवितांमधून बहीण भावांच्या नात्याची महती आपण गायली आणि ऐकली आहे, कारण हे नातं अबाधित ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. काही ठिकाणी रक्ताच्या सख्या बहिणीला माहेरबंदी करून

पत्नीकडून राखी बांधून घेतली जाते, मुलीकडून, मावस बहिणीकडून अथवा मानलेल्या बहिणीकडूनही राखी बांधून घेतली जाते. पत्नी, मानलेली बहीण, मुलगी, मावस बहीण अथवा नात्यातील आपल्या कुठल्याही स्त्रीकडून राखी बांधून घेणे योग्य का अयोग्य हा विषय नाही, परंतु सख्या बहिणीशी धरलेला अबोला सोडून तर बघा जगण्यात आनंदाचा निर्झर कसा खळखळतो. पुन्हा एकदा सुखाला कसं उदान येतं, कारण ही ताकद केवळ बहीण भावाच्या नात्यातच असते. म्हणून तर ती आपल्या हातावरती एक धागा बांधते आणि तिच्या सुरक्षिततेचं आश्वासन घेत असते. ही सुरक्षितता केवळ नात्यापुरती मर्यादित नाही, तर ही सुरक्षितता असते आपल्या जिव्हाळ्याची, आपुलकीची, प्रेमाची, स्नेहाची आणि कौटुंबिक सहवासाची. गीतशिल्प या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अंधा कानून चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

राखी पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या बहिणीकडे जाऊन राखी बांधून घेत असतो, किंबहुना ती आपल्या घरी येऊन आपल्याला राखी बांधत असते. ही एवढ्यापुरताच मर्यादित हा सण नाही. हा सण आहे आपल्या नात्याला अधिक पुढे नेण्याचा, वृद्धिंगत करण्याचा, किंबहुना एकमेकांच्या प्रति स्नेहभाव अधिक वाढीस लावण्याचा. बहीण भावाच्या सुखदुःखाचा सर्वात मोठा धागा म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळे आपल्या बहिणीच्या जीवनातील सगळी दुःख बाजूला सारून तिच्या जीवनात आनंद, सुख, शांती, समृद्धी आणि विश्वास निर्माण करण्याचा

आजचा दिवस। चला तर मग, केवळ एका दिवसापुरतंच हे नातं जपायचं नाही, तर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण बहीण भावाच्या या पवित्र नात्याला जपण्याचा प्रयत्न करूयात। कळत न कळत चुकून कधी आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाले असतील तर ते गैरसमज दूर करूयात। आज आपण बहिणीकडे जाऊयात किंवा तिला आपल्या घरी बोलूयात। दुरावलेली नाती, दुरावलेला संवाद पुन्हा एकदा सुरू करूयात, कारण रक्षाबंधन हा पवित्र नात्याचा उत्सव आहे आणि या पवित्र नात्याच्या उत्सवात आपण आनंदानं सहभागी होऊयात। याबरोबरच आजचा गीतशिल्प हा कार्यक्रम समाप्त करण्याची रामतर्टेस अनुमती द्या। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 10:30 झाली आहेत. रसिकश्रुतीवर प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं अभिवाचन. अभिवाचनाचा आज 72 भाग प्रसारित करीत आहोत.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: मैथिली विद्यापीठातून आली तो आत्याचं पत्र होतं. अधीर होऊन दारातच बसून तिनं वाचलं. तुझं पत्र आल्यावर नाही म्हटलं तरी सुरुवातीला थोडा धक्काच बसला. पत्राबद्दल कुणाला काही बोललेही नाही. तसंही तुझं पत्र म्हटलं की कुणी फारसं काही विचारत नाहीच, एक बिना सोडून. पण मला कुणाजवळ तरी बोलावंसं वाटलं. एकटीच्या मनात ते मावत नव्हतं. बिनाजवळ बोलले, मग भार उतरला. बिना म्हणाली, तू चांगलं केलंस, चांगली सन्मानानं त्या घरातून निघालीस. आता पत्र लिहिताना मलाही वाटतं की तू चांगलंच केलंस, तू आता नवं शिकशील, नवं अनुभवशील, असं एकटं राहून पाहण्यात राहण्यात सुख असेल असं वाटतं ग. माणसं काय लागतात आणि लागतही नाहीत. हे गेले तेव्हा मलाही वाटलं होतं की आता जुन्या फ्लॅटमध्ये एकटं राहता यायला हवं होतं. हो, पण मी आता तुझ्याकडे येईन. अंशुमन मॅट्रिक झाला तेव्हा आला होता शंतनू बरोबर, उभ्या उभ्या आल्यासारखाच. त्याच्यात तुझंच काहीतरी आहे आणि तुझ्यात विश्रामचं. काय म्हणशील तर नेमकं बोट नाही ठेवतायत, पण मनात आलेलं करून पाहणार तुम्ही निर्धारानं. आमचा जन्म भिण्यातच गेला. न भीता केलेली एकच फक्त गोष्ट, तुला तिथून आणलं सगळ्यांचा विरोध पत्करून. 2, 3, 4 मैथिलीनं पत्र वाचलं, ठेवून दिल्यावरही पुन्हा काढून वाचलं. वासुकीकडे फोन होता की अंशुमन त्याच्या 2 मित्रांना घेऊन येत होता. मैथिलीला एकदम उत्साह झाला. इकडं आल्यापासून 3-3.5 झाले तरी ती घरी गेली नव्हती आणि येण्यासारखा जो होता अंशुमन तोही आला नव्हता. एखाद्या सुट्टीत जावंसं वाटूनही तिनं स्वतःला आवरलं. सुरुवात त्यांच्याकडूनच होऊ दे असं वाटून मधून मधून तिचे फोन पत्रही असत. त्याला उत्तर म्हणूनही शंतनूचा फोन किंवा पत्र नव्हतं आणि तिचीही पत्र काही शंतनू करता नव्हतीच. एखादं पत्र मधूनच फोन असायचा तो अंशुमनचा. मग तिच्याकडून किंवा तिकडूनही फोन असला की शेवटी मैथिलीच म्हणायची, तुझे डॅडी आहेत ना, दे ना त्यांना. मग कसे आहात हा एक नेहमीचाच प्रश्न, त्याचं उत्तरही नेहमीचच. याहून जास्त ती काय करू शकत होती. मग आता अंशुमनचा येण्याचा फोन आल्यावर तिला एकदम उत्साह झाला. शुक्रवार संध्याकाळपासून तो रविवार संध्याकाळपर्यंत पूर्ण 2 ती मग भाज्या फळं सगळं घेऊन आली. मग लक्षात आलं की फ्रीजच्या सवयीने किती आणलं गेलं. अंशुमनला एकदम गार पाणी लागतं, म्हणजे वासुकीकडून बर्फ आणणं आलंच.

अंशुमन आल्यावर तर त्या दोन खोल्या नुसत्या दणाणून गेल्या. तो, त्याचे मित्र, त्यांचे कपडे, त्यांचे बूट, मोजे, त्यांची घड्याळं, लुंगी, तिचा तो छोटासा कपड्यांचा स्टँड भरूनच गेला. सुंदरन आणि शेखर दोघांची तिची थोडीफार ओळख होतीच. अंशुमन आहे का हे दारातूनच विचारायचे. असला की अंशुमन स्वतःच बाहेर यायचा, मग ते बाहेरच जायचे. या दोन वर्षात, जास्त करून या एक वर्षात, अंशुमन आपले मित्र घरी कधी आणतच नव्हता. पण आता सुंदरन आणि शेखर तिची सुद्धा खूप दिवसांची जुनी ओळख असल्यासारखे मोकळे भागायला लागले. तिच्या प्रत्येक कामात त्यांनी मदत केली, कांदा चिरण्यापासून तो प्लेट धुऊन ठेवण्यापर्यंत. तिनं केलेल्या जेवणाची मन भरून तारीफ करत होते. जेवण तर अगदी साधंच होतं, नेहमीच. बोलता बोलता अंशुमन म्हणाला की डॅडींनाही भेंडीची भाजी आता तिच्यासारखी जमायला लागली. खरपूस फ्राय केलेली, पण मूळचा हिरवा रंग न बदललेली. सुरुवातीला तर त्यांनी जाळूनच ठेवली. मग तिला त्या तिघांच्या बोलण्यातून कळलं की दारातूनच अंशुमन आहे का, असं म्हणून विचारणारे त्याचे दोस्त आता घरात येतात. कधी कधी जेवतात, रात्रीचे थांबतात 11-11 वाजेतो. शंतनू त्यांच्यात भाग घेतो, एखादी भाजी, एखादं सॅलेड करतो, कधी स्नॅक्स, काही छोटासा वेगळा शॉर्टकट. जानकीच्या मदतीनं, आणि जानकी सकाळी खाण्याचं काही करतच नाही, सगळं अंशुमनचे डॅडीज करतात. संध्याकाळी जानकी करते. शंतनू संध्याकाळी लवकर घरी येतो. जेवणाची वेळ आता 7:30-8 झाली आहे. सकाळी ब्रेकफास्ट असतो आणि एवढंसं काही करताना डॅडींना खूप सारी भांडी लागतात. एकूण मैथिली नसताना चित्र बरंच बदललं आहे. तिच्याशिवाय आता ते घर जसं कातच टाकत आहे. जेवता जेवता मैथिलीचा हात रेंगाळला, ती किंचित अस्वस्थही झाली. मग अंशुमन म्हणाला की हे अननस रायता त्याला शिकवून दे. तेव्हा तिचं एकदम लक्षच नव्हतं की तो तिलाच काही म्हणत होता. अम्मा, तो पुन्हा त्याबद्दलच काही म्हणाला तेव्हा ती न समजूनच हो हो असं म्हणाली. रात्री मग सगळे मैथिलीच्या युनिव्हर्सिटीपर्यंत फिरत गेले. रोज तू पायीच जातेस अम्मा, अंशुमनना विचारलं. नाही ना, जाताना बसच घेते, पण येताना मात्र पायी येते. तसं लांबच आहे ग, तुला स्कूटर पाठवून देऊ का? नको रे, इथं सामान जमावं असं वाटतच नाही. डॅडींनी मला नवी स्कूटर घेऊन दिली आहे. म्हणशील तर तशी ती रिकामीच आहे. नको अंशुमन, लागली तर सांगेन ना मी. आपला फ्रीज विकून मोठा घेतला आहे, छान आहे. दोघंच मग पुढं गेली जरा तेव्हा तिनं विचारलं, डॅडी कसे आहेत तुझे, ठीक सुरू आहे ना त्यांचं? तुझी अपेक्षा काय आहे माहीत नाही, पण त्यांचं खरंच चांगलं सुरू आहे. म्हणजे माझी अपेक्षा काय असणार अंशुमन, ती काहीशा नाराजीनंच म्हणाली. म्हणजे तसं नाही ग, त्यांच्यात चांगला बदल होत आहे. खूप मोकळे झालेत, ड्रिंक फारच कमी झालंय. तुला कदाचित आवडणारही नाही ते, तू नसताना हे व्हावं. त्यांना जुनं सगळं फर्निचर बदलायचंय, कदाचित ते घरही घेतील. एक दोन पाहिली आहेत आम्ही, एक आवडलंही आहे. कुठं? विचारताना तिचा शब्द घशात अडकल्यासारखा झाला. दंडा युद्ध पाणीनगरला, कोट्टूरपुरम ब्रिजच्या जवळ. त्यांच्या ऑफिसचे एक दोघे पण घेत आहेत. स्वतःचं घर घेण्याची हिंमत नसलेला शंतनू ती जाताच ते घेण्याचं ठरवतो. तिच्या मनात तर ती कल्पनाही आली नाही. दर महिन्याला भाड्याचा चेक 30 भरायची तरी कधी असं वाटलं नाही का? घर ही गोष्टच मुळी दोघांची मिळून असते, आणि ती तर. चालताना तिची चाल मंदावली तेव्हा अंशुमन काही विचारत होता. तिला वाटलं तो तिला म्हणतो आहे की तिला वाईट वाटलं आहे का? मला? छे रे, ती म्हणून गेली. मग लक्षात आलं की अंशुमन तर तसं काही म्हणालाच नव्हता. मग ती ओशाळलीच. त्या तिघांनाच तिनं पुढं जाऊ दिलं. ती मुद्दामच मागं राहिली.

0: स्वतःचं घरापासून असं दूर होणं हे तिनं प्रथम पाहिलं ते शंतनूच्याच संदर्भात. या दूर जाण्याचा संबंध तिच्या कर्तृत्वाशी करिअरशी कुठंच नव्हता, पण तिच्या अस्तित्वाशी मात्र होता. पण तो शंतनूच्याही अस्तित्वाशी तितकाच जोडलेला होता हे मात्र प्रथमच कळलं तिला. क्षणभर एकदम खचल्यासारखं झालं. आपण हे एवढं उरलेलं अंतर पायी जाऊ शकणार नाही इतकं हतबल वाटलं तिला. मग पाय ओढत थोडंसं गेल्यावरच जेव्हा तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरला दिवा दिसला, वासुकीच्या घरातला उजेड जाणवला आणि नंदियाल जेवणानंतरच्या फेऱ्या मारताना दिसले, तेव्हा मग तिला हायसं वाटलं.
1: श्रोतेहो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आताच आपण ऐकलात. अभिवाचनाचा आज 72वा भाग प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
7: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
8: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
7: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
8: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
9: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
7: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
8: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
9: संपर्क 70 50 10 10 49.
10: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
11: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
9: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
12: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा, कृतज्ञता सोहळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी 12:30 वाजता, स्थळ सुमन मंगल कार्यालय, हदगाव. शेतकरी बांधवांनो, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. विनीत भागवत देवसरकर.
13: हॅलो
14: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
13: पुन्हा
14: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.

0: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
0: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
2: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
1: ठेवला
2: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
6: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण.
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण, FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. हे सकाळचे 11:30 वाजले आहेत. लोकजागर या कार्यक्रमात ऐकवित आहोत रुपा सोनकांबळे यांचं काव्यवाचन.
8: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात रुपा गजानन सोनकांबळे यांचं काव्यवाचन. रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये ही पहिली कविता आहे रक्षाबंधन प्रेमाचा पवित्र धागा. कवयित्रीने अतिशय सुंदररित्या या कवितेला न्याय दिला आहे. आज रक्षाबंधन, भाऊ बहिणीच्या एक अतूट बंधनाचं प्रतीक असलेलं रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या पवित्र निस्वार्थी प्रेमाचा सण आहे, जो दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. श्रोते हो, रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन, आणि बंधन म्हणजे गाठ किंवा नाते. रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र धागा म्हणजेच राखी बांधते, त्याला ओवळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला नेहमी संरक्षण देण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. हा सण बहीण भावामधील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास अधिक दृढ करतो. राखी ही केवळ एक दोरी नसून ती संकटाच्या वेळी बहिणीचे रक्षण करण्याच्या वचनाचे प्रतीक असते. हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरताच मर्यादित नाही, तर समाजात प्रेम, आदर आणि ऐक्याची भावना वाढवतो. श्रोते हो, ऐकवित आहोत ही सुंदर कविता रक्षाबंधन प्रेमाचा पवित्र धागा.
9: रसिक श्रोते हो, माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे रक्षाबंधन प्रेमाचा पवित्र धागा. श्रावणाची पौर्णिमा आली घेऊन आनंदाची बहार, बहिणीच्या हातातील राखी भावाच्या मनगटाचा श्रंगार. राखीचा हा धागा प्रेमाचा गोड धागा, भाऊ बहिणीच्या नात्याचा जपतो अनमोल धागा. सुख दुःखात साथ देण्याचा असतो सुंदर वादा, रक्षाबंधन सण घेऊन येतो प्रेमाचा गोडवा साधा. बालपणीच्या त्या आठवणी उसवे फुगवे गोड किती, कधी भांडण तर कधी हसणे नात्यात असते माया किती. श्रावणाची पौर्णिमा आली घेऊन आनंदाची बहार, बहिणीच्या हातातील राखी भावाच्या संकटाचा श्रंगार. राखीचा हा धागा प्रेमाचा गोड धागा, भाऊ बहिणीच्या नात्यांचा जपतो अनमोल धागा. सुख दुःखात साथ देण्याचा असतो सुंदर वादा, रक्षाबंधन सण घेऊन येतो प्रेमाचा गोडवा साधा. भावाच्या मनगटावर राखी, बहिणीच्या डोळ्यात प्रेम, भावाच्या ओठांवरती हसू मनात तिच्यासाठी नेम. राखीचा हा धागा प्रेमाचा गोड धागा, भाऊ बहिणीच्या नात्याचा जपतो अनमोल धागा. सुख दुःखात साथ देण्याचा तो सुंदर वादा, रक्षाबंधन सण घेऊन येतो प्रेमाचा गोडवा साधा. दूर असले तरी मनाने नाते कधी दूर न होई, एकमेकांच्या सुख दुःखासाठी हृदयामध्ये जागा होई. राखीचा हा धागा प्रेमाचा गोड धागा, भाऊ बहिणीच्या नात्याचा जपतो अनमोल धागा,

0: सुख दुःखात साथ देण्याचा असतो सुंदर वादा. रक्षाबंधन सण घेऊन येतो प्रेमाचा गोडवा साधा. राखीचा धागा सांगतो प्रेम जपू या मनापासून, भाऊ बहिणीचे नाते फुलवू, विश्वास ठेवू जीवापासून, माणुसकीची राखी बांधूया, साऱ्या जगाच्या मनगटावर प्रेम शांतता बंधुभाव फुलवूया, आपुलकीच्या सुंदर संसारावर. राखीचा हा धागा प्रेमाचा गोड धागा, भाऊ बहिणीच्या नात्याचा जपतो अनमोल धागा, सुख दुःखात साथ देण्याचा असतो सुंदर वादा. रक्षाबंधन सण घेऊन येतो प्रेमाचा गोडवा साधा. श्रावणाची पौर्णिमा आली घेऊन आनंदाची बहार, बहिणीच्या हातातील राखी भावाच्या मनकटाचा श्रृंगार.
1: राखी पौर्णिमेनिमित्त हा विशेष कार्यक्रम प्रसारित होत आहे लोकजागर. आणि आजच्या या कार्यक्रमातून कवयित्रीने भाऊ राया या कवितेतून तिच्या मनातील असंख्य व्यथा मांडलेल्या आहेत. खरं तर श्रोते हो, भाऊ रायाचे महत्व म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी अनन्य साधारण महत्व नसतं. त्या भाऊ राया या शब्दातूनच भावाप्रती आदर, प्रेम, कर्तव्य आणि बऱ्याच काही गोष्टी स्पर्श करून जातात. याच पद्धतीनं कवयित्रीने भाऊ राया या कवितेतून माझा लाडका भाऊ राया म्हणजे माझा सगळ्यात चांगला मित्र आणि पाठीराखा असतो. संकट कोणतंही असो, तू जा पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे, असं सांगणारा भाऊ जेव्हा सोबत असतो तेव्हा जगण्याचं बळ कैक पटीने वाढतं. बहिणीच्या रक्षणाचे वचन देणारा भाऊ हा प्रत्येक बहिणीचा पहिला हिरो असतो. आज या पवित्र दिवशी प्रत्येक बहीण देवाकडे हीच प्रार्थना करत असते की माझ्या लाडक्या भाऊरायाला उदंड आयुष्य मिळो, त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळो आणि आमचे हे प्रेम असे जन्मोजन्मी टिकून राहो. तर ऐकवीत आहोत ही कविता भाऊराया.
0: माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे भाऊराया. लहानपणीच्या त्या आठवणी आजही मनात राहिल्या, तुझ्या सोबतच्या गोड क्षणांनी आयुष्याच्या वाटा फुलल्या. भाऊराया भाऊराया तू माझा आधार, तुझ्या प्रेमाची सावली मिळे मला अपार. राखीच्या या धाग्यामध्ये नाते आपले खास, जन्मोजन्मी राहो असे प्रेम तुझे माझ्या पाशी खास. रुसले कधी भांडले कधी पुन्हा हसत आलो जवळ, दुःखामध्ये धीर देणारा तूच माझा खरा सोबती अनमोल. भाऊराया भाऊराया तू माझा आधार, तुझ्या प्रेमाची सावली मिळे मला अपार. राखीच्या या धाग्यामध्ये नाते आपले खास, जन्मोजन्मी राहो असे प्रेम तुझे माझ्या पाशी खास. राखी बांधता मनगटावर डोळ्यात येते आनंदाश्रू, तुझ्या सुखासाठी देवापाशी मागते मी आशीर्वाद भरू. भाऊराया भाऊराया तू माझा आधार, तुझ्या प्रेमाची सावली मिळे मला अपार. राखीच्या या धाग्यामध्ये नाते आपले खास, जन्मोजन्मी राहो असे प्रेम तुझे माझ्या पाशी खास.
1: रसिक श्रोते हो, कवयित्रीने रेशमी धाग्याचे अतूट नाते या कवितेतून रेशमी धाग्याचे काय महत्व आहे हे शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा सण आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. ही राखी जरी एक साधा रेशमी धागा दिसत असली तरी त्यात बहीण आणि भावाचे अफाट प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास दडलेला असतो. हा साधा रेशमी धागा दोन जीवांना जन्मोजन्मासाठी बांधून ठेवतो. अतूट नाते आणि वचनामध्ये हे दोघही एकमेकांना बांधून ठेवतात. भाऊ बहिणीचे नाते हे जगातले सर्वात सुंदर नाते आहे. लहानपणी एकत्र भांडणे, रागवणे, पुन्हा हसणे आणि एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या आठवणी आयुष्याला सुंदर बनवतात. राखी बांधताना बहीण भावाच्या दीर्घायुष्याची आणि यशाची प्रार्थना करते. बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याचे वचन देतो. हे नाते रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित नसते तर जिथे जिथे प्रेमाचा जिव्हाळा असतो तिथे तिथे हा रेशमी धागा आपले नाते घट्ट करतो.
0: माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे रेशमी धाग्याचे अतूट नाते. रेशमी धागा नाजूक जरी नाते त्याचे घट्ट असे, भाऊ बहिणीच्या प्रेमामध्ये विश्वासाचे मोती वसे. रेशमी धाग्याचे अतूट नाते प्रेम फुलविते मनामध्ये, सुख दुःखात साथ देत राहू जन्मोजन्मीच्या बंधनामध्ये. राखी बांधता भावाच्या हाती बहिणीच्या डोळ्यात माया, भावाच्या ओठांवरती असू मनात दाटे प्रेमाची छाया. रेशमी धाग्याचे अतूट नाते प्रेम फुलविते मनामध्ये, सुख

0: दुःखात साथ देत राहू जन्मोजन्मीच्या बंधनामध्ये. दूर जरी असतील दोघे मनाने जवळच राहती आठवणींच्या सुंदर वाटेवर प्रेमाची फुले उमलती रेशमी धाग्यांचे अतूट नाते प्रेम फुले उत्पविते मनामध्ये सुख दुःखात साथ देत राहू जन्मोजन्मीच्या बंधनामध्ये.
1: रसिक श्रोते हो, बंधन या शब्दामध्येच असंख्य नात्यांचं बंधन लपलेलं आहे. कवयित्रीने या कवितेतून बहीण भावाच्या नात्यातील बंधनाची पवित्र नाळ जोडली आहे. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थच रक्षणाचे बंधन असा होतो. हा धागा केवळ एक साधा सुधा धागा नसून तो दोन जीवाचे पवित्र नाते अधिक घट्ट करणारा एक विश्वास असतो. लहानपणीचे भांडण, राग आणि त्यानंतरचे प्रेम हे या नात्यांचे सौंदर्य आहे. आणि बहीण भावाच्या या नात्यामधलं हे बंधन युगानुयुगांपासून अशाच पद्धतीनं पुढे जात आहे, वृद्धिंगत होत आहे. श्रोते हो, आजच्या या दिवशी आपण आपल्या रक्ताच्या नात्याचीच नव्हे तर समाजात प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणि तिचं रक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे. हा सण आपल्याला प्रेम, आदर आणि सुरक्षिततेचा संदेश देतो. म्हणून ऐकवित आहोत कवयित्रीची बंधन ही कविता.
0: माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे बंधन. नात्यांचे हे सुंदर बंधन प्रेमाने जोडले मन सुख दुःखात साथ देताना फुलते आपले जीवन. बंधन हे प्रेमाचे, बंधन हे विश्वासाचे, हृदयांना हृदयांशी जोडणारे नाते हे आपुलकीचे. आई वडिलांचे प्रेम बंधन, भावा बहिणीचे नाते मित्रत्वाच्या गोड भावनेने जीवन सुंदर होते. बंधन हे प्रेमाचे, बंधन हे विश्वासाचे, हृदयांना हृदयांशी जोडणारे नाते हे आपुलकीचे. बंधन असावे प्रेमाचे, नसावे कधी बंधनकारक. एकमेकांचा मान राखूया, करू जीवन सुखकारक. बंधन हे प्रेमाचे, बंधन हे विश्वासाचे, हृदयांना हृदयाशी जोडणारे नाते हे आपुलकीचे.
1: रसिक श्रोते हो, शहरात कितीही सुखसोयी असोत पण जी शांतता आणि जिव्हाळा आपल्या गावातल्या मातीत असतो ना, तो इतरत्र कुठेही मिळत नाही. गावातील मातीचं घर, कडुनिंबाची सावली, विहिरीवरची पाण्याची भांडी आणि पावसाळ्यात तुडुंब भरलेली शेतं, रस्ते, या सगळ्या आठवणींमध्ये एक हसरा चेहरा कायम असतो, तो म्हणजे आपल्या बहिणीचा. बहिणीची निखळ मैत्री आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रुसणे फुगणे हेच आपल्या खऱ्या गावाची आणि बालपणाची खरी संपत्ती आहे. गावामध्ये असंख्य बहिणीच्या आठवणी, लहानपणीचे खेळ, तिने बांधलेली मनगटावरची ती रेशीम धागा असलेली राखी आणि त्यामागे बहिणीच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची ताकद असते. आज बहीण जरी दुसऱ्या गावी किंवा शहरात सासरी गेली असेल तरी तिचा तो ओटा, घरचा उंबरठा आणि तिची वाट पाहणारे आपले मन, या आठवणी गावातल्या प्रत्येक भावाला अस्वस्थ करतात. भाऊ बहिणीचे नाते हे भांडणांशिवाय अपूर्ण असते, पण संकटाच्या वेळी सर्वात आधी धावून जाणारी व्यक्ती म्हणजे आपली बहीण असते. आणि आजच्या ह्या सुंदर दिनी, पवित्र दिवशी, आपल्या बहिणीच्या त्या गोड आठवणींना वंदन करून आणि तिचे आयुष्य नेहमी सुखाचे आणि आनंदाचे राहो हीच प्रार्थना करून प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीविषयी प्रेम व्यक्त करत असतो. चला तर मग श्रोते हो, ऐकवित आहोत बहिणीच्या आठवणीतील गाव ही सुंदर कविता.
0: माझ्या या नंतरच्या कवितेचं नाव आहे बहिणीच्या आठवणीतील गाव. गावच्या त्या मातीमध्ये बहिणीच्या आठवणी दडल्या, अंगणातल्या पाऊल खुनांनी बालपणाच्या वाटा खुलल्या. बहिणीच्या आठवणीतील गाव मनाला आजही हाक देतं, बालपणाच्या त्या गोड क्षणांनी डोळ्यांत पाणी आणतं. विहिरीवरच्या पाण्यामध्ये तिचं हसणं अजून दिसतं, आंब्याच्या त्या सावलीत गोड भांडण आठवतं. बहिणीच्या आठवणीतील गाव मनाला आजही हाक देतं, बालपणाच्या त्या गोड क्षणांनी डोळ्यात पाणी आणतं. सण आला की आठवण तिची राखीचा धागा बोलतो, बहिणीच्या मायेविना हे गावही थोडं रुसतं. बहिणीच्या आठवणीतील गाव मनाला आजही हाक देतं, बालपणाच्या त्या गोड क्षणांनी डोळ्यात पाणी आणतं. धन्यवाद.
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये रूपा गजानन सोनकांबळे यांचं काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावडेला अनुमती द्या.

0: कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: लोकजागर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 MHz. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उमंग

आपकी पसंद कार्यक्रमात मी रामतरटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. रसिक श्रोते, आज राखी पौर्णिमा अर्थात श्रावण पौर्णिमा. राखी पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या बहिणीकडे जाऊन राखी बांधून घेतो अथवा आपली बहीण आपल्या घरी येऊन आपल्याला राखी बांधत असते. रक्ताच्या नात्यातली बहीण राखी बांधत असतेच, शिवाय समाजातील विविध क्षेत्रातील आपल्या असंख्य बहिणी आपल्याला राखी बांधत असतात. समाजातील प्रत्येक स्त्रीकडे आपण बहीण या नात्यानं पाहायला लागलो की निश्चितपणे समाज सुखी, समृद्धी आणि आनंदी दिसायला लागतो. चला तर मग, इतरांची बहीण ही आपली बहीण आहे याच नात्याने आपण आपल्या सामाजिक जीवनातही वर्तन करूयात या अपेक्षेसह आपकी पसंद कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत छोटी बहिणा चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील शैलेंद्र यांचं गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळवणारे आमचे रसिक श्रोते दयानंद नगर नांदेडतून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि जैन परिवार, बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात आणि मित्रमंडळ. या गीतासाठी पत्र लिहिले मुक्काम पोस्ट पावडेवाडी नाका नांदेड येथून गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत, प्रवीण, रामचंद्र, राधाबाई, स्वरूप, स्वरागिनी सोनकांबळे आणि मित्रपरिवार यांनी. याच गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे, राजदीप, राशी, शीतल, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून पत्र लिहिले निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे आणि मित्रपरिवार यांनी. या गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट जांभरून तालुका अर्धापूर येथून जळबाजी सोनटक्के, सौ शोभाबाई सोनटक्के, चिरंजीव कुलदीप, सुभाष, गणेश आणि सोनटक्के परिवार यांनी. ऐकूयात छोटी बहिणा चित्रपटातील गीत.

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमेनिमित्त आपल्या मनात असलेले ऋष्व फुगे दूर करून पुन्हा एकदा बहीण भावाच्या नात्यात निर्माण झालेला दुरावा दूर करून एका स्नेहाच्या आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याला आपण सुरुवात करूयात. कारण बहीण भावाचं पवित्र नातं हे जगातील सर्व अधिक पवित्र नातं आणि आपुलकीचं नातं म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत कुछ कुछ होता है. या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील समीर यांचं गीत, संगीत जतीन ललित यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळवणारे आमचे रसिक श्रोते मुक्काम पोस्ट गागलेगाव तालुका बिलोळी इथून बापूराव वीरभद्रे, रमाबाई छाया लता ज्योती मीरा अरविंद धम्मा वीरभद्रे आणि वीरभद्रे परिवार, मुक्काम पोस्ट पिंपळगाव तालुका बिलोळी इथून पत्र लिहिले गजेंद्र कांबळे, वैजंता शारदा जयश्री आणि कांबळे परिवार यांनी. याच गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट गणपूर तालुका अर्धापूर इथून सुरेश साखरे, बेबी साखरे, राणी रमेश, साक्षी आणि साखरे परिवार यांचं. मुक्काम पोस्ट श्रीरामनगर नांदेड इथून पत्र आले प्रदीप आडसकर, सुहास दुधेकर आणि मित्र परिवार. मुक्काम पोस्ट सुगाव तालुका देगलूर इथून पत्र लिहिले हनुमाबाई होनसांगडे, दामिनी होनसांगडे आणि मित्र परिवार यांनी. ऐकूयात कुछ कुछ होता है चित्रपटातील गीत.

आपल्या जीवनातील असलेली नाती तुटणार नाही याची काळजी घेतली की कोणी मिल गया म्हणण्याची वेळच येत नाही, कारण ते आपल्या सोबत कायम असतात. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं आपण आपल्या नात्यांना अधिक दृढ आणि घट्ट करण्याचा संकल्प करूयात या अपेक्षेसह आता ऐकवित आहोत मुस्कान चित्रपटातील सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना, संगीत निखिल विनय यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळवणारे आमचे रसिक श्रोते मुक्काम पोस्ट कारेगाव तालुका लोहा येथून सुनीता गायकवाड, अनिल गायकवाड, सुमेध गायकवाड, समीक्षा गायकवाड आणि गायकवाड परिवार, मुक्काम पोस्ट हडको येथून पत्र लिहिलं आरती सूर्यवंशी, शोभा कसबे आणि मित्रपरिवार यांनी. याच गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट मांजरी तालुका मुखेड येथून नागनाथ वाघमारे, द्रौपदाबाई, शरद, सतीश, मीरा, सूर्यकांता, गोलू, परी, सौम्या, सार्थक आणि वाघमारे परिवार यांचं. या गीतासाठी पत्र लिहिणारे आमचे रसिक श्रोतेत मुक्काम पोस्ट जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी, परभणीहून पत्र लिहिले गणेश हारगावकर यांनी. आणि या गीतासाठी पत्र आलंय मुक्काम पोस्ट माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि मित्रपरिवार यांचं. ऐकूयात मुस्कान चित्रपटातील गीत.

आपकी पसंत कार्यक्रमाच्या शेवटी ऐकत आहोत रामलखन चित्रपटातील मनोहर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारलेल यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळवणारे आमचे श्रोतेत मुक्काम पोस्ट सांगवी नांदेडेतून चंद्रभागा वाठोरे आणि वाठोरे परिवार, मुक्काम पोस्ट काबरानगर पावडेवाडी नाका नांदेडेतून पत्र लिहिले अविनाश चमकुरे, योगेश्वरी, आयुष, अर्णव आणि चमकुरे परिवार यांनी. याच गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, राही श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. बदलापूर मुंबई येथून पत्र लिहिले सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर आणि टुकटुक. या गीतासाठी पत्र आले नागपूर येथून वैशाली गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर, परी आणि गव्हाणकर मित्र परिवार. ऐकूयात रामलखन या चित्रपटातील गीत.

एकमेकांच्या आठवणीचा सुगंध सहवास आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत देण्यासाठी चला राखी पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या बहीण भावांच्या नात्याला अधिक घट्ट करण्याचा दृढ संकल्प करूयात. कधी कळत नकळतपणे समज गैरसमजीतून आपली दुरावलेली नाता पुन्हा एकदा जवळ करण्यासाठी आपणच नव्या संवादाला सुरुवात करूयात. हा संवाद आपल्या सुखी जीवनासाठी, समृद्ध जीवनासाठी आणि आनंदासाठी अत्यंत महत्वाचा असेल. चला तर मग राखी पौर्णिमेनिमित्त आपण आपले सर्व स्नेहसंबंध अधिक जवळकीची, आपुलकीची, स्नेहाची, प्रेमाची आणि मायेची करण्याचा संकल्प करूयात या अपेक्षेसह. रसिक श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित आपकी पसंद हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करण्याची आपण रामतरटेस अनुमती द्या.

आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

आपकी पसंद रसिक श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे बंधुत्वाचा आणि प्रेमाचा सण. राखी बांधणं हा फक्त एक धार्मिक विधी नाही तर एक भावनिक बंधन आहे, ज्यामुळे भावंडांचं नातं अधिक दृढ होतं. या सणाचा मुख्य उद्देश म्हणजे बहीण भावाच्या नात्याचं महत्व अधोरेखित करणं आहे. मैत्रिणींनो, राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून तो एक स्नेह पवित्रतेचं रक्षण करणारा, सतत संयमी ठेवणारा, पवित्र बंधनाचा धागा आहे. एकमेकांना जोडणारा असा हा सण, ज्यातून सामाजिक एकतेची भावना निर्माण होते. राखी पौर्णिमेला राखीचा धागा हातात बांधून बहीण भावाचं रक्ताचं नातं तर दृढ होतंच, पण राखी पौर्णिमेला भावाकडून मिळणारी भेट ही काय आहे याला काही महत्व नाही. महत्व आहे ते तुमची मनं एकमेकांशी किती जुळलेली आहेत याला.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग सोळावा. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.

0: अगं रिया, तू एवढी जेनझी का काय ती? आणि गाणं आमच्या जमान्यातलं म्हणतेस? ते काय तुमचा काही ते नवीन काय म्हणतात ते ट्रेंड बिंड नाही आला की काय तुमचा आशात?
1: अरे वा आजी, एकदम जेनझी ट्रेंड बिंड,
0: हो मग
1: चांगले शब्द आहेत बा तुझ्या तोंडी.
0: असायलाच पाहिजे, एवढे दोन दोन जेनझी नातवंड आहेत की घरात, मग त्यांच्या सोबत मीही नको का अपडेट राहायला थोडस?
1: बरोबर.
2: हो आजी, अगं आहे ना नवीन ट्रेंड.
0: कोणता ग?
2: आजकाल की नाही, कुठलाही सण उत्सव बर्थडे काही असू दे बघ, शुभेच्छा संस्कृत भाषेतूनच द्यायच्या असा ट्रेंड आहे ना.
0: हो का?
2: पण मला काही येतच नाही ग संस्कृत.
1: त्यात काय सोपं आहे, रक्षाबंधन हा शुभेच्छा, मम बंधू प्रती अस्ति झाले शुभेच्छा.
2: ए चल चल, काही ही म्हणतोस, या काही शुभेच्छा झाल्या का?
1: पण बरोबरच आहे,
2: मला संस्कृत येत नसलं तरी चुकीचं बोललेलं कळतं बरं. अशा शुभेच्छा नसतातच मुळी, नववर्ष शुभेच्छाया असं काहीतरी म्हणतात, तसं काहीतरी पाहिजे.
1: रक्षाबंधनस्य शुभाशया.
3: आले आले आले. अरे वा राहुल, अगदी तोंड भरून स्वागत केलंस. काय गर्दी होती बाबा बाजारात, दमून गेले मी. पाणी आण रे जरा. आणि हे बघ रिया, तुला हव्या होत्या ना तशा इको फ्रेंड.

0: आणली, राख्या आणल्या तर का, बघून घे
1: आई, हे घे पाणी, आता बरं वाटतंय?
0: हो आता बरं वाटतंय. बरं,
1: थोडं फॅन खाली बसून हवा घे आणि मग मला दाखव बरं कुठल्या राख्या आणल्यास त्या, कारण शेवटी राख्या मला बांधायच्यात ना.
2: ए, मी बांधणार आहे ना, तू कशाला बघतोस?
1: तू जरी बांधणार असली तरी मनगट माझ आहे ना, आणि त्या माझ्या मनगटावर शोभायला नको का मला? तुला सांगू का रियात?
2: अरे दादुड्या ऐक ना तू, मी बांधणार आहे ना. नाही, मी बांधणार आहे ना.
3: अरे अरे गप्प बसा रे, दाखवेल ना ती राख्या, एवढे काय भांडताय त्याच्यासाठी? अरे तिला थोडं जरा बसू द्या, श्वास घेऊ द्या, काय चाललंय की या दोघांचं?
0: अरे रक्षाबंधन आहे ना आज, आज सुद्धा भांडणार आहात का तुम्ही?
1: अगं आजी आई, आम्ही भांडत नाही आहो.
3: मग काय करताय ते?
1: मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की या वेडीला काही कळणार नाही, कुठली तरी कार्टून फिरटूनची राखी घेऊन येईल
2: वेडा,
1: माझ्या मनगटावर बांधेल, आणि मी काय आता राहून राहिलोय का तेव्हा?
2: हे माहितीये किती मोठा झालाय तो, मी येडी काय, तू मोठा हुशार. साध्या संस्कृत मध्ये दोन ओळी शुभेच्छा सांग म्हटलं की फे फे उडाली.
1: वा ग वा, मला शुभेच्छा देणार आणि मला विचारतेस, तुझं तो शोध की
0: काय शोधायचंय? हे बघ, एवढ्या राख्या आणल्यात मी, खर तर दोन दिवस आधीच आणायला हव्या होत्या पण वेळच मिळाला नाही मला. हे बघ, ही ना वारली पेंटिंग वाली, आणि ही बियांपासून बनवलेली.
1: बियांपासून?
0: हा हा. आणि ही ना वाळलेल्या फुलांपासून बनवलेली.
1: अरे वा.
0: आणि ही बघ, राखी म्हणून वापरता येईल. आणि हिच्या मागे बघ मॅग्नेट लावलंय ना, तर मग फ्रीजच्या दारावर वगैरे स्टिकर म्हणून पण वापरता येतील. अशा पण राख्यात बर काही. आणि ही बघा, स्पेशल संस्कृत स्लोगन असणारी राखी.
1: अरे वा.
0: अय्या किती छान, आंधळा बघतो एक डोळा, देव देतो दोन.
3: खुश झाली बाई आमची रिया.
0: मग आजी विषय का?
1: अरे वा, म्हणजे सापडली का तुला हवी होती अगदी तशी संस्कृत मध्ये असलेली राखी? दोन्ही काम झाली का तुझी? एका दगडात दोन पक्षी.
0: दोन डोळे काय, दोन पक्षी काय, काय चाललंय काय?
1: खाली डोकं वर पाय, हाय काय आणि नाही काय?
3: एक गप रे तू, ती गोंधळून गेली ना, नीट सांगा ना बरं तिला जरा. अरे समोरच्याला समजेल उमजेल अशा भाषेत बोला रे जरा.
2: तेच ते, भाषेबद्दलच बोलायचंय आई तुझ्याशी.
0: भाषेबद्दल?
2: अग सध्याचा ट्रेंड नाही का संस्कृत भाषेमध्ये शुभेच्छा देण्याचा?
0: अच्छा,
2: तशा मला रक्षाबंधनाबद्दलही द्यायच्या होत्या शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणी पौर्णिमेला संस्कृत दिन सेलिब्रेट केला जातो ना, त्यानिमित्तानं कॉलेजमध्ये 2 मिनिटाचं टॉक द्यायचंय.
0: काय रे तुम्ही मुलं, मराठी साधी नीट बोलत नाहीत तर संस्कृतमध्ये कसं बोलणार रे तुम्ही? काय तर म्हणे टॉक द्यायचंय, त्यानिमित्तानं छोटस मनोगत व्यक्त करायचंय असं म्हण ना.
2: अगं
3: रश्मी, ही मुलं ना आजकाल हिमलिश भाषेत बोलतात बर का. हिमलिश?
0: हिमलिश
1: हिमलिश म्हणजे?
3: हो म्हणजे काय, अर्ध हिंदी अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजी.
1: आम्हाला 3-3 भाषा येतात ना.
0: हो
3: अगं, हिची ती मैत्रीण उत्कर्षा ती कशी बोलते माहितीये का तुला? आम्ही लोक ना ट्रेक करायला ना माउंटेन्स वरती गेलेलो म्हणे.
1: आणि ऍक्च्युली द थिंग इज ना, आम्ही दोस्त लोक ट्रेक करताना अ लॉट फन पण करत होतो. आम्ही लोक सो मच एन्जॉय केलं.
3: फन फन म्हणे म्हणजे काय? ते ट्रेक करून तापाने फणफणली काय ती? असं काहीतरी समज होईल की नाही एखाद्याचा? असं काय बोलतात की बाई या पोरी?
1: हो पण सगळे जेन जे असं नाहीत ग आजी, आणि असं काही सारखीच असं बोलत नाही सर्वजण ना.
3: अरे ती तशी बोलत नव्हती का?
1: हो पण काही लोकांना ना असत ना ग शुद्ध भाषेच शुद्ध ज्ञान.
3: तुम्ही दोघं?
2: हो का, ज्ञानवंत शुद्ध भाषेच शुद्ध ज्ञान का? मग सांगा ना महाशय, कशा देणार संस्कृत मधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा?
1: हे बघ रिया, त्यात काय देवा शुभेच्छा द्यायचं ना, तेच तर हे बघ मी देतो बघ आता. रक्षाबंधनाचेच हवेत ना, मग ठीक आहे. रक्षाबंधन हा शुभेच्छा हा मम बंधू प्रतिम अस्ति ही.
3: हो नुसतं अम आणि अह लावलं म्हणजे झालं संस्कृत, हो ना?
1: अगं पण तुला सांगू का, मला असं शाळेत शिकवायचे मी महा सी तह त ती तह अंती.
0: मग कुठेही काही लावायचं
1: मग ते गच्छामी गच्छंती गच्छाव.
0: हो हो हो कळलं कळलं.
3: रिया तू काय ते टॉक दे तुझ्या कॉलेजमध्ये, नको ग विचारूस काही.
2: मुळीच नाही ग आजी, आणि म्हणून

0: तिला पाहून मला आनंद झाला. आई तुझं संस्कृत तसं चांगलं आहे ना, सांग ना मग मला.
1: अगं आई ते काहीतरी आहे ना मधुर भाषा असा काहीतरी श्लोक आहे ना वाटत तो.
0: भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्याम ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम.
2: ओ ज्ञानवंत, याचा अर्थ सांगा जरा. बघा तुमच्या आईला तिच्या काळातला आठवते आणि तुम्ही
0: सांग सांग दादुडे. आता
1: मला असं वाटतंय हे कदाचित भाषांमध्ये मुख्य मधुर भाषा नाही, थांबा. मला असं वाटतंय की हे भाषांमध्ये ना मुख्य मधुर काव्य भाषा सुभाषित आहे वाटतं. बरोबर ना
0: राहुल? तू एकदम बरोबर चूक आहेस.
1: अरे
0: काय. अरे या सुभाषिताचा अर्थ असा होतो की भाषांमध्ये मुख्य मधुर अशी

0: तर बरोबर ना
1: राहुल? तू एकदम बरोबर चूक आहेस.
0: अरे
2: काय.
1: अरे या सुभाषिताचा अर्थ असा होतो की भाषांमध्ये मुख्य मधुर अशी संस्कृत भाषा आहे. त्यातलं काव्य मधुर आहे आणि त्यातही मधुर आहे ते म्हणजे सुभाषित. सुभाषित म्हणजे शोभनम भाषितम, अर्थात चांगला छान विचार. कमीत कमी शब्दात मोठ्यात मोठा अर्थ सांगणारी ही सुभाषित म्हणजे संस्कृत साहित्याचा अलंकार आहेत बर का.
0: बघरिया.
3: हो ग रश्मी, मलाही आठवत आहे आमच्या शाळेत की नाही आमच्या बाई आम्हाला रोज एक सुभाषित लिहून आणायला आणि सर्वांसमोर वाचून दाखवायला सांगायच्या. त्यामुळे बालवयापासूनच चांगले संस्कार होतात असं त्यांचं म्हणणं होतं बघ.
1: बरोबर आहे. सुभाषितांमुळे काय होतं माहितीये का, बालवयापासूनच चांगले संस्कार होतात, आपले उच्चार शुद्ध होतात. म्हणजे बघा मुलांनो, सकाळी उठल्या उठल्या आजी म्हणते ना की तुम्हाला तो श्लोक म्हणा म्हणून जो तुम्ही म्हणावा असा आग्रह तिचा नेहमी असतो. कुठला श्लोक
3: सांगा बरं.
0: हो हो हो हो हो.
1: सांगा सांगा बरं.
0: कराग्रे वसते लक्ष्मी.
1: कराग्रे वसते लक्ष्मी. अजून अजून शाळेत म्हणतो
2: ना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा.
3: वा वा. आणि तुमची आई तुम्हाला भाषण किंवा निबंध सांगते तेव्हा ती पण नाही का किती छान ओळी वापरते संस्कृत मधून. वसुधैव कुटुंबकम तसंच मौनम सर्वार्थ साधनम.
1: पण तुम्हाला माहितीये
0: का
1: हे जे संस्कृत वचन आहे म्हणजे वसुधैव कुटुंबकम किंवा मौनम सर्वार्थ साधनम हे ना एका सुभाषितामधलं एक चरण आहे बर का.
0: हो का.
2: चरण पाय.
1: अगं नाही ग बाई.
3: अगं नाही ग बाई रिया. चरण म्हणजे ओळ. बरोबर ना ग रश्मी.
1: एकदम बरोबर. आणि वसुधैव कुटुंबकम या चरणाचं पूर्ण सुभाषित ठाऊक आहे का तुम्हाला.
3: काय ग.
0: नाही सांग ना.
1: अयम निज परो वेती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. म्हणजे काय, हे माझं ते तुझ असं जे म्हणतात ना ती माणसं कोत्या मनाची असतात. उदार मनाच्या माणसांसाठी तर हे सगळं जग एक कुटुंबाप्रमाणेच आहे नाही का.
2: ए आई मौनमचं सुभाषित काय ते सांग ना.
1: मौनमचं ना. मौनमचं आत्मनो. हा हा आठवलं आठवलं. आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुक सारिका बकाहा तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम.
0: म्हणजे बक्क बक्क खायचं नाही का.
1: नाही नाही त्याचा अर्थ तसा होत नाही बरं का. म्हणजे काय, शुक आणि सारिका म्हणजे पोपट आणि मैना या दोघांचं वैशिष्ट्य काय सांगा बघू. काय वैशिष्ट्य आहे दोघांचं.
0: पोपट नुसता बडबड करतो ना.
1: हा अगदी बरोबर. पोपट आणि मैना हे बडबड करतात पण त्यांच्या या बडबडीमुळे होतं काय माहितीये का.
2: काय.
1: त्यामुळे होतं असं की त्यांचं नुकसान होतं ना. कसं काय होतं बरं. त्यामुळे होतं असं की पोपट आणि मैना यांना लोक पकडतात आणि पिंजऱ्यात बंदिस्त करतात नाही का. आणि बगळा कसा असतो. बगळा हा शांत असतो मौन असतो. मग बगळ्याला काही कोणी उचलून पिंजऱ्यात कोंबतं का बरं. नाही ना. म्हणजे मग अति बडबड सुद्धा व्यर्थ आहे.
0: बगरिया.
2: हो का.
1: अरे अरे अरे पुन्हा भांडायला नका बरं सुरुवात करू आता. हा रिया मी काय सांगते ते ऐक आधी. मी काय म्हणते तुला, तू असं कर ना की एखादा चांगलं सुभाषित म्हणजे सुभाषित आणि त्याचा अर्थ असं सांगितलंस ना की ते पण छान होईल ना. 2 मिनिटांमध्ये बसेल तुझं नाही का. आणि काही चमत्कृतीपूर्ण सुभाषित देखील आहेत ती सुद्धा तू सांगू शकतेस ना.
2: हो पण मग कसं.
1: हे बघ संस्कृत मध्ये ना प्रहेलिका असतात.
0: म्हणजे
1: प्रहेलिका म्हणजे कोडी. ती तुम्ही विचारू शकता. आता मी एक विचारते. हा आता तुम्हाला ते समजतंय का ते सांगा मला आधी. हा
2: हो.
1: अयम न भक्तो

0: पुजारी पण नाही, पण मी घंटा वाजवतो बर का. मी याचक नाही किंवा मी निर्धन पण नाही, पण तरी देखील मी धनाची याचना करतो किंवा धन मागतो. सांगा बघू मी कोण आहे.
1: म्हणजे तो पुजारी नाही, घंटाही वाजवतो, तो म्हणजे गरीब पण आहे, त्याच्याकडे पैसा पण आहे, त्याला पैसा पण आहे.
0: गरीब नाही, गरीब नाही,
1: गरीब नाही,
0: नाही
2: गरीब,
0: तरी पण तो पैसे मागतो.
1: रिया मग म्हणजे हे होऊ शकतं ना कि तो भक्त नाहीये, तो पुजारी पण नाहीये, पण तरी घंटा वाजवतो.
2: आणि दादूड्या गरीब पण नाहीये तरी पैसे मागतो, असं कस.
0: हा माझ्या आलं लक्षात. काय काय
2: काय गाजी
0: बघू द्या यांचे हुशार मुलांचे.
1: आठवत का आपण काल बस मधून गेलो तर ते कंडक्टर ने काय केलं.
2: बरोबर दादूड्या,
0: बरोबर ओळखलंस. कंडक्टर, पण संस्कृत मधून कंडक्टरला काय म्हणतात.
1: अरे यार इथेच मार खाल्ला.
0: लोकयान वाहक.
1: अरे बापरे.
0: तर अशा प्रकारे तू प्रहेलिका विचारू शकतेस बर का. आणि अजून एक प्रहेलिका, तिला मी संस्कृत मध्ये तिचा अर्थ सांगणार आहे, तुम्हाला कळतो का सांगा मला. ठीक आहे, आधी संस्कृत मधून प्रहेलिका विचारेन आणि संस्कृत मधूनच त्याचा अर्थ सांगेल.
2: हो आई चालेल.
0: ठीक आहे. ताते न कथितम पुत्र पत्रम लिख ममाज्ञया, न ते न लिखितम पत्रम पितुराज्ञा न लंघिता. ताते न कथितम, हे पुत्र मम आज्ञया पत्रम लिख. म्हणजे काय.
3: वडिलांनी मुलाला सांगितलं
0: हा,
3: हे मुला तुला आज्ञा करतो की तू पत्र लिही.
0: हा बरोबर.
3: वा
0: वा जमलं जमलं जमलं. बर, तेन पुत्रेण पत्रम न लिखितम.
1: ते म्हणजे का मुलाने लिहिलं नाही का पत्र.
0: मुलाने पत्र लिहिलं नाही. तथापि पितुहु आज्ञा न लंघिता.
1: म्हणजे वडिलांची आज्ञा पाळली नाही त्याने.
0: नाही, न लंघिता म्हणजे तरी पण वडिलांची आज्ञा उल्लंघन केली नाही त्याने.
2: म्हणजे आज्ञेचं पालन केलं.
0: आज्ञेचं पालन केलं.
1: त्यांनी पत्र लिहिलं का.
0: पण नाही लिहिलं ना त्याने पत्र. आता एवढी काय, तेन पुत्रेन पत्रम न लिखितम
1: म्हणजे तो मुलगा म्हणतो
0: अर्थसंगती न दृश्यते.
1: म्हणजे वडिलांनी सांगितलं मुलाला पत्र लिह, मुलगा म्हणाला हो पत्र लिहितो, पण त्याने लिहिलं नाही.
0: आणि तरी
2: सुद्धा आज्ञा नाही मोडली.
0: तरी पण त्याने आज्ञा नाही मोडली.
1: तो म्हणाला हो लिहितो पण
0: नाही. नाही आता या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी न तेन हा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. न तेन लिखितम पत्रम. आता न आणि तेन हे दोन अक्षर शब्द जर आपण एकत्र केले तर काय होतं, एक पद तयार होतं त्याचं, नतेन. आणि नतेन हा जेव्हा आपण शब्द वापरू तेव्हा त्या शब्दाने आपल्याला त्या श्लोकाचा सुभाषिताचा अर्थ कळेल. नतेन नाम नम्र स्वभावेन पुत्रेण पत्रम लिखितम अपिच पितुहु आज्ञा न लंघिता.
3: म्हणजेच काहीच कळलं नाही.
0: म्हणजेच नतेन नम्र स्वभावाने नम्रतेने त्याने पत्र लिहिलं असा त्याचा अर्थ. म्हणजे दोन पद एकत्र केले. अशा पद्धतीने देखील तू सांगू शकतेस बर का.
1: हे बघ रिया तू आहे ना, हे नक्की विचार. तुझे जे सर्व जयंती वगैरे आहेत ना, विचारल्यावर आहे ना ते तुझ्या समोर अगदी नतमस्तक होतील. तुला माहिती असू दे, हे लक्षात ठेव.
0: हो, याच्यासाठी तुला तयारी करावी लागेल बर का.
2: हो मग, आई आहे ना माझी.
0: हो बर. आणि तुम्हाला माहितीये का, संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य अजून आहे बर का, खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते कोणतं आहे सांगा बघू.
1: रिया आठवत तुला.
0: संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडे असलेली शब्द संपदा. म्हणजे नवीन शब्द निर्माण करण्याचं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये सर्वाधिक आहे बर का. म्हणजे नुसता एक युज धातू जर घेतला तर त्या युज धातू पासून योग, युक्त, युक्ती, प्रयोग, वियोग, संयोग, नियोग, सुयोग, दुर्योग, प्रयुक्त, वियुक्त, अनुयोगी, उपयोगी असे कितीतरी शब्द तयार होतात. असे हजारो धातू संस्कृत मध्ये आहेत, मग त्यापासून किती शब्द तयार होत असतील.
3: हो, इतर भाषांमध्ये देखील संस्कृत मधून शब्द घेतले जातात हो ना ग.
0: संस्कृतला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जातं.
1: हो बरोबर आहे आई तू म्हणतेस की संस्कृतला सर्व

0: नचनिर्धन वा, याचा अर्थ
1: पुजारी,
0: हां हां ऐका ऐका ऐका, त्याचा अर्थ आहे, या कोड्याचा अर्थ काय ते सांगते मी आधी तुम्हाला. मी भक्त पण नाही किंवा मी

0: भाषांची जननी म्हटलं जातं ना. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयसी.
1: अरे वा वा, चला एक ओळ तरी संस्कृत मधली नीट म्हटली बर का राहुलने. ए आई, नुसतं सुभाषित सांगून काही होणार आहे का ग? सध्या संस्कृत भाषेचा उपयोग कसा होऊ शकतो ते पण सांगायला लागेल ना, मग रिलेट करेल ना आजच्या काळाशी.
2: हा अगदी बरोबर, अगदी बरोबर बोललीस बरं का तुरिया. आजच्या काळातही संस्कृत शिकण्याचे अनेक फायदे आहेत बरं का.
1: ते कोणते?
2: हा म्हणजे बघ ना, संस्कृत शिक्षक म्हणून आपण जॉब करू शकतो, किंवा संस्कृत अनुवादक म्हणून. आणि संगणकासाठी संस्कृत भाषा ही अधिक सोयीस्कर आहे असं संशोधनांती सिद्ध झालंय बरं का. आणि प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये आयुर्वेद, ज्योतिषविद्या, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, नाट्य, संगीत, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, याशिवाय पाणिनींचं व्याकरणशास्त्र, राजनीतीशास्त्र, नीतीशास्त्र या सगळ्या विषयांचं सखोल ज्ञान असल्यानं त्या त्या विषयांचा अभ्यास जर करायचं असेल तर त्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला संस्कृतचं जर ज्ञान असेल ना तर त्याविषयीचं अधिक ज्ञान मिळवणं सोपं जाईल.
0: बरोबर.
2: हा आणि अजून एक बर का, आता तू जसं म्हणाली होतीस ना की ट्रेंड आलाय संस्कृत मधून शुभेच्छांचा, तर बर का स्वतःचा आपण व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो संस्कृत स्लोगन देण्याचा. त्यातूनही अर्थार्जन करता येईल. आणि आजकाल नाही का ते टी शर्ट वगैरे निघतात बघ, त्याच्यावर संस्कृत मधून लिहिलेलं असतं.
0: ते मी बघितलं मराठीत, ए मला कोणी बोलायचं नाही.
2: तसं संस्कृत मधूनही तुम्ही देऊ शकता, तो व्यवसाय देखील तुम्हाला करता येईल नाही का.
1: ए आई, खूप छान माहिती मिळाली बघ, आता मी नक्कीच लिहिण्याचा विचार करते.
0: आणि काढाफोड पण करू नको.
3: अगं रिया, नुसता विचार काय करतेस, आता तरी नीट शुभेच्छा देता येतील का. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथे ही.
2: अरे वा, आजीला पण संस्कृत येत.
3: मग आता तरी देशील ना नीट शुभेच्छा राहुलला संस्कृत मधन.
0: हो का नाही
1: बंधू. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला संस्कृत मधून देत आहोत. रक्षाबंधनस्य शुभाशया.
0: अरे वा धन्यवाद.
2: शुभाशया. आणि संस्कृत दिनस्य शुभाशया.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
3: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
4: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक.
3: हलक फुलक.
5: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग सोळावा आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा. संकल्पना आणि सादर करते नयन पवार. मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या धाग्यांचं खूप महत्व आहे. हे धागे सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवतात, त्यामुळेच आपल्याला सुख दुःख, यश अपयश पचवणं सोपं होतं. ह्या प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या आणि मायेच्या धाग्यांमुळेच आपण जमिनीशी जोडून राहतो. जसा पतंग हवेत उंच उडत असतो, परंतु त्याची डोर धरणारे हात, प्रसंगी त्याला ढील देणारे हात हे खाली जमिनीवरून पतंगाला दिशा दाखवत असतात. अगदी तसंच हे वेगवेगळ्या नात्यांचे धागे आपल्याला सुखकर वाटेवर घेऊन जात असतात. जाणून घ्यायचे काय आहे हे धागे. चला तर मैत्रिणींनो ऐकूया रूपक धागा धागा अखंड विणूया. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
6: रेशमाच्या रेगानी लाल काळा धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला.
2: स्मिता आहेस का घरात?
3: अरे वा वैजू, काय टायमिंग आहे ग तुझं.
2: मग
3: अगदी मी जे गाणं ऐकत होते तसं साजे स्वरूप घेऊन आलीस तू. किती सुंदर पैठणी नेसलीयस, अगदी मस्त दिसतेस बघ.
2: थँक्यू.
3: ए वैजू,
2: पैठणीच्या काठपदराची डिझाईन आणि कलर किती सुंदर आहे ग.
1: हो ना.

0: अगं त्या दुकानाबाहेर लावलेल्या पोस्टर मधल्या पैठणी सारखीच आहे बघ, सेम अगदी. आणि मला खूप आवडली बरं का वैजू तुझी पैठणी.
1: मग सुंदर असणारच, माझ्या भावाने दिली ना राखी पौर्णिमेची भेट.

0: रत्न गलो माझ्या साडीला।
1: वा वा, खरच ग, रेशमी मुलायम धाग्यांनी आणि वेगवेगळ्या रंगांनी सुंदर कशीदा केलेली पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय, हो की नाही? ती खराब होऊ नये म्हणून आपण ती जीवापाड जपतो, आणि जेव्हा ही पैठणी ती स्त्री नेसते ना, तेव्हा तिच्या भावना त्यात गुंतलेल्या असल्यामुळं मुळातच असलेलं त्या स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं बघ।
2: हो तर, रेशीम धाग्यांची ही वीण पैठणीसारखं महावस्त्र बनवते स्मिता। खरंच या धाग्यांना किती महत्व आहे की नाही आपल्या आयुष्यात?
1: मग
2: अनेक रंगी वेगवेगळा पोत असणारे हे धागे एका सुंदर वस्त्राची निर्मिती करतात, जे वस्त्र आपल्या सौंदर्यात तर भर घालतच, पण त्याच्याशी जोडलेल्या भावनांमुळं निखळ आनंद मिळवून देतं।
1: आनंद तर मिळणारच ना ग, कारण असं वस्त्र तीच व्यक्ती भेट देऊ शकते जिच्याशी आपल्या मनाचे धागे जुळलेले असतात।

0: मैत्रिणींनो, नाजूक रेशमी धाग्यांनी विणलेलं हे वस्त्र नाजूक असतं, म्हणून आपण त्याला किती जपतो नाही का? त्या वस्त्रासाठी आपल्या कपाटात त्याची हक्काची जागा आपण राखून ठेवतो. त्यावर कोणताही डाग पडणार नाही, ते वस्त्र खराब होणार नाही, याकडे आपलं सतत लक्ष असतं. आणि असं हे तलम वस्त्र आपण खास प्रसंगीच परिधान करतो बरं.
1: पण मैजू, मला एक सांग, आपण फक्त वस्त्रच जपतो का ग?
0: म्हणजे काय, नाजूक असतं ना ते, मग जपायलाच हवं.
1: तसं नाही ग, आपल्या मैत्रिणी सांगतील. काय मैत्रिणींनो, फक्त वस्त्रच जपतो का हो आपण? काय म्हणाल्या? नाही ना, अगदी खरे. आपण जपत असतो त्या वस्त्रामागील भावना, आपण जपत असतो त्या मागील आठवणी. म्हणूनच तर आजच्या यूज अँड थ्रोच्या जमान्यात हे महावस्त्र वर्षानुवर्ष कपाटातील आणि आपल्या मनातील त्याचं खास अस्तित्व टिकवून ठेवतं. कारण त्याचे धागे जोडलेले असतात ते थेट आपल्या अंतःकरणाशी. ती असते प्रेमाची भेट. मग कधी ती भावाची ओवाळणी असो किंवा कधी आईकडून हट्टानं मिळवलेली असो.
0: काय मैत्रिणींनो, आठवला ना पदरावरचा जरतारीचा मोर?

0: मैत्रिणींनो, असंच तलम मुलायम धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र असतं, ते म्हणजे बनारसी शालू, जो असतो आपल्या साता जन्मीच्या गाठ बांधणाऱ्या सप्तपदीचा साक्षीदार.
1: कधी कधी आपल्या जोडीदाराकडे लढीवाळ हट्ट करून देखील मिळवलेला असतो बरं का हा बनारसी शालू. स्मिता, पूर्वी ह्या शालूमध्ये पैठणीमध्ये सोन्याच्या चांदीच्या जरीचा वापर होत असायचा, नाही का?
0: हो.
1: म्हणजे हे धागे फक्त सुताचेच असतात असं नाही, तर हे धागे धातूंचे देखील असतात.
0: अगदी बरोबर.
1: आणि म्हणूनच तर आपल्या आयुष्यातल्या तितक्याच मौल्यवान व्यक्तीसाठी तितकीच मौल्यवान ही भेट, नाही का?
0: अगदी.

0: तशीच वेगवेगळ्या नात्यांची गुंफण देखील हेच धागे करतात.
1: बघा ना मैत्रिणींनो, रंगीबिरंगी फुलं धाग्यात गुंफली की एक सुंदर हार तयार होतो. हाच हार जेव्हा आप्त स्वकीयांच्या स्नेही जणांच्या साक्षीने वधूवर एकमेकांना घालतात तेव्हा ते प्रतीक असतं ते या फुलांप्रमाणेच नाजूक नात्यांची जबाबदारी सांभाळण्याचं.
0: वैजू, आणि जेव्हा ह्याच धाग्यामध्ये काळे मणी येऊन त्याला मंगळसूत्र म्हणून जेव्हा वर वधूच्या गळ्यात घालतो तेव्हा ते प्रतीक असतं सौभाग्याचं. आणि ह्याच धाग्यांमध्ये जेव्हा सुगंधित मोगऱ्याची फुलं गुंफली जातात तेव्हा तो बनतो गजरा, जो असतो प्रेमाचं प्रतीक.

0: आता रंगीबिरंगी फुलं घालून गुंफलेला हाराबद्दल आपण बोललो, नाही का?
1: हो,
0: हाच फुलांचा हार जेव्हा भक्तिभावानं भगवंताला अर्पण केला जातो तेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचं हा हार हे प्रतीक असतं, बरं का? आणि याच भक्तीच्या नात्याची वीण जेव्हा दृढ होते तेव्हा जो भक्त भगवंताची मनापासून सेवा करतो ना, त्या भक्ताच्या घरी देव स्वतः सेवेसाठी हजर राहतो.
1: अगदी बरोबर.

0: जशी वेगवेगळी फुलं एकमेकात गुंफली की सुंदर हार तयार होतो ना, तसंच वेगवेगळे मोती एका धाग्यात गुंफले गेले की एक सुंदर अलंकार तयार होतो. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळी नाती एकमेकात गुंफत जाऊन एक अखंड कुटुंब तयार होतं, जे आपल्या आयुष्याला अलंकृत करतं.
1: म्हणूनच आपली संस्कृती आपल्याला शिकवण देते, वसुधैव कुटुंबकम, अर्थात हे विश्वची माझे घर. खरच या अखंड विश्वाला जोडणारा आजच्या काळातील महत्वाचा धागा म्हणजे आंतरजाल, अर्थात इंटरनेट, जे प्रत्येक व्यक्तीला जगाच्या कोणत्याही टोकाशी जोडून ठेवतं.

वैजयंती, तू आता आपल्या भारतीय संस्कृतीचा उल्लेख केलास. आपला भारत देश हा विविधतेतून एकता निर्माण करणारा आहे. विविध भाषा, विविध धर्म आणि प्रत्येक प्रांताप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या विविध सण उत्सवातून निर्माण होणारा एकतेचा हा धागाच तर आपल्या भारतवासियांना जोडून ठेवतो, नाही का?

0: मैत्रिणींनो, धागा हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक. आयुष्य घडवण्यासाठी धागा तितकाच महत्वाचा. नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी प्रेम, जिव्हाळा, विश्वास, आपुलकी यासारखे मोती धाग्यात गुंफावे लागतात, तेव्हाच ही वीण घट्ट होते.
1: नात्यांचे हे धागे अतिशय अलवारपणे जपावे लागतात, कारण या नाजूक धाग्यांना कुठलाही ताण सहन होत नाही. हलक्याशा ताणण्याने नात्यांची वीण सैल होते आणि अधिक ताणले तर हे धागे तुटण्याची भीती असते. आपल्या नकळत कधी कधी हे धागे असे उसवतात की त्यामागची कारणं शोधताना आपण अस्वस्थ होत जातो.

मनाच्या या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपण उत्तर शोधू लागतो आणि या शोधामध्ये आयुष्याचा एक वेगळा अर्थ आपल्याला गवसतो. तो म्हणजे आयुष्याचं हे जरतारी वस्त्र हे सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं आहे. ज्यात एक धागा सुखाचा आहे तर 100 धागे दुःखाचे.

मैत्रिणींनो, ह्या धाग्याचं आणखी एक रूप जे सगळ्यांना ठाऊक आहे, अगदी बरोबर, आज आहे रक्षाबंधन। या निमित्तानं बहिणीनं आपल्या भावाच्या हातावर बांधलेला धागा बहिणीसाठी असलेल्या भावाच्या कर्तव्याची आणि बहीण भावांमध्ये असलेल्या निर्व्याज प्रेमाची ग्वाही देतो।

0: हा धागा कुटुंबातील वेगवेगळ्या नात्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो. एकमेकांच्या सहवासात निर्धास्तपणे वावरत असताना कधीतरी आयुष्यात काही कारणानं त्यांच्यापासून दूर जावं लागतं. त्यावेळेला प्रकर्षाने आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. मुख्यतः जाणवतं ते हे की आपल्या कुटुंबियांच्या छत्रछायेत वावरत असताना बाहेरच्या उन्हाची साधी झळही आपल्याला कधी लागली नाही. आणि मग अशा क्षणी आपल्याला साथ देतात ते मैत्रीचे धागे.
1: सध्याच्या काळात मैत्र दिनाच्या निमित्तानं मित्रमैत्रिणी एकमेकांना हा धागा बांधतात,
0: जे आपल्याला स्वप्नांच्या आकाशात मुक्त विहार करत जमिनीशी देखील घट्ट बांधून ठेवतात.

मैत्रिणींनो, हा धागा कलाकाराला त्याच्या कलेशी जोडून ठेवतो बर का. जसं वीणा किंवा तंबोऱ्याची तार छेडत गायक स्वतःला स्वरांशी जोडून घेतो आणि नृत्यात नर्तकी धाग्यात बांधलेल्या घुंगरांच्या तालावर पदन्यास करते.

याशिवाय गुरु देखील आपल्या शिष्याला आपल्या गुरुकुलात सामावून घेताना हा रेशीम धागा बांधून गुरु शिष्यातील हे नातं घट्ट करतात.

0: वैजू, गुरुने दिलेली विद्या ग्रहण करून तो वारसा पुढे चालवण्यासाठी गरज असते ती ते ज्ञान प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याची. ज्या कुशलतेनं गुरुंनी आपल्याला शिकवलं तितकंच कौशल्य अंगी बाणून स्वतःचा विकास साधण्याची.
1: आता हेच बघा ना, विणकर एक एक धागा जोडत सुंदर वस्त्र तयार करतो. त्याच्या हातातलं कौशल्य पाहिलं की जाणवतं की कला ही केवळ व्यवसायासाठीच नसते तर ती एक साधनाही असते.
0: हे विणकर केवळ वस्त्र विणत नाहीत तर आपल्या कुटुंबाची स्वप्नही विणत असतात, ज्यातून हे धागे कुटुंबाला आर्थिक पाठबळ देतात. आणि जेव्हा लाखो हात कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीनं काम करतात तेव्हा राष्ट्राच्या प्रगतीचा सुंदर वस्त्रपट विणला जातो.

0: मैत्रिणींनो, आयुष्याचं हे वस्त्र विणणारा तो विणकर कधी दिसलाय का हो कोणाला? कुठे असतो हा विणकर माहितीये कोणाला? कवी पी सावळाराम त्यांच्या एका गीतामध्ये ही भावना व्यक्त करतात आणि ते म्हणतात की पंढरीचा विठ्ठल हाच तो विणकर. कुणी त्याला पांडुरंग, कुणी विठू, कुणी विठोबा, कुणी विठाई अशा अनेक नावांनी साथ घालतात. वैजू, वारीला निघालेल्या वारकऱ्याची भक्तिभावाची ही वीण थक्क करणारी वाटते हो की नाही ग?
1: हो ना.
0: कारण 28 युग विटेवर उभा राहून मानवी गात्यांचे हे रेशीम बंध हा विणकर कसे विणतो हे न उलगडणारं कोड आहे.
1: खरंच.

चला तर मग मैत्रिणींनो, नातेची ही वीण अधिक घट्ट करण्यासाठी प्रेमाचे, मैत्रीचे, सहिष्णुतेचे, भक्तीचे, मायेचे, जिव्हाळ्याचे आणि एकात्मतेचे हे धागे अखंड विणूया आणि आपल्या जीवनाचा सुंदर सप्तरंगी वस्त्रपट विणूया.

धागा धागा अखंड विणूया हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य होतं स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा आज जन्मदिवस. राम कदम यांचा जन्म 28 ऑगस्ट 1918 रोजी झाला. ते मूळचे सांगली जिल्ह्यामधील मिरज गावचे रहिवासी होते. मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचं कर्तृत्व कारणीभूत ठरलं त्यात राम कदम यांचं स्थान वरचं आहे. पिंजरा, सोंगाड्या, एकटाजीव सदाशिव, पारद, सुशीला अशा अनेक संगीतमय चित्रपटांची देणगी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला मिळवून दिली. राम कदम 19 फेब्रुवारी 1997 रोजी स्वर्गवासी झाले. 1940 ते 1990 या कालावधीत राम कदम यांनी जवळपास 200 चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं.

बरं आहे तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469. आणि ग्रँड चेस 2 स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं भाऊ आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत, तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्ताने सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सबलीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेचा प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागात उघडली आहेत, तर 56% खाती महिलांची आहेत. केवळ प्रशासकीय व्यवस्था डिजिटाईज केल्यानं सुधारणा होत नाही, तर दैनंदिन कामकाज सुलभ होणं देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल व्यवसाय सुलभतेसाठी यंत्रणेत सुधारणा या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करून विविध यंत्रणांमध्ये नवीन कार्यपद्धतीचा स्वीकार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. विविध छोट्या छोट्या कार्यपद्धतीमुळे मोठमोठ्या प्रशासकीय अडचणी येतात. कार्यपद्धतीत दुरुस्ती केली तर त्या अडचणी दूर होऊ शकतील असं त्यांनी सांगितलं. गुजरात राज्यात चांदीपुरा विषाणूमुळे गेल्या 2.5 महिन्यात 28 मृत्यू झाले आहेत. गुजरातच्या आरोग्य विभागानं आज जारी केलेल्या माहितीनुसार 30 जूनपासून 342 नमुन्यांपैकी 314 जणांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून त्यापैकी 42 जण चांदीपुरा विषाणूने बाधित असल्याचं आढळलं. 10 नमुन्यांची तपासणी अद्याप झालेली नाही. निदान निश्चिती झालेल्या 42 जणांपैकी 28 जण दगावले आहेत. चांदीपुरा हा डासासारख्या कीटकाच्या चाव्यातून पसरणारा विषाणू आहे. सर्वसाधारणपणे बालकांमध्ये या विषाणू संसर्गामुळे सौम्य ताप येऊन तो जलद गतीने मेंदूज्वरापर्यंत पोहोचतो. यामुळे बालकांमध्ये हा विषाणू प्राणघातक ठरण्याची शक्यता जास्त असते. गुजरातमध्ये 2024 या विषाणूचा संसर्ग उद्भवला होता. त्याचा माग घेण्यासाठी गुजरात तसंच राजस्थानमध्ये रोग निर्मूलनासाठीचं केंद्रीय पथक कार्यरत आहे. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज 3र्या दिवशी 469 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदत कार्यासाठी तैनात आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्या

असा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता न्यालम चेकपोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले. हे भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य दिलं. नेपाळमध्ये पूर ओसरू लागल्यावर बिहारमध्ये पुराचा धोका टळला आहे. गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर वाल्मिकी नगर धरणातून 99,800 क्युसेक्सने आज सकाळी 6 वाजता पाणी सोडण्यात आलं. नदीकाठच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. जलसंपदा विभागाचं परिस्थितीवर सतत लक्ष असून जलाशयांवर गस्त सुरू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन्ही देशातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या चर्चा या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार भारत आणि कॅनडानं व्यक्त केला आहे. भारत कॅनडा अर्थमंत्री संवाद काल कॅनडात टोरांटो इथं पूर्ण झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँको फिलिप शॅम्पान यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं. 2030 पर्यंत दोन्ही देशातला व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सवर नेण्याचं उद्दिष्ट असून परस्पर गुंतवणूक आणि वित्तीय स्थैर्यासाठी प्रयत्न करणं तसंच आर्थिक गुन्हेगारीला पायबंद घालणं याकरता या संवादात भरीव चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यात गेल्या मार्चमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार उभयपक्षी आर्थिक आणि वित्तीय सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं संवादात पुढचं पाऊल पडल्याचं निवेदनात म्हटलं आहे. कॅनडा दौरा आटोपून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 6 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या शिकागो इथं गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शिकागो विद्यापीठात त्या पोल्स्की उद्योजकता केंद्राला भेट देतील आणि नंतर भारतीय समुदायाशी संवाद साधतील. G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद शिकागो इथं होणार असून त्यात सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री न्यूयॉर्कमध्ये तिथल्या अग्रगण्य उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. वार्षिक अमरनाथ यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. पारंपरिक दिवसानुसार श्रावण पौर्णिमेला छडी मुबारक अमरनाथ गुंफेत पोहोचते आणि त्या दिवशी यात्रेचं समापन होतं. यंदा 3 जुलै रोजी पहलगाम आणि बालताल मार्गावरून सुरू झालेली यात्रा 9 ऑगस्टला खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत यात्रेत 4,80,000 भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं नेटवर्क दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलं असून एका जोडप्याला अटक केली आहे. 2024 पासून समाजमाध्यमाद्वारे हे पतीपत्नी PIO या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला रसद पुरवत होते असा आरोप आहे. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआनाला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंदनं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ 5व्या स्थानी राहिला आहे. गेल्या 52 वर्षातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या साखळी सामने 8 सप्टेंबरपर्यंत चालतील. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह, भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग। गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू। नेपाळमधल्या महापुरात मृतांची संख्या 469 आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। दुपारचा 1:41 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र।
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात जिल्ह्यातील शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीनं दिल्लीत सिंदूर महारक्तदान यात्रा यशस्वी। जिल्ह्यातील माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता। जिल्ह्यात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा आणि जिल्ह्यातील 21,725 शेतकऱ्यांची कर्जमाफी। यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। जिल्ह्यातील शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीनं 1200 शिवसैनिकांनी नवी दिल्ली येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी सिंदूर महारक्तदान यात्रा यशस्वी केली। कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते। संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 ठिकाणी बंदिस्त हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत। यासाठी 2,12,18,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले। हर घर तिरंग अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी सांगली शहर यांच्या वतीनं हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत 300 फूट लांबीचा तिरंगा ध्वज आकर्षण ठरला। जिल्हाधिकारी कार्यालय इथं भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। तंबाखू मुक्ती आणि महिला सुरक्षितता तसंच महिला सन्मान शपथ यावेळी घेण्यात आली। यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पशुधनाचं संगोपन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चारा, बियाणे आणि कृत्रिम रेतन यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। पशुपालन हा केवळ कृषीपूरक व्यवसाय न राहता तो ग्रामीण कुटुंबाच्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत बनण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आलं। या महामार्गामुळे सुपीक बागायती जमिनी धोक्यात येणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर हा महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। जत तालुक्यातील माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे। भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरोद्वारे ही मान्यता देण्यात आली असून यामुळे मेंढीपालन व्यवसायास उभारी मिळून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। दहशतवाद, नक्षलवाद तसंच व्यसनाधीनता निर्मूलनासाठी सांगलीकरांनी एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार, अंमली पदार्थमुक्त जिल्हा हा संकल्प करण्याचं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। यावेळी नेमिनाथ नगर ते पोलीस मुख्यालय अशी नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वज आणि दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे। या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ डिजिटल पद्धतीने करण्यात आला। यामध्ये जिल्ह्यातील 21,725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकंदर 156,54,00,000 रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहा।

0: तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469 वर. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या

इतर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत, तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात जून आणि जुलै 2026 या कालावधीत झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयांचा मदत निधी राज्य सरकारनं मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विकास मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल दिली. राज्यातल्या 17,245 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षक पदांसाठी 13,119 उमेदवारांची शिफारस केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. औंढा नागनाथ आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शिखर समितीची बैठक झाली. औंढा नागनाथ मंदिर परिसर विकासाकरता 193,55,20,000 रुपये खर्चाच्या सुधारित आराखड्याला या बैठकीत मान्यता मिळाली. नागपुरातल्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या विकास कामासाठी सुमारे 72.5 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक क्षेत्र असून मंदिरावरच्या पुरातन शिल्पकलेचं जतन करत नैसर्गिक रंगाचा वापर संवर्धन कार्यात करण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी केली. आंबेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित शिवसृष्टी थीम पार्क उभारण्यासाठी 50 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली. पंढरपूरच्या विकासाबाबत स्थानिकांबरोबरच वारकरी, भाविक, मठाधिपती तसंच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्या आढावा बैठकीत सांगितलं. पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीनं गर्दीचं व्यवस्थापन आणि पायाभूत सोयीसुविधा विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे तसंच अन्य अडचणी तातडीनं दूर करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला त्यांनी पनवेल पळसपेहून सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते. महामार्गाच्या कामाबाबत केवळ कार्यालयीन अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करा आणि मग उपाययोजना अंमलात आणा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आता विविध क्षेत्रांमधल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनानं पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता आणि नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. नामनिर्देशनासाठी संबंधित क्षेत्राचा रहिवासी असणं तसंच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान अथवा कार्यानुभव असणं आवश्यक राहील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 479 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली.

आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे, त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येईल अशी भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता नॅलम चेकपोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. हे भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवले. नागपूर जिल्ह्यातल्या श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले 110 नागरिकही भारताच्या दिशेने निघाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयाने 30,000 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यांना पणजीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआना याला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंद यानं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात पोलिसांनी मौजे निघरूड जिल्ह्यातील गावातल्या जुगार अड्ड्यावर थापा मारून 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रोख रकमेसह 2 चारचाकी वाहनं आणि 8 मोबाईल असा एकूण 14,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्राधान्यानं करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र रासिंहराजे भोसले यांनी काल दिले. जिल्ह्यातल्या रस्ते आणि पुलांच्या विकास कामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह, भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

युववाण्या सर्वेभ्यः श्रोतृभ्यः सादरं नमस्कारः। अर्थात युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि श्रोत्यांना माझा सादर नमस्कार। मित्रांनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तुम्ही ऐकत आहात युवकांसाठी प्रसारित होणारा युववाणी हा कार्यक्रम। आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची दोस्त थोडीशी शरारती थोडीशी प्यारी आरजे गायत्री तुम्हा सर्वांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती। सगळ्या भाषांमध्ये संस्कृत ही सर्वात श्रेष्ठ गोड आणि दिव्य भाषा आहे। हो मित्रांनो, बरोबर ओळखलं। आजचा दिवस हा एकदम खास आहे, कारण आज आहे रक्षाबंधन, ऋषी पौर्णिमा आणि संस्कृत दिन। आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून रक्षणाची प्रार्थना करते, तसंच आपण आपल्या ऋषींना वंदन करतो ज्यांनी आपल्याला वेद, ज्ञान आणि दिव्य अशी संस्कृत भाषा दिली। आणि म्हणूनच भारतात आजच्या दिवशी संस्कृत दिन हा साजरा केला जातो। आपण याच भाषेबद्दल आज बोलणार आहोत, जिला देववाणी म्हणतात। ती फक्त मंदिरात नाही तर आता मोबाईल मध्ये, AI मध्ये आणि आपल्या फ्युचर मध्येही आहे। आणि सोबतच याच दिव्य भाषेला घेऊन ज्याने याच क्षेत्रात करिअर केलंय अशा एका युवा मित्राशी मी साधलेला संवाद देखील आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत। मित्रांनो, जगभरात हजारो भाषा बोलल्या जातात, पण ज्या भाषेला सर्व भाषांची जननी, देववाणी आणि अतिशय वैज्ञानिक भाषा मानलं गेलंय ती भाषा म्हणजे आपली संस्कृत। अनेकदा आजच्या युवकांना वाटतं की संस्कृत ही फक्त कर्मकांडाची किंवा जुन्या पोथ्यांची भाषा आहे, पण मित्रांनो संस्कृत ही केवळ भूतकाळाची भाषा नसून आपल्या वर्तमानाची आणि भविष्याची संस्कृती देखील आहे। संस्कृत साहित्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यात असलेले सुभाषित। बरं, हे सुभाषित म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं आणि भाषित म्हणजे बोललेलं। अतिशय कमी शब्दात जगण्याचं मोठं तत्वज्ञान सांगण्याची ताकद या सुभाषितांमध्ये असते, बरं का? आणि आजच्या आपल्या या विशेष भागात आपण असेच काही संस्कृत सुभाषित जाणून घेणार आहोत। भाषासु मुख्य मधुरा दिव्या गिरवाण भारती, तस्माद्धि काव्य मधुरम तस्मादपि सुभाषितम।

0: याचा काय अर्थ आहे की सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा ही मुख्य मधुर आणि दिव्य आहे. त्या भाषेत रचलेलं काव्य हे त्याहूनही अधिक मधुर आहे आणि त्या काव्यापेक्षाही त्यात समाविष्ट असलेली सुभाषित अतिशय मधुर आणि अर्थपूर्ण आहेत. तुम्ही म्हणाल आजच्या जेनझी आणि तरुणांसाठी संस्कृत का महत्वाची आहे, कारण आज आपण ज्या गोष्टींना लाईफ स्किल्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो तेच ज्ञान या सुभाषितांमध्ये हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. उदाहरण घ्यायचं झालं, आजच्या काळात आपण ज्ञानाचं महत्व ओळखतो, पण खरं ज्ञान आणि विद्वत्ता ही काय असते हे सांगणारं हे सुभाषित बघा. विद्वत्तम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि राजाची सत्ता यांची कधीही तुलना होऊ शकत नाही, कारण राजाला फक्त त्याच्या स्वतःच्या देशात सन्मान मिळतो, पण विद्वान आणि ज्ञानी व्यक्तीला संपूर्ण जगात पूजलं जातं आणि सन्मानित देखील केलं जातं. हे सुभाषित आपल्याला शिकवतं की सत्ता किंवा संपत्तीपेक्षा ज्ञानाची ताकद ही नेहमी श्रेष्ठ असते. आणि म्हणूनच मित्रांनो, संस्कृत भाषा ही केवळ साहित्याची भाषा नाही, तर ती एकात्मतेचा आणि दृष्टिकोनाचा संदेश देते. विद्या ददाती विनयम, विनयात द्याती पात्रताम, पात्रत्वान धनमापनोती, धनात धर्म तत सुखम. मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ आहे, विद्या माणसाला नम्रता देते, नम्रतेने पात्रता येते आणि पात्रतेने माणूस आयुष्यात सगळं काही मिळवू शकतो. आणि आज आपल्यासोबत असाच एक पात्र तरुण आहे जो आजकालच्या युवकांसाठी एक रोल मॉडेल देखील आहे. मित्रांनो, संस्कृत हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं? जुनी पुस्तकं, मोठे मोठे ग्रंथ, कठीण श्लोक किंवा मार्क्स मिळवण्यासाठी केलेली धडपड. पण आजच्या कार्यक्रमातून आपला हा गैरसमज आपण 100% दूर करणार आहोत. आपल्या कार्यक्रमात आज जो पाहुणा आलेला आहे ना, त्याने संस्कृत विषयातच त्याचं पूर्ण शिक्षण घेतलंय. शिवाय तो संस्कृत मध्ये कविता लिहितो. संस्कृत साठी त्यांनी एक ऍप देखील बनवलंय. संस्कृत अनुवादकही आहे. भाषिणी या प्रकल्पात त्याने सिनियर लँग्वेज एडिटर म्हणूनही काम केलंय. आणि संस्कृत नाटक लघुपटांच्या अनुवादासोबत त्याने अभिनय करून अवॉर्ड देखील जिंकले आहेत. तर आज कार्यक्रमात आपल्या सोबत आहे ऋग्वेद देशपांडे. वय फक्त 22, पण BA मध्ये 2 वेळा युनिव्हर्सिटी टॉपर, हैदराबाद विद्यापीठातून MA संस्कृत आणि नुकतंच IIT रुर्की मध्ये त्याची PhD साठी निवड झाली आहे. संस्कृत म्हणजे काय? तर ती आहे आपल्या मुळांची भाषा आणि हो, तीच आहे आपल्या भविष्याची टेक्नॉलॉजी. जर तुम्हालाही वाटत असेल की संस्कृत मध्ये करिअर नाहीये, तर पुढचे 15-20 मिनिटं नक्की ऐका. खात्री आहे की तुमचं हे मत नक्कीच बदलेल, कारण ऋग्वेद हा खरंच आपल्यासाठी वेदांसारखंच नॉलेज घेऊन आलाय. तर युववाण्याम तव हार्दिकम स्वागतम ऋग्वेद.
1: भूयांसी नमांसी. माझं नाव ऋग्वेद ऋतुजा रवींद्र देशपांडे. मी मूळ छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा आहे. माझं शिक्षण MA संस्कृत स्टडीज हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून मागच्या वर्षी पूर्ण झाले आणि नुकताच मी IIT रुर्की येथे PhD या शिक्षणासाठी प्रवेश घेत आहे.
0: नक्कीच, त्यासाठी सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये देखील आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी तुझं स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तर मला सांग की संस्कृत सोबतचा हा तुझा प्रवास कसा सुरू झाला?
1: खरं सांगू तर ही खूप मजेशीर कथा आहे. ज्यावेळेस मी BA ला प्रवेश घेतला, मी 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून नंतर मी BA ला प्रवेश घेतला.
0: हो का?
1: 8वीपासून संस्कृत एक विषय म्हणून मी 12वीपर्यंत शिकत होतो. BA ला पुणे विद्यापीठामध्ये 2ऱ्या वर्षाला तुम्हाला एक विषय स्पेशल किंवा विशेष म्हणून तुमच्या ग्रॅज्युएशनचा विषय म्हणून निवडावा लागतो.
0: अच्छा.
1: त्यावेळी कुठला विषय निवडावा यामध्ये जेव्हा मी माझ्या मोठ्या भावासोबत चर्चा करत होतो, तर सहज एक गमतीशीर गोष्ट अशी आली की BA राज्यशास्त्र, BA अर्थशास्त्र इत्यादी याला एवढी कोणी किंमत देत नाही, पण BA संस्कृत म्हटलं की ऐकायला खूप छान वाटतं किंवा मोठं वाटतं. ते संस्कृत घे, आवड होती. पण या एका मजेशीर गोष्टीमुळे मी विशेष विषय म्हणून संस्कृत शिकायला लागलो.
0: 12वी सायन्स नंतर तू BA कडे कसा वळालास?
1: मुळात भाषांची आवड ही आधीपासूनच होती आणि भाषेमध्येच काहीतरी करावं असा एक माझा ठरलेला बेत होता म्हणायला हरकत नाही.
0: अच्छा.
1: पण काही कारणास्तव सायन्स शिकलो, पण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या दोन्हीपैकी आपल्याला काहीही करायचं नाहीये हे पण आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे मग आता पुढे विज्ञान शाखेमध्ये पूर्ण आपलं करिअर करण्याऐवजी आपण आपल्या आवडीला जोपासावं आणि त्या क्षेत्रामध्येच काहीतरी करिअर करावं, यामुळे मी आर्ट्स कडे वळलो आणि त्यामध्ये सुद्धा भाषेकडे. म्हणजे भाषेकडे करिअर म्हणून पाहणारे खूप कमी लोक सध्या आहेत आणि त्यातही संस्कृत सारख्या भाषेमध्ये ज्यामध्ये खूप कमी संधी आहे असं लोकांना वाटतं, ती निवडणं म्हणजे खरं सांगायचं खूप मोठी अशी मी म्हणणार नाही, कारण मी तेवढा मोठा समजत नाही स्वतः.
0: पण म्हणजे दुर्मिळ म्हणता येईल.

0: बरोबर. पण कदाचित ती दैवी इच्छा असावी की मी संस्कृत कडे वळावं असं मी समजतो, कारण त्याआधी मी संस्कृत मध्ये करिअर करेल वगैरे असं माझं
1: वाटलं नाही,
0: चुकूनही वाटलं नव्हतं.
1: ओके,
0: तर बी ए मध्ये मग संस्कृत घेतलं. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा 12वी नंतर लॉकडाऊन लागलं कोरोनाचं, त्यामध्ये मी संस्कृत भारती या संस्थेशी जोडल्या गेलो. संस्कृत भारतीचे ऑनलाईन संभाषण वर्ग त्या काळात चालायचे, तर 2-3 संभाषण वर्गांना मी प्रवेश घेतला आणि मी 2-3 संभाषण वर्ग केल्यानंतर त्यातून संस्कृत ही बोली भाषा म्हणून कशी बोलल्या जावी किंवा संस्कृत एक भाषा म्हणून कशी बोलावी याचं प्रशिक्षण ते देतात. तर त्यानंतरच्या काळामध्ये असं झालं की आपण आपल्याकडे आता वेळ आहे तर आपण पूर्ण वेळ काही काळ काम करावं का. तर मी साधारण 1.5 महिना बीड आणि लातूर या ठिकाणी संस्कृत भारतीचा विस्तारक म्हणून पूर्ण वेळ काम केलं. आणि त्या काळामध्ये जेव्हा मला पूर्णतः संस्कृत बोलताही येत नव्हतं, तेव्हा काही ज्येष्ठांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला काही गोष्टी शिकून शिकवण्यासाठी उभं केलं. आणि असं म्हणतात की शिकवताना माणूस आधी 10 वेळेस शिकून त्याचा सराव करून मगच शिकवतो. तर या सगळ्या प्रवासात तो 1.5 महिना आणि त्यानंतर मी वाराणसी येथे संस्कृत भारतीची एक संवादशाला म्हणून निवासी वर्ग असतो तो केला. त्या 2 महिन्याच्या काळामध्ये संस्कृत भाषा चांगल्यापैकी बोलता यायला लागली आणि माझा आत्मविश्वास खूप बळावला की आपण या भाषेमध्ये खूप काही करू शकतो. आणि जेव्हा 2वर्षामध्ये कॉलेज खऱ्या अर्थाने सुरू झालं, त्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यामध्ये आणि वेगवेगळ्या संधी ज्या माझ्या गुरुजनांनी मला दिल्या त्यामधून माझा हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणि मग काहीतरी वेगळं करावं की पारंपरिक प्रकारात संस्कृत मध्ये काय करणार असा प्रश्न बऱ्याचदा येतो. तर काय करू शकतो हाच प्रश्न मी स्वतःला विचारत गेलो आणि त्यातल्याच संधी शोधत गेलो आणि त्यातून वेगवेगळे मार्ग मला मिळत गेले आणि त्यातूनच आजच्या तंत्रज्ञानाशी संबंधित काहीतरी करावं यामुळे मी कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स हा विषय संस्कृत घेऊन शिकण्याचं तेव्हा ठरवलं. आणि मग ते कुठे कुठे उपलब्ध आहे यामधून हैदराबाद विद्यापीठामध्ये ते एम ए लेवलला उपलब्ध आहे असं मला कळालं आणि त्यामुळे मग मी हैदराबाद विद्यापीठात एम ए संस्कृत स्टडीज विथ कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स शिकण्यासाठी गेलो आणि तिथून पुढे IIT पर्यंत आज मी जात आहे. आता हा प्रवास नक्कीच या एका भाषेचा हा प्रवास आहे.
1: ओके, म्हणजे तू तो 1.5 महिना इन्व्हेस्ट केला आणि त्यानंतर तुझी जास्त आवड यामध्ये वाढत गेली.
0: अगदी खरं आहे, त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये मी जे शिकलो ते मी पुढचं आयुष्यभराची शिदोरी म्हणून माझ्यासोबत घेऊन फिरतोय. किंवा म्हणजे त्यात निश्चितच वाढ झाली, पण सुरुवात जे बी पेरल्या जातं असं म्हणतो ते त्या 1.5 महिन्यामध्ये पेरल्या गेलं आणि त्यासाठी खरंच संस्कृत भारतीचं मी म्हणजे अजन्म उपकृत राहील त्यांच्या.
1: नक्कीच. आणि तू बोलताना सांगितलंस की लिंग्विस्टिक यामध्ये तू काम केलेलं आहेस, तर मला सांग त्याचा नेमका अर्थ काय आणि ते वापरलं कसं जातं.
0: संस्कृत कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स म्हणजे संगणकीय भाषाशास्त्र. ते संस्कृत घेऊन भाषाशास्त्र म्हणजे भाषेचं शास्त्र, म्हणजे भाषा कशी असते त्याचे काय नियम असतात किंवा एखादी भाषा कशी बनते त्यात काय काय गोष्टी असतात वेगवेगळ्या याचं शास्त्र म्हणजे भाषाशास्त्र. ते कम्प्युटरच्या म्हणजे संगणकाच्या माध्यमातून ते भाषाशास्त्र हे करणे त्याला संगणकीय भाषाशास्त्र असं म्हणतो. आणि त्यात संस्कृत म्हणजे थोडक्यात आम्ही काय करतो किंवा या क्षेत्रातले लोक काय करतात की आजच्या युगात संगणक वापरून ज्या भाषेच्या गोष्टी आहेत संस्कृत भाषेच्या गोष्टी त्यावरती लँग्वेज प्रोसेसिंग करून ज्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असं म्हणतात की यातून वेगवेगळे टूल्स डेव्हलप करणे, ज्याला आपण व्याकरणाचं विश्लेषण करण्यासाठी काही गोष्टी तयार करणे किंवा सगळ्यात सोपं आपल्याला माहिती असतं की ट्रान्सलेटिंग टूल्स वापरतो, हे सगळे या फील्डचे ऍप्लिकेशन आहेत असं आपण म्हणूयात. पण त्यामध्ये आम्ही विशेषत संस्कृतला मूळ मानून संस्कृतला प्राधान्य देऊन काम केलं, कारण बहुतांशी संस्कृतचं जे व्याकरण आहे ज्याला पाणिनीचं व्याकरण म्हणू ते अशा प्रकारांमध्ये बांधल्या गेलेलं आहे की त्याला आपण थोडस इतर भाषेच्या दृष्टीने वळवलं तर ते कुठल्याही भाषेला लागू पडेल अशी त्याची रचना आहे. त्यामुळे जर तुम्ही संस्कृत वरती जेवढं जास्त काम कराल तेवढं तुम्हाला इतर भाषांमध्ये करताना सुद्धा त्याची खूप जास्त मदत होईल. त्यामुळे संस्कृतच्या दृष्टीने आणि मग हे काय आहे नेमकं हे जाणून घेण्यासाठी हे शिकण्यासाठीच मी प्रयत्न सुरू केले आणि मग त्यामध्ये पुढे गोष्टी करत गेलो आणि त्या मिळत.
1: नक्कीच. तर यामध्ये तुला काही शिकताना काही अडचणी आल्या का? आणि तू भाषिणी नावाचा ऍप देखील डेव्हलप केलंयस, तर ते ऍप डेव्हलप करतानाचा अनुभव कसा होता?
0: अडचणीमध्ये की संगणक कला शाखेच्या विद्यार्थ्याला आपण जेव्हा कम्प्युटर सायन्स वगैरे या गोष्टी बोलतो किंवा कम्प्युटरमध्ये कशा प्रकारात प्रोसेसिंग होते या गोष्टी जेव्हा शिकायला लागतात तेव्हा निश्चित अडचणी येतात, कारण आपण त्या गोष्टी कधी शिकलेलो नसतो,
1: सगळंच नवीन होतं.
0: बरोबर, अगदी. पण ते शिकताना मजा यायची, कारण संस्कृत जी आपल्याला यायची ती सोबत होती आणि तिला घेऊनच आपण त्या गोष्टी शिकत होतो. त्यामुळे अडचणी बऱ्याच आल्या, त्यामध्ये प्रोग्रामिंग सारख्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, तर त्या शिकताना सुद्धा सुरुवातीला अडचणी येतात, पण जशी जशी त्यामध्ये आपली रुची वाढत जाते तशा तशा गोष्टी सोप्या होत जातात. त्यामुळे अडचणी येत गेल्या आणि

0: त्यांच्यावरचे उपाय सुद्धा मिळत गेले. आणि मग एम ए पूर्ण होताना एम ए ला आम्हाला प्रोजेक्ट करायला लागतो, त्यामध्ये संसाधनी या नावाचं एक संस्कृत कम्प्युटेशनल टूल किट आहे. त्यामध्ये अनुसारकम मध्ये, अनुसारकम हे एक ट्रान्सलेशन टूल आहे त्या संसाधनीमध्ये, तर त्याच्या संस्कृत ते मराठी जी प्रणाली आहे त्याच्या सुधारणेवरती मी काम केलं. आणि त्यानंतर मी जेव्हा जॉब करायला लागलो ऍज अ सिनियर लँग्वेज एडिटर भाषिणी या प्रोजेक्टच्या अंडर, तेव्हा आम्ही संभाषिणी या संस्कृत शिकण्यासाठीच्या ऍपची निर्मितीची कल्पना आमच्या मॅडमने दिली आणि त्याला आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. साधारण म्हणजे याची कल्पना अशी होती की भाषा शिकण्याच्या ज्या वेगवेगळे पैलू असतात ते सर्व पैलू त्यामध्ये यावेत. म्हणजे आपण भाषा शिकताना श्रवण यापासून सुरुवात करतो, तर तुम्हाला एखादी गोष्ट तिथे ऐकता सुद्धा यावी. ती गोष्ट समजण्यासाठी जेवढी दृश्य स्वरूपात येते तेवढी ती आपल्याला लवकर समजते, त्यामुळे तिथे दृश्य स्वरूप सुद्धा आलं. किंवा अनुवाद पद्धत ही सुद्धा आम्ही त्यात वापरली. आणि कुठल्याही भाषेतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी किंवा कुठल्याही लिपीतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी, ज्या ज्या ठिकाणी प्रादेशिक लिपी आहेत त्या त्या लिपींमध्ये संस्कृत शिकल्या गेलं, पण मग त्यांना आज जर संस्कृत शिकायचं असेल तर आधी देवनागरी शिकावी लागेल मग संस्कृत भाषा शिकावी लागेल. मग त्या लिपीचा अडथळा त्यांना ठरू नये भाषेच्या शिक्षणामध्ये, म्हणून आम्ही त्या भाषेमध्ये आणि त्या लिपीमध्ये दोन्हीमध्ये हे शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सध्या संभाषिणी हे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर दोन्ही मध्ये उपलब्ध आहे आणि त्या सहा भाषांमध्ये ते उपलब्ध आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ या पाच मुख्य भाषा, म्हणजे संस्कृत त्यामध्ये आहेच. आणि या भाषांच्या यादीला आम्ही पुढे 10 ते 15 भाषांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये मुख्य सर्व भारतीय भाषा आणि जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या मुख्य भाषा आहेत ज्यामध्ये पोर्तुगीज किंवा स्पॅनिश यांमध्ये सुद्धा त्या गोष्टीची उपलब्धता व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: नक्कीच.
0: या ऍपमध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही ते ऍप उघडल्यानंतर सुरुवातीला रोज एक वेगळं सुभाषित तिथे येईल, त्याचा ऑडिओ तुम्हाला ऐकवेल, म्हणजे त्याचा वेगळा एक तिथे साठा आहे.
1: की त्या लर्निंग ऍप सारखंच आहे.
0: बरोबर, हे पूर्णतः लर्निंग ऍपच आहे, पण ते लर्निंग थोडस इनोव्हेटिव्ह किंवा एक फन वे मध्ये, म्हणजे कारण कुठली गोष्ट मनोरंजनात्मक पद्धतीने आपण जेवढी शिकू तेवढी ती आपल्याला लवकर कळते, लवकर आपण ती आत्मसात करू शकतो. त्यामुळे यामध्ये वेगवेगळे खेळ पण पुढे आणण्याचा विचार आमचा आहे, त्यावरती सध्या काम सुरू आहे.
1: नक्कीच खूप छान प्रयत्न आहेत आणि संस्कृत भाषेचा प्रचार किंवा प्रसार वाढवण्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचं ठरेल असं मला वाटतं. तर ऋग्वेद, तू नाटक आणि लघुपट यांचा अनुवाद केलेला आहे आणि शिवाय तू नाटकांमध्ये अभिनय देखील केलेला आहे, तर मला सांग की करिअर तुझं म्हणजे लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये होतं आणि तू नाटकांमध्येही काम केलंय, तर या दोन्हीचा दुवा तू कसा साधलास?
0: त्याची सुरुवात मी नाशिकला गेल्यानंतर झाली. तिथे एक समूह आहे जे संस्कृत नाटकच करतात आणि संस्कृत व्यावसायिक नाटक सुद्धा ते करतात आणि तिकीट काढून लोक ते पाहायला येतात.
1: अरे वा.
0: मग यामध्ये पण आपण भाग घ्यावा अशी एक इच्छा आधीपासून होती. शाळेत असताना पण आम्ही काही नाटक करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला खऱ्या अर्थाने वाव हा महाविद्यालयात गेल्यानंतर नाशिक येथे मिळाला. आणि अनुवाद म्हणजे सुरुवातीला मी फक्त अभिनय केला, त्यामध्ये पहिल्या वर्षी बक्षीस सुद्धा मिळालं, पण संस्कृत मध्ये वेगळं काय करू शकतो आपण, तर संस्कृत फक्त भाषा शिकून तुम्हाला जमणार नाही. म्हणजे आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला एक स्किल सेट लागतो त्या क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा, तसाच संस्कृत मध्ये पण लागतो. आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनुवाद कौशल्य. तुम्हाला एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करता येणं गरजेचं आहे, म्हणजे तो संस्कृत मधून इतर भाषेत असो किंवा इतर भाषेमधून संस्कृत मध्ये असो. तर हे कौशल्य कसं आपण आपलं बळकट करू शकतो किंवा हे कसं आपल्यामध्ये येऊ शकतं या दृष्टीने मी नाटकांचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. तर नाटकांचा अनुवाद हा सामान्य अनुवाद नसतो जनरली, कारण नाटक हे एक त्याची एक वेगळी कला असते की नाटकामधले जे संवाद असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात, ते आपण सामान्य बोलण्यामधले नसतात, त्यामुळे त्याला पुस्तकी अनुवाद करून त्यामध्ये जमणार नाही, त्याला ते समोरच्याला अपील होईल किंवा त्याला पटेल अशा दृष्टीनेच तो अनुवाद असला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर या गोष्टीमधून सुरुवात झाली आणि संधी मिळत गेल्या आणि मग त्या दृष्टीने मी अनुवाद करत गेलो. सुरुवातीला नाटकांचे अनुवाद केले मराठीमधून संस्कृतमध्ये, त्यानंतर काही लघुपटांचे सुद्धा. जेव्हा मी हैदराबादला गेलो तेव्हा सुरुवातीला मला भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे मी आधी तेलुगू भाषा शिकलो आणि मग तेलुगूमधून संस्कृत भाषेमध्ये शॉर्ट फिल्मसाठी म्हणजे लघुपटांसाठी अनुवाद देखील केले. त्यामुळे यातून माझं स्किलसेट डेव्हलप होत गेलं, मी वेगवेगळी कौशल्य.
1: तुझ्यात शिकण्याची पण इच्छा असल्यामुळे पण ते तुला लवकर आत्मसात झालं.
0: त्यातल्या त्यात भाषा शिकण्याची ही जास्त, म्हणजे खूप लवकरात लवकर मी ती भाषा शिकून त्यामध्ये काम करत गेलो.
1: अनुवादही केलास आणि तू शिकून.
0: तर ते करत गेलो आणि त्यामुळे मग ती भाषा दोन्ही भाषा या चांगल्यापैकी आत्म

0: आत्मसात केल्या गेल्या आणि भाषा ही प्रवाही असते, त्यामुळे तुम्ही असं कधीच नाही म्हणू शकत की मला ही भाषा पूर्णपणे येते.
1: बरोबर.
0: तुमची प्रोफिशियन्सी ही कितीही चांगली असली तरी सगळी भाषा येते, म्हणजे त्याचं अथ ते इति मला येतं असं आपण कधीही म्हणू शकणार नाही. त्यामुळे नित्य नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो आणि त्यामधूनच नवीन गोष्टी बाहेर येत गेल्या किंवा कळत गेल्या. त्यामध्ये मग की नाटकांमध्ये बऱ्याचदा आपल्याला जुनी जी नाटकं असायची संस्कृतची, त्यामध्ये गद्य आणि पद्य असे दोन्ही भाग त्यामध्ये यायचे. त्यामध्ये मग आपण कधी पद्य करण्याचा पण प्रयत्न करू शकतो का? यामधून पुढच्या गोष्टी या बाहेर येत गेल्या आणि त्या करत गेलो.
1: नक्कीच. म्हणजे तू न थांबता अजून पुढे काय करता येईल किंवा तुझा संग्रह कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलंस.
0: हो, आणि जसं समर्थ रामदासांची एक उक्ती आहे की बाबा नित्य काहीतरी लिहित जावे किंवा प्रसंगी वाचित जावे वगैरे, तर जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिता येणार नाही. आणि संस्कृतमध्ये वाचनासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत, तर त्या नवीन नवीन गोष्टी वाचत जाऊन त्यामध्ये लिहित जाणे, म्हणजे त्यामध्ये संस्कृतमध्ये असं पण आहे की काळानुसार, म्हणजे खूप जुनं वैदिक साहित्य सुद्धा आहे, मधल्या काळातलं सुद्धा आहे आणि आजचं सुद्धा साहित्य आहे, त्यामुळे तुम्ही आजच्या साहित्यामध्ये सुद्धा काय भर घालू शकता या दृष्टीने पण प्रयत्न करण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. म्हणजे मी साहित्य वगैरे निर्मिती नाही केली, पण नाटकांच्या अनुवादामधून म्हणा किंवा काही लेख लिहिण्यामधून म्हणा.
1: शिवाय तू कविताही लिहितोस.
0: होय, संस्कृतमध्ये कविता म्हणण्यापेक्षा काही छंदबद्ध रचना मी करण्याचा प्रयत्न केला कोणाचं तरी अनुसरण करून की आपल्यालाही या गोष्टी होऊ शकतात का, या दृष्टीने काही प्रयत्न करून काही छंदांमध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण फार नाही लिहिलं. त्यामुळे
1: बरं, आता तू उल्लेख केलेलाच आहे तर आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी एक छानशी तू केलेली रचना आम्हाला ऐकून दाखव.
0: मी एक सुभाषित त्या प्रकारामध्ये मोडणारा एक श्लोक लिहिला होता, तो मी वाचून दाखवतो.
1: नक्कीच.
0: विपत्ती ग्रस्तस्यात् सरल पथगामी गुणनिधिः मनीषा भ्रष्टो वाखिल सुमतिमान् ज्ञान निपुणः कदाचिद्दैवेन प्रहत मनुजेनापि सततम् विवेक संस्थाप्यो मनसि हितकारी निज कृते. की माणसाने विवेक कसा ठेवावा आपल्या ठिकाणी, या संदर्भात ही रचना होती. माझं असं ठाम मत आहे की कुठलीही रचनाचं मूळ हे दुःख असतं कुठल्या तरी प्रकारचं किंवा कुठला तरी अनुभव असतो, त्यामधून तुम्ही ती गोष्ट.
1: हा,
0: तर अशाच एखाद्या अनुभवावरून की आपण जेव्हा विवेक बाजूला ठेवतो आणि काहीतरी गोष्टी करतो, तर त्यामधून हे सुचलेलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, म्हणजे तुमच्यावरती कितीही विपत्ती आलेली असेल किंवा तुमची मनीषा म्हणजे बुद्धी ही भ्रष्ट जरी झालेली असेल किंवा तुम्ही सतत तुम्ही दैव दुर्बलतेने संकटांमध्ये पडत आहात, तरी सुद्धा माणसाने स्वतःचा हित करणारा असा विवेक आपल्या ठिकाणी साबूत ठेवला पाहिजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत गेलात तरी. तर अशा दृष्टीने हे लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
1: आपला कार्यक्रम बरेच युवक ऐकत आहेत, असेही काही युवक असतील की ज्यांना तुझ्यासारखीच संस्कृत या भाषेमध्ये करिअर करायची इच्छा असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय गाईड करशील की यामध्ये करिअर संधी कोणत्या उपलब्ध आहेत आणि त्यांना सुरुवात करायची असेल तर ते कोणत्या पद्धतीने करू शकतील?
0: निश्चितच, जसं मी आताच म्हणालो की स्किल सेट डेव्हलप करणे ही संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गरज आहे. त्यामध्ये कुठले कुठले येऊ शकतात, तर सगळ्यात आधी अनुवाद कौशल्य. अनुवादासाठी देखील विविध तुम्हाला गोष्टी उपलब्ध आहेत, ते शिकण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि काम करण्यासाठी सुद्धा. मी स्वतः बीएच्या सेकंड इयर पासून अनुवाद करण्याचं काम करतोय, ज्यामध्ये तुम्हाला पैसे देखील चांगल्या प्रकारचे मिळतात. म्हणजे सांगायला हरकत नाही, काही याच्यामध्ये तुम्हाला किमान 1 रुपया प्रति शब्द हा मिळतो आणि तो मूळ शब्द ज्या भाषेतला आहे त्या भाषेतला आणि प्रत्येकाला, म्हणजे इंग्रजीमध्ये जसं ईज वगैरे सारखे 2 अक्षरी शब्द असतील त्यांना सुद्धा तुम्हाला तेवढी किंमत मिळते. पण त्यासाठी तुमची तयारी असणं ही गरजेची आहे. त्यामुळे सगळ्यात आधी अनुवाद. त्यामध्ये सध्याच्या दृष्टीने भारत सरकारने सगळ्या मातृभाषांमधून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणं जे सुरू केलं आहे, तर त्यांच्या पुस्तकांचा सुद्धा अनुवाद करण्याची सध्या गरज आहे समोर आणि त्यासाठी लोकांची गरज आहे. तेव्हा संस्कृतसाठी तुम्ही तयार होऊ शकता, तुम्ही जर तुमच्यामध्ये ते कौशल्य आणलं तर. दुसरा मुद्दा येतो मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी किंवा हस्तलिखित शास्त्र. बऱ्यापैकी हस्तलिखित ही संस्कृत भाषेमधली आहेत, त्यांच्या लिपी वेगवेगळ्या आहेत, पण यासाठी तुम्ही जर वेगवेगळ्या लिपींचं शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये काम करायला लागलात, तर हे सुद्धा तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टीने खूप मोठी संधी उपलब्ध होते. उदयपूरमध्ये धरोहर नामक एक संस्था आहे. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा भारत इतिहास संशोधन मंडळ किंवा आनंदाश्रम नावाची एक संस्था आहे. यांसारख्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही हस्तलिखितांच्या काही प्रकल्पांवरती काम करू शकता, ज्यातून सुद्धा तुम्ही करिअर म्हणून या दृष्टीने सुद्धा या गोष्टीकडे पाहू शकता. किंवा नॅशनल मिशन

0: फॉर मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, मॅन्युस्क्रिप्ट्स NMM, या अंतर्गत सुद्धा बरेचसे प्रोजेक्ट निघतात भारत सरकारचे किंवा वेगवेगळ्या संस्थांचे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला महत्व असेल की वेगवेगळ्या लिपींचं प्रशिक्षण घेणे, ते सुद्धा एक तुमचं स्किल म्हणून उपलब्ध होईल. त्याशिवाय रिसर्च प्रोजेक्ट्स, म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट इतर जे रिसर्च प्रोजेक्ट्स असतात, जसं मी ज्यामध्ये काम केलं, सध्या IKS भारतीय ज्ञान प्रणाली किंवा इंडियन नॉलेज सिस्टम्स यामधले वेगवेगळे प्रोजेक्ट्स येत आहेत, आणि IKS मध्ये संस्कृत भाषक लोकांची नितांत आवश्यकता पडते. तर या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती सुद्धा तुम्ही काम करू शकता चांगल्या प्रकारात. हे सगळे जे मी सांगतोय ते शिक्षण क्षेत्र सोडून तुम्ही शिक्षक होऊच शकता.
1: अगदीच.
0: पण त्याशिवाय
1: म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात ते
0: शिक्षकच. म्हणजे मी पण शिकताना मला बरेच लोक हेच म्हणायचे की अरे तू संस्कृत शिकतोय तर काय होणार, शिक्षक होणार का? म्हणजे शिक्षक ही खूप प्रतिष्ठेची बाब आहे, परंतु लोक म्हणताना अगदी तुच्छतेने म्हणतात की तो शिक्षकच होणार, याच्याशिवाय काय करणार. पण हे काय करणार हेच जेव्हा मी शोधत गेलो, त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी मिळत गेल्या, त्यामधल्या या मी तीन गोष्टी सांगितल्या. याशिवाय व्यावसायिक दृष्टीने सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये संस्कृत फॉर यू म्हणून पुणे इथली एक संस्था आहे, ते व्यावसायिक दृष्टीने संस्कृत घेऊन येतात. म्हणजे तरुणाईला आजकाल बऱ्याचदा प्रिंटेड टी शर्ट्स वगैरे इत्यादी गोष्टी यांचा ट्रेंड येतो, तर यामध्ये पण संस्कृत कसं आणता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. किंवा री संस्कृत म्हणून एक संस्था आहे जी खूप जास्त प्रसिद्ध आहे, सोशल मीडियावरती त्यांचे बरेचसे म्हणजे पोस्ट येत राहतात, किंवा त्यांचे बरेचसे प्रोडक्ट सुद्धा आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी संस्कृत आहे, आणि अशा संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही इंटर्न म्हणून किंवा ऍज अ म्हणजे प्रॉपर जॉब या दृष्टीने सुद्धा काम करू शकता. कारण री संस्कृत ही व्यावसायिक संस्था आहे, म्हणजे जे मूळ लोक आहेत त्यांचा संस्कृतशी तसा संबंध नाहीये, त्यामुळे त्यांना संस्कृतच्या लोकांची गरज पडते. तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा जाऊ शकता, दुसऱ्यांच्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करू शकता, किंवा स्वतःचा या दृष्टीने व्यवसाय सुरू करू शकता. त्यामुळे एक नोकरी किंवा व्यवसाय या दोन्ही प्रकारामध्ये संस्कृत आपण आणू शकतो. पण ते कसं हे प्रत्येकाने जेवढं आपले स्वतःचे काय स्किल्स आहेत किंवा आपण काय करू शकतो यामधून त्यांना खूप जास्त सोयी उपलब्ध होतील. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की काहीच नाहीये संस्कृत मध्ये, असं आपण कधीच नाही म्हणू शकत. त्यात खूप काही आहे, आपल्या आपल्या परीने आपल्याला शोधायला लागेल. बरोबर,
1: अगदीच अगदीच. तर खूप छान पद्धतीने सांगितलंस तू ऋग्वेद. मला सांग की संस्कृत शिकल्यानंतर व्यक्तिमत्वात काही बदल होतो का, आणि तुला कोणते बदल जाणवलेत?
0: सगळ्यात मोठा बदल म्हणजे आपली मातृभाषा सुधारते. म्हणजे आपण कुठल्याही भाषिक असू, संस्कृत भाषेमुळे आपल्याला आपली भाषा ही खूप चांगल्या प्रकारात बोलता येते. आणि सगळ्यात चांगली मला ज्याचा फायदा झाला असं म्हणूयात, तो म्हणजे कुठलीही इतर भाषा मी फार लवकर शिकू शकतो संस्कृतमुळे. म्हणजे मला आता 6 ते 7 भाषा येतात, आणि त्या मी फार लवकर लवकर शिकत गेलो, किंवा अजूनही शिकतोय. म्हणजे मी तेलुगू किंवा कन्नडी भाषा ह्या फार लवकर शिकू शकलो, कारण मला संस्कृत भाषा येते, आणि त्यामुळे माझी मराठी देखील चांगली आहे.
1: त्यामुळे म्हणजे तिन्ही गोष्टी साध्य झाल्या.
0: म्हणजे नवीन भाषा शिकणे आणि भाषा म्हणजे शुद्धी ज्याला म्हणू आपण, की एक संस्कृतमध्ये सुभाषित येतं की तुमची वाणी हीच तुम्हाला अलंकृत करते.
1: बरोबर.
0: म्हणजे जेवढी चांगली तुमची वाणी तेवढं तुम्ही शोभून दिसाल. तर त्या दृष्टीने भाषा ही खूप सुधारते. त्यानंतर उच्चारण दोष वगैरे जे म्हणू आपण, किंवा जिभेच्या बऱ्याचशा आपल्या विकार असतात, त्या गोष्टी सुद्धा संस्कृत भाषेच्या उच्चारणाने दूर होऊ शकतात असं बरेचसे अभ्यासक सांगतात. तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला फायदा होतो.
1: नक्कीच. तर तू खूप छान पद्धतीने सांगितलंयस, आणि तुझं जे कार्य आहे ते अगदी वेगळं असं म्हणता येईल की तुझं जे पॅशन आहे तू जोपासलं आणि तू मनापासून त्यामध्ये काम करतोयस. तर तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा, आणि आज तू कार्यक्रमात आलास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे आभार.
0: धन्यवाद गायत्री, तसेच आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे देखील खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मला काही बोलण्याची संधी दिली. सर्वांचेच खूप खूप आभार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलात संस्कृत या विषयातून शिक्षण पूर्ण केलेल्या ऋग्वेद देशपांडे याच्याशी साधलेला संवाद. त्याने आपल्याला संस्कृत क्षेत्रामध्ये काय काय करिअर करता येईल आणि संस्कृत ही भाषा शिकणं का गरजेचं आहे आणि त्याचा प्रवास या सर्व गोष्टी आपल्याला शेअर केल्या. पण मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्याने प्रयत्न या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात, याचंच महत्व सांगणार आहे सुभाषित. उद्यमेनही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथे, नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाः. याचाच अर्थ, कोणतंही काम केवळ इच्छा धरल्याने मनोरथाने पूर्ण होत नाही, तर ते कठोर परिश्रमानेच सिद्धीस जातात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून येऊन प्रवेश करत नाही, त्यालाही शिकार

0: कुछ दिल ने कहा,
1: सुनहरे ख्वाबों वाली एक लड़की।
0: अगर मेरी माँ बायोलॉजिकल मदर है तो टेक्निकल मदर मेरी विविध भारती है,
1: जिसे बचपन से
2: आनंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर।
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमी।

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फारकशी लढत. केंद्र शासनाच्या साखर साठा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटल अर्थात 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांमध्ये जास्त काळ साठा ठेवायलाही मनाई केली आहे. तर दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्न साठा देखरेख पोर्टलवर तत्काळ नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती द्यावी आणि त्यानंतर दर शुक्रवारी ही माहिती अद्ययावत करावी असे निर्देश शासनानं दिले आहेत. राज्यातले साखर कारखाने, व्यापारी, वितरक आणि मोठे ग्राहक यांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी वृद्धाश्रम आणि उपजिल्हा रुग्णालय इथला परिसर स्वच्छ करून निराधार, बेघर, वृद्ध व्यक्तींसह रक्षाबंधन साजरं केलं. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाने एक राखी सुरक्षेची हा उपक्रम राबवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना यानिमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध

लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कुंभमेळ्याचा उद्देश हा केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हा नाही, तर या अनुषंगानं आपल्या परंपरांमधून होणारं मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे असं ते म्हणाले. यानिमित्तानं गोदावरी नदी निर्मळ व्हावी, अविरल व्हावी यासाठी सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडायच्या प्रकल्पांची सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक इथं येतील तेव्हा एका वेगळ्या गोदावरीचं दर्शन त्यांना घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 पोहोचला आहे, तर अजून 1,545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटे कोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800+ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गाने सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणायचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेले तमिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगेरी इथं सुरू असलेल्या PSA बुडापेस्ट स्क्वॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फारकशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना सुरू होईल. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य फेरीत वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली, तर जागतिक क्रमवारीत 55व्या क्रमांकावर असलेला फारकस याने इजिप्तच्या प्रतिस्पर्ध्याचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते नाशिक जिल्ह्यात मौजे चाचडगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर उत्पादन खर्च 25-30% कमी करून उत्पादकता 40% वाढवता येईल. यासाठी राज्य सरकारनं महाविस्तार ऍप तयार केलं आहे. याद्वारे शेतकऱ्याला संपूर्ण पीक साखळीचं मार्गदर्शन मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या रिलॉन्चिंगसाठी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं हा प्रकार तातडीनं थांबवावा असं ते म्हणाले.
दरम्यान आदिवासी विद्या

0: विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्टला काढलेला शासन निर्णय रद्द करावा, या आणि इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर घुलेवाडी इथल्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांनी उघड्यानं आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण सदरा न घालता आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरालगत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या 3 वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 वर, 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फारकसशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपण जे खातो मग ते घरी असो किंवा बाहेर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या गाडीवर, ते अन्न खरंच शुद्ध स्वच्छ आहे का? दूध असो, पनीर असो, खवा मिठाई असो, खाद्यतेल, मसाले किंवा इतर रोजच्या वापरातले पदार्थ, अन्न भेसळीच्या बातम्या आता अधूनमधून नव्हे तर सातत्याने समोर येत आहेत. यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. आजच्या आपल्या वृत्तविशेषमध्ये आरोग्य, भेसळ आणि कारवाई याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्रात FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनानं अलीकडच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून ते खाद्यतेल आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेपर्यंत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या. काही ठिकाणी बनावट किंवा संशयित दुग्धजन्य पदार्थ तर काही ठिकाणी अस्वच्छ पद्धतीनं अन्न तयार केलं जात असल्याचंही समोर आलं आहे. श्रोते हो, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसंच तेलामधल्या भेसळीचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया महाराष्ट्राचे माजी आरोग्य संचालक डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
1: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. भेसळ करणारे लोक पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि हायड्रोजन परऑक्साईड यांचा सिंथेटिक दुधात वापर करतात, ज्याचे शरीरावर दूरगामी आणि गंभीर दुष्परिणाम होतात. यामध्ये पचन संस्थेचे आजार जसे की पोटदुखी, जळजळ, मळमळ, उलट्या, जुलाब यासारखे विकार जडतात. दुधात वापरले जाणारे केमिकल्स, डिटर्जंट आणि युरिया शरीराची विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची क्षमता बिघडवतात, ज्यामुळे यकृत आणि किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि ते डॅमेज होऊ शकतात. भेसळयुक्त दुधामधील काही घातक घटक उदाहरणार्थ फॉर्मॅलिन, युरिया, कॉस्टिक सोडा शरीरात दीर्घकाळ साचून राहिल्यास पेशींच्या रचनेत बिघाड होतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो. दुधात फॅट वाढवण्यासाठी किंवा घट्टपणा आणण्यासाठी वापरले जाणारे वनस्पती तूप, रिफाईंड तेल आणि हानिकारक स्टार्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थांमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतो. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी भेसळयुक्त दूध अत्यंत हानिकारक असते, यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
0: श्रोते हो, भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या सोप्या पद्धती सांगतायत डॉक्टर स्वप्नील लाळे.
1: अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती चाचण्या तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सहज करू शकता. पहिलं म्हणजे दूध आणि दुग्धजन्य

0: पदार्थांसाठी दोन चाचणी आहेत. एक आहे युरिया तपासणी. एका टेस्ट ट्यूबमध्ये 5 मिलीलिटर दूध घ्या. त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तुरीच्या डाळीचे चूर्ण टाका. 5 मिनिट चांगले हलवा. नंतर लाल लिटमस पेपर त्यात बुडवा. पेपरचा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया असल्याची खात्री होते. दुसरी चाचणी आहे स्टार्च आणि पिष्टमय पदार्थांसाठी. थोडे दूध उकळून थंड करायचं. त्यात 2 ते 3 थेंब आयोडीनचे द्रावण टाकायचं. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्चची भेसळ आहे असं समजायचं. सिंथेटिक दुधाची तपासणी. दूध हातावर घेऊन चोळलं तर ते साबणासारखं गुळगुळीत आणि फेसयुक्त वाटते आणि चव कडवट लागते. साखरेतील भेसळ ओळखण्यासाठी चॉक पावडर किंवा युरिया चाचणी करावी. एका काचेच्या ग्लासात 1 चमचा साखर आणि थोडे पाणी घालून चांगले ढवळून विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर त्यात खडे किंवा चॉक पावडर तळाशी बसल्यास साखरेमध्ये चॉक किंवा खडूची भेसळ आहे हे समजते.
1: श्रोते हो, भेसळीपासून आपला बचाव कसा करायचा जाणून

0: आणि थोडे पाणी घालून चांगले ढवळून विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर त्यात खडे किंवा चॉक पावडर तळाशी बसल्यास साखरेमध्ये चॉक किंवा खडूची भेसळ आहे हे समजते.
1: श्रोते हो, भेसळीपासून आपला बचाव कसा करायचा जाणून घेऊया डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
0: आपल्या कुटुंबाला अन्नातील भेसळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने 3 महत्वाच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली म्हणजे विश्वासू आणि परवानाधारक स्त्रोतांकडून नोंदणीकृत किराणा दुकाने, सुपरमार्केट किंवा थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय उत्पादने खरेदी करा. पॅकेज वस्तू घेताना त्यावर FSSAI याचा परवाना क्रमांक आणि लोगो असल्याची खात्री करून घ्या. उघड्यावर विकली जाणारी लूज उत्पादने, हळद, तिखट, डाळी, खाद्यतेल खरेदी करणे टाळा, कारण त्यात भेसळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. नेहमी ब्रँडेड आणि सीलबंद आणि ISI किंवा एगमार्क मानांकन असलेली उत्पादने निवडा. दुसरं म्हणजे नियमितपणे घरच्या घरी सोप्या टेस्ट वापरा. अन्न पदार्थ स्वयंपाकघरात वापरण्यापूर्वी सोप्या घरगुती चाचण्यांची सवय ठेवा. रंग, वास, चव यावर नियंत्रण ठेवा. मसाल्यांचा रंग खूप जास्त चमकदार असणे, दुधाची चव कडवट लागणे किंवा तुपाचा वास अस्वाभाविक वाटणे यासारख्या बदलाकडे दुर्लक्ष करू नका. काही शंका आल्यास ते अन्न पदार्थ वापरणे त्वरित थांबवा. तिसरं म्हणजे अन्न पदार्थांची योग्य स्वच्छता करा. फळे, पालेभाज्या, इतर खाद्यपदार्थ वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात, शक्यतो थोडे मीठ आणि हळद घातलेल्या कोमट पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घ्या, जेणेकरून वर असलेले केमिकल्स आणि जंतू निघून जातील. अन्न पदार्थ हवेबंद काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या डब्यात साचवा. प्लास्टिकच्या जुन्या डब्यामध्ये तेलकट किंवा आम्लयुक्त पदार्थ ठेवणे टाळा, कारण त्यामुळे विषारी रसायने अन्नात उतरू शकतात.
1: श्रोते हो, ही भेसळ मुळात कशी आणि कुठे होते? काही मोजक्या विक्रेत्यांकडून होते की त्यामागे मोठं संघटित जाळं आहे? जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडून.
2: मला असं वाटतं की याच्या मागे खूप मोठा रॅकेट किंवा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्याच्या टोळ्या इन्वॉल्व्ह आहेत. आणि त्याचं कारण असं आहे साधं की आपल्याकडे दुधाचं जे प्रमाण आहे ते आणि बाजारात येणारं दूध म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन होणारं, आणि त्यामुळेच तर तुकाराम मुंडे यांनी कारवाया सुरू केल्या की FDAचा चार्ज घेतल्यावर राज्यात किती दूध उत्पादन होतं आपल्याला याचा आकडा आहे, कारण सरकारी डेअऱ्यांचे आकडे आहेत सगळं, आणि त्या मानाने मार्केटमध्ये येणारं दूध किती आहे तर त्याचं प्रमाण ह्यूज होतं. ही सप्लाय डिमांड सप्लाय गॅप खूप होती आणि त्यामुळेच त्यांनी कारवाया सुरू केल्या. आणि मग लक्षात आलं की भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या कारवाया सुरू झाल्या. त्यामुळे याच्या मागे जर इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ असेल, म्हणजे आपल्याला साधं उदाहरण द्यायचं तर समजा जिथे 100 लिटर दूध रोज तयार होतं तिथे जर 1000 लिटर येत असेल तर याचा अर्थ हे कुठनं येतंय सगळं? तर अडल्ट्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते एकट्या दुकट्या माणसाला शक्य नाही करणं. त्यामुळेच त्याच्यामागे खूप मोठी चेन असेल असं वाटतं. आणि ही चेन म्हणजे कशी, तर अख्ख्या राज्यामध्ये भेसळ केलेलं दूध पुरवणारा एकच एक ग्रुप असेल असं नाही, तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दुधामध्ये भेसळ करून ती मार्केटमध्ये आणणारे लोक आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना त्या त्या भागामध्ये ते ऑपरेशन करणं सोपं जातं आणि त्यातनं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. आणि मूळ मोटिव तेच आहे, आर्थिक लाभ मिळवणं, आणि डेली तो लागणारा आयटम असल्यामुळे त्याच्यामध्ये या प्रकारची भेसळ केली जाते आणि ऑर्गनाइज्डच हा क्राईम आहे 100%.
1: श्रोते हो, बाजारात एवढ्या सहजपणे हे पदार्थ पोचतात कसे आणि सामान्य ग्राहकानं भेसळी बाबत नेमकं करावं काय हे सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
2: सामान्य माणसाला अगदी आपल्याला गुगल केलं तरी कळू शकेल की दूध जे असतं ना ते घरात आपण रेग्युलर जे दूध पितो लहानपणापासून त्याची आपल्याला चव माहिती असते. ते दूध नुसते 4 ते 5 हातावर घेतले आणि एकमेकाला चोळले तरी आपल्याला लक्षात येतं. जसं आपण सर्फ डिटर्जंट घेतो किंवा एखादा साबण हातावर चोळल्यावर कसं फेस येतो, तशा टाईपचं जर 4 ते 5 हातावर दूध घेतलं तर फेस येतो असं एक त्याच्यात एक खूण आहे ओळखायची. अनेक प्रकार आहेत त्याच्यात, म्हणजे जसं पनीर आहे, आता पनीर बाजारात मिळणारं पनीर आहे ते आपण घरी तयार केलं दूध फोडून पनीर केलं तर त्याची जी स्निग्धता असते ती बाजारातल्या पनीरला नसते. दुसरी गोष्ट म्हणजे पनीरचा तुकडा घेतला आणि तो जर वरनं खाली टाकला टेबलावर एखाद्या, तर पटकन चांगलं पनीर असतं ना ते टेबलावर सेट होतं किंवा बसतं टेबलावर, म्हणजे उडत नाही. पण एखाद्या रबरी बॉल सारखं जर पनीर पटकन उडत असेल वर तर समजायला हवं त्याच्यामध्ये काहीतरी अडल्ट्रेशन आहेत. तर अशा सोप्या सोप्या आहेत पण त्याच्यावर थोडा अभ्यास करावा लागेल. सामान्य ग्राहकाला या सगळ्या गोष्टी माहीत नसतात, पण सध्याच्या काळात ज्या प्रमाणात भेसळ उपली आपल्या मुलाबाळांच्या पोटात काही वेळाकडे जाणार असेल तर हे थोडस गुगल करायला हरकत नाही, कारण मोबाईल सगळे आपण वापरतो.
1: श्रोते हो, सुट्या तेलामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी FDA आणि राज्य शासनाकडून अशा तेलाच्या विक्रीबाबतही काही निर्देश येणार आहेत. याबद्दल शैलेंद्र परांजपे म्हणाले,
2: आपल्या सगळ्यांच्या घरात स्वयंपाकामध्ये रोज आपण तेल वापरतो.

0: आणि याची पण मला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये लूज ऑइल म्हणजे अगदी गरीब वर्ग जो आहे तो रोजच्या रोज जाऊन तेल आणतो जवळच्या वाण्याकडनं आणि स्वयंपाक करतो, पण तरी देखील ज्यावेळेला पदार्थ लूज मध्ये विकले जातात तेव्हा त्याच्यात अडल्ट्रेशन होण्याची शक्यता खूप असते. म्हणून ही ऑर्डर काढली आहे की आपण साधं शेंगदाणा तेल स्वयंपाकातलं रोजचं वापरतो ते पाहिलं तर शेंगदाण्याचा दर तुम्ही जाऊन वाण्याकडे विचारा, कुणी जाऊन विचारा, आणि 3 किलो ज्यावेळेला तेल आपण दळतो किंवा क्रश करतो तेव्हा 1 किलो तेल तयार होतं. म्हणजे शेंगदाण्याचा भाव समजा काहीतरी 100 रुपये आणि 3 किलो शेंगदाणे दळल्यावर तो 300 व्हायला पाहिजे आणि तेल मिळतं 150 रुपयाला, याचा अर्थ काय? तर यात पाम ऑइल पासून अनेक गोष्टी मिक्स होतात आणि म्हणून हे अडल्ट्रेशन किंवा ही भेसळ खूप मोठ्या प्रमाणावर वाढली तर लोकांच्या आरोग्याला धोका संभवू शकतो. हळूहळू आपल्याला त्या दिशेला जायला पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार खूप आहे किंवा भेसळ खूप आहे मग चालवून घ्या, चलताय सब चलताय, यातनं आपल्याला बाहेर यायला पाहिजे. पण स्टँडर्ड दर्जाचं ऑइल बाजारात मिळायला लागलं तर सगळ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होणार नाहीत आणि त्यांनी समाजाचं व्यापक भलं होईल, म्हणून त्या अनुपालन आदेशांचं देखील स्वागतच करायला हवं असं मला वाटतं.
1: श्रोते हो, भेसळखोरांवर आता अधिक कठोर कायदेशीर कारवाई, अगदी मकोका सारख्या कायद्याचा वापर करण्याची चर्चा आहे. छापे, नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया याबाबत अधिक माहिती शैलेंद्र परांजपे यांनी दिली.
0: दोन भाग असे आहेत की आपल्याकडे आता हल्ली मोर गव्हर्नमेंट आणि लेस गव्हर्नन्स अशी अवस्था व्हायला लागलेली आहे. म्हणजे काय, सरकारी हस्तक्षेप सगळीकडे असतो पण गव्हर्नन्स त्या प्रमाणात दिसत नाही. तसं हे जे खातं आहे एफडीएचं त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे स्टाफची. म्हणजे काय, तर त्यांचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, प्रयोगशाळा आहेत, त्यांची संख्या खूपच कमी आहे. म्हणजे ती मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे आणि किमान आता तुकाराम मुंडे यांनी जो ड्राईव्ह सुरू केला आणि जी काही चर्चा समाजामध्ये होतीये त्यातनं तरी किमान सरकारला असं वाटत असेल की हे वातावरण निर्मिती झाली आहे. दुसरी गोष्ट, अतिशय सुसज्ज लॅबोरेटरीज असल्या पाहिजेत, त्याच्यानंतर त्याची स्टँडर्ड असली पाहिजेत, तर ट्रेन्ड स्टाफ, स्किल्ड स्टाफ आणि त्याच्यानंतर कुशल स्टाफ असेल आणि जर लॅबोरेटरीज असल्या अक्षरशः जिल्हा पातळीपर्यंत तालुका पातळीपर्यंत एफडीएचं नेटवर्क पसरायला पाहिजे तरच लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं आणि हे ऑर्गनाईज क्राईम होत आहेत ते होणार नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात भरतीची पहिली गरज आहे आणि मग अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्याची गरज आहे. आता पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी एफडीएचं ऑफिस लोकांना सामान्यांना माहितीच नसतं, त्यामुळे अवेअरनेस किंवा जनजागरण मोहीम देखील करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर काही प्रमाणात त्याच्यावर अंकुश लागेल एवढं निश्चित सांगता येतं.
1: श्रोते हो, शेवटी भेसळीबाबतची जबाबदारी आणि काही सर्वांनीच करण्यासारख्या साध्या सोप्या गोष्टी याबाबत सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
0: साध्या सोप्या गोष्टी म्हणजे आपण अतिशय स्टँडर्ड दर्जाच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपण मोठ्या शहरांमध्ये पाहतो फुटाफुटाला कुठे एखादा पथरेवाला येतो काहीतरी भाजी विकायला लागतो, आपण हे बघत नाही ती स्वच्छ आहे का. तर मी भाजीचं उदाहरण दिलं, तसंच आपण तेल कुठनं घेतो कारण तेल हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तर तो चांगल्या दुकानातनं घ्यावा किंवा स्टँडर्ड दर्जाचा घ्यावा. त्याच्यानंतर दूध असेल, दूधही दुधाच्या बाबतीतही तेच आहे. जर तुमचे बांधलेले गवळे असतील तर त्यांचे ते त्यांचा गोठा नीट ठेवतात का, ते दूध आणतात त्याच्यात मध्ये काही अल्ट्रेशन होत नाही का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करावी लागेल आणि ग्राहकाला जागृत व्हायला लागेल. म्हणजे पहिली गोष्ट, प्रत्येक माणसाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि किमान म्हणजे मोबाईलमध्ये जितका वेळ घालवतो बोट घालण्यात त्याच्यापेक्षा थोडासा वेळ आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी घालवायला हवा, हा एक भाग. दुसरीकडे सरकारने काय केलं पाहिजे, तर हे जे खातं आहे त्याच्यामधले स्टाफ वाढवला पाहिजे आणि अद्ययावत प्रयोगशाळा केल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विक्रेते आणि या लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे येणारा माल आणि तो त्या विहित मुदतीमध्ये विकला जातो का, नाही तर त्याची परतीचं स्कीम असल्या पाहिजे. हे सगळं आर्थिक लाभामुळे होतं, त्यामुळे त्याच्यामागे आर्थिक मोटिव्ह असल्यामुळे या भेसळ किंवा असे प्रकार होतात. आता सामान्य माणसाचं बाहेर खाण्याचं प्रमाण वाढले म्हणून हॉटेलमधल्या प्रॅक्टिसेस तपासल्या जातात. अनेक हॉटेलांवर किंवा मॅकडोनाल्ड्सवरही कारवाई प्रसंगी आपण झालेली पाहिली. त्याचं कारण असं की तिथल्या प्रॅक्टिसेस नीट नाहीत, माल काही काळ ठेवला तो एक्सपायरी डेट नंतर ठेवला किंवा अशा अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे सर्वच घटकांची, म्हणजे सरकार असेल, समाज असेल, विक्रेत्यांची चेन असेल आणि छोटे रिटेल विक्रेते असतील, हॉटेल्स असतील, एखादा मोठं रेस्टॉरंट असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ज्या करतोय त्या प्रॅक्टिसेस योग्य आहेत का नाही. अशी सर्व पातळ्यांवर सजगता प्रत्येक घटकात निर्माण झाली तरच हा प्रश्न सुटू शकतो.
1: श्रोते हो, अन्न भेसळी विरोधातील लढा हा केवळ छापे आणि कारवाई पुरता मर्यादित नाही. शुद्ध आणि स्वच्छ अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे ही संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी आहे. भेसळयुक्त अन्न आपल्या ताटापर्यंत आणि पोटापर्यंत पोहोचूच नये यासाठी आपण सावध राहणं हेही महत्वाचं आहे आणि हीच खरी जनजागृती आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय

स्टार या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन विजया सहजराव.

वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझे आवार माझे शिवार कार्यक्रमात मी भावना पारखी सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करते. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 6 भाद्रपद शके 1948, दिनांक 28 ऑगस्ट 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आपण जाणून घेऊया हवामानाविषयी. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात, कार्यक्रमात आता आपण ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे, सहाय्यक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो, खरीप पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पिकांना संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. मात्र बदलते हवामान, जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आणि योग्य वेळी खत व्यवस्थापन न झाल्यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये पिकांची वाढ खुंटणे, पाणी पिवळी पडणे, कडा करपणे अशा अनेक समस्या पिकांमध्ये दिसू लागतात आणि त्यामुळे आपल्या पीक उत्पादनामध्ये घट येते. या सर्व गोष्टी ओळखून त्यांची शास्त्रशुद्ध माहिती आपल्या समस्त शेतकरी बांधवांना असणे हे फार आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयीची माहिती घेऊयात. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पपिता गोरखेडे आणि मॅडमकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
2: तर मॅडम, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे महत्वाची जी अन्नद्रव्य जी आहे ती नत्रस, पुरद आणि पालाश ही आहेत. तर या अनुषंगाने सुरुवातीला नत्राची कमतरता आपल्या पिकामध्ये आपण कशी ओळखायला हवी आणि त्याची लक्षणे आणि त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो याविषयी आपण काय सांगाल?
3: मॅडम, हा अगदी महत्वाचाच प्रश्न आहे. जर आपण बघितलं तर पिकांच्या वाढीसाठी 18 अन्नद्रव्याची आवश्यकता असते आणि ती अन्नद्रव्ये पूर्णपणे पिकांना अवेलेबल झाली तर पीक हे आपलं जोमदार उत्पादन देऊ शकते. प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे कार्य करण्याची क्षमता असते आणि त्या अन्नद्रव्याच्या कमतरता झाली, पिकावर त्याचा दृश्य परिणाम दिसून आला आणि आपण ती देऊ शकलो नाहीत किंवा दिली नाहीत तर आपल्याला लगेचच त्याची कमतरता दिसून त्याचा आपल्याला उत्पादनामध्ये फरक झालेला दिसतो.
2: अच्छा.
3: आणि ही अन्नद्रव्ये मॅडम वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही अन्नद्रव्ये ही भरपूर प्रमाणामध्ये लागतात. नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात पुरवली जाणारी अन्नद्रव्ये म्हणजे कर्ब, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ही अन्नद्रव्ये माती, पाणी आणि वातावरणातील हवेमधून पिकांना पुरवली जातात.
2: अच्छा.
3: त्यामुळे त्याच्या खताद्वारे पुरवठा करण्याची गरज भासत नाही. त्याला आपण CHO कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन असं म्हणतो आणि ती हवेमधून पिकांना पुरवल्या जातात. आणि बाकी जी अन्नद्रव्य आहेत, आपण आताच विचारलं मला की नत्राची कमतरता आपल्याला झाली तर कसं ओळखायचं, त्याच्या उपाययोजना कशा करायच्या, तर पिकांच्या

0: शरीरातील प्रथिने आणि हरित द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा महत्वाचा घटक म्हणजे नत्र आहे. नत्रामुळे काय होतं मॅडम, की नत्रामुळे पिकांची पाने हिरवीगार होऊन पानांची आणि खोडांची वाढ ही झपाट्याने होत नाही, कमी होते. नत्रामुळे अन्नधान्य आणि कडब्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी होते, किंवा ते नत्राच्या योग्य पुरवठ्याने स्फुरद, पालाश व इतर अन्न घटकांचे पिकांद्वारे शोषण होण्यास बरीच मदत होते नत्र दिल्यामुळे. जर आपण बघितलं की पाने पिवळी पडतात, हे कशामुळे झालंय, किंवा सर्वात आधी खालची जुने पाने पिवळी पडताना दिसतात, तेव्हा आपल्याला बघायचं की ही नत्राची कमतरता आहे. पिकांची वाढ कुंठणे किंवा रोपे जी आहे बुटकी होणे, पानांचा आकार लहान होणे, म्हणजे आपण सगळीकडे पेरण्या झालेल्याच आहे. सद्यस्थितीत आपल्याला दिसून येते की पिकं काही लहान आहे. कशामुळे, की आपल्याला ट्रेस पडला आहे. सोयाबीनची जी वाढ जशा प्रकारे व्हायची आहे तशी झाली नाही. कशामुळे झाली आहे, की हे पाने पिवळी पडणं किंवा त्याची वाढ खुंडणे हे नत्राच्या कमतरतेमुळे. सोयाबीनचा विचार केला तर 30 किलो नत्र त्या पिकाला गरजेचं आहे. ते आपण पुरवलं तर पूर्वरात आपल्याला पिकांची स्थिती दिसून येईल. कापसामध्ये पातेगळ कशामुळे होते, ते ही नत्राच्या कमतरतेमुळे होते. जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला, यावर्षी आपल्याला अल्निनोची स्थिती आहे. आपल्या सगळीकडे कमी पाऊस, जास्त तापमान अशा प्रकारची स्थितीला आपण फेस करतोय. अशा वेळेस आपल्याला नत्रयुक्त खताची कमतरता दिसून येते. सोबतच आपण सेंद्रिय कर्बाचा वापर नेहमीच सांगतो आपण, की सेंद्रिय कर्बाचा वापर हा करायला पाहिजे, पण कमी होत आहे. त्याच्यामुळे ही जी नत्राची अवेलेबिलिटी आहे, पिकांना नत्र पोहोचायला पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. आणि जर आपण विचार केला की याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल, तर तातडीने आपल्याला युरिया द्यायचा आहे. 1% आपण फवारणी करू शकतो, किंवा 30 किलो नत्र मी सांगितल्याप्रमाणे आपण म्हणजे सोयाबीनसाठी आपण देत आहे ते. आणि आपण कापसाचा जर विचार केला तर आपल्याला 120 किलो नत्राची गरज असते, आणि तो पण नत्र आपल्याला 40 दिवसानंतर 30 दिवसानंतर, तर असा पिकांच्या वाढीच्या विभागून द्यायचा आहे. क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसला आपल्याला युरिया खत द्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला माती नीम कोटेड युरिया देऊ शकतो आपण 20 ते 25 किलो. तो वाया जात नाही, स्लो रिलीज असल्यामुळे तो योग्य प्रमाणामध्ये संतुलित प्रमाणामध्ये पिकांना लागू पडतो. आणि दीर्घकालीन मध्ये मी आताच सांगितलं की शेणखत आपल्याला वापरता येते. सेंद्रिय खते आहे, हिरवळीचे खते आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या खतामुळे आपल्याला नत्राची कमतरता ही आपल्याला भरून काढता येते.
1: मॅडम, नत्राची कमतरता झाल्यामुळे पिकांमध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात आणि त्यावर आपण कोणते उपाययोजना करायला हवेत याविषयी सांगितलं, पण अजून एक महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे स्फुरद विषयी आपण काय सांगाल?
0: स्फुरद हे खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे. फुले लागणे किंवा फळ लागण्यासाठी आपल्याला स्फुरदाची आवश्यकता येते. पिकांच्या पेशीचे विघटन किंवा त्या वाढीसाठी स्फुरदाची अतिशय गरज असते. स्फुरदाच्या यथायोग्य उपलब्धतेमुळे अंकुरण लवकर होऊन बाल्यावस्थेत लवकर मुळ्या फुटतात. मुळांचे जाळे तयार झाल्याने पीक मजबूत, मुळांमध्ये जमिनीवर लोळत नाही, फुले दाणे भरून येतात आणि त्यातील खनिज द्रव्याचे प्रमाण वाढते. द्विदल वनस्पतीमध्ये स्फुरदाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्म जीवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे सर्वसाधारणपणे पिकांची वाढ कुठते, त्यामुळे तृणधान्य, फळे किंवा कडधान्य उत्पादनात कमी होऊन पानांवर असा जांभळसट कलरची छटा दिसते आपल्याला. आणि पानांवरील दाट हिरवे आणि जांभळी छटा ही स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे आहे. हे खूप शेतात गेल्याबरोबर आपल्याला अशी जांभळ्या कलरची छटा दिसली तर ते समजून जायचं की आपल्या जमिनीमध्ये स्फुरदाची कमतरता आहे आणि स्फुरदयुक्त खतांचा आपल्याला तेव्हा वापर करण्याचा आहे. किंवा कधी कधी काय होतं की पाने गर्द हिरवी किंवा त्याच्यानंतर हिरवी गर्द डार्क होतात आणि त्याच्यानंतर ती जांभळ लालसर होतात, तेव्हाही स्फुरदाची लक्षणं आहे. जर आपण एखादं झाड आहे ते उपटून बघितलं, त्याच्या मुळं जी आहेत त्याची कमी वाढ झालेली लक्षात येते. फूल लागलं असेल तर फुलाची कळी किंवा फूल धारणा ती अशी लांबच जाते, उशीर लागते फूल धारणा व्हायला. आणि मक्का जर बघितलं आपण तर ते कणीस लहान होते. अशा सगळ्या प्रकारची लक्षणं आपण दिसली तर आपण समजून घ्यायचं आपल्या पिकामध्ये स्फुरदाची कमतरता आहे. किंवा ही कमतरता होण्याचे एक कारण पण आहे की जर आपली जमीन जास्त पीएच असेल जमिनीचा आणि काळ्या जमिनीत स्फुरद जे आहे SSP त्याचा सोर्स किंवा DAP मध्ये पण आपण स्फुरद देतो, तर तशा वेळेस काय होते की ते जमिनीमध्ये अवेलेबल होत नाही, ते स्थिर होऊन बसते, एकाच ठिकाणी जाते, एकाच ठिकाणी स्थिर

0: होते, अशा वेळेस त्याच्यासाठी आपल्याला जीवाणूयुक्त खतांची उपयोग करणं जास्त गरजेचं असतं. आणि मग स्फुरदाची कमतरता आपल्याला दिसली तर आपल्याला काय करायचंय, बेसल डोस मध्ये डीएपी किंवा एसएसपी पेरणीच्या वेळेस आपल्याला द्यायचं आहे.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आपण 12:0 किंवा 5 ग्रॅम पर लिटर जेव्हा फुलं लागतात, कळी येते, त्यावेळेला द्यायची आहे. जीवाणू खते जी आहे त्याची बीज प्रक्रिया करूनच आपण जर पेरणी केली तर आपल्याला नक्कीच स्फुरदयुक्त खताची कमतरता होणार नाही आणि भरघोस उत्पादन होण्यामध्ये आपल्याला मदत होईल
1: नक्कीच. अजून एक महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे पालाश, आणि या पालाशची कमतरता जर आपल्या पिकांमध्ये दिसून आली तर त्या कमतरतेमुळे कोणकोणती लक्षणे आपल्या पिकांमध्ये दिसून येतात आणि उपाययोजना त्यावर आपण काय करू शकतो याविषयी आपण काय सांगाल?
0: मॅडम, या पालाशयुक्त अन्नद्रव्यामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन धांड्यामध्ये ताठपणा येतो. समजा ज्वारीचं घेतलं, त्याच्या धांड्यामध्ये ताठपणा कशामुळे येतो तर ह्या पालाशयुक्त खतांमुळे येतो. त्यामुळे पिके अधिक वाढली तर जमिनीवर लोळत नाही, असं चांगला स्टँड असते, क्रॉप स्टँड चांगला झालेला दिसतो. कोरडवाहू शेतीमध्ये पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची प्रक्रियाही मंदावते व पेशींमध्ये पाणी अधिक साठून राहते. आता आपण बघतोच आहे अल्निनोची स्थिती आहे, अशा केसमध्ये आपण पालाशयुक्त खते दिल्याने त्याच्यामध्ये मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. पिकांमध्ये पिष्टमय किंवा शर्करायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी पालाशची गरज असते. पालाश हा महत्वाचा विकारांचा घटक असून पिष्टमय पदार्थ बिया किंवा मुळे किंवा कंद फळांकडे वाहून नेण्याचे कार्य अधिक प्रमाणामध्ये करते.
1: अच्छा.
0: प्रथिने तयार करण्याचे कामही पालाशमुळे नियंत्रित केले जाते. कीड व रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा पालाशमुळे वाढते. फळांचा आणि दाण्यांचा रंग गोडवा चमकदारपणा पालाशयुक्त खतांमुळे होते. पालाशच्या कमतरतेमुळे जुन्या पानांच्या कडा पिवळसट होऊन पानांवर तांबडे असे आपल्याला ठिपके झालेले दिसतात. सर्वसाधारण पिकांची त्याच्यामुळे वाढ कमी होते. पिकांचे धांडे कमजोर होऊन शेंडे जळतात किंवा बिया आणि फळांचा आकारही आपल्याला ओबडधोबड, आपण मक्याचे कंस बघतो कधी कधी ओबडधोबड झालेले, पळत आपण टोमॅटो पण बघतो की त्याचा एकाचा आकार मोठा आहे एकाचा आकार छोटा आहे, कशामुळे होते ते पालाशयुक्त. त्यासोबतच स्कॉर्चिंग आता सांगितलं मी, असं कळा जळाल्यासारख्या दिसतात आणि पानावर त्याचे खोड किंवा देठ जे आहे ना कमजोर दिसते आणि त्याचा ताठरपणा राहत नाही.
1: अच्छा.
0: कापसाचा विचार केला तर ते जे बोंड आहेत कुठले कुठले बोंड असे जळाल्यासाठी तपकिरी असे झाल्यासारखे दिसतात आणि दाणे जर सोयाबीनचे बघितले तर छोटे होतात. ते हे कशामुळे होते की पालाशची कमतरता. आणि जर आपल्याला ही कमतरता भरून काढायची असेल तर आपल्याला एमओपी सारखं खत बाजारामध्ये आहे, त्याच्यानंतर मिक्स फर्टिलायझर्स पण आहेत 25 किलो एकर किंवा हे वेगवेगळ्या पिकाच्या शिफारसीनुसार आपल्याला ती वापरायची आहे. त्यानंतर आपण पालाशयुक्त जेव्हा खत द्यायचं असतो तेव्हा आपण फोलियर अप्लिकेशनद्वारे पर्ण फवारणीद्वारेही देऊ शकतो. त्याच्यासाठी 0-52-34 नावाचं खत आहे किंवा आपण पोटॅशियम नायट्रेटही म्हणतो, त्याचीही फवारणी आपल्याला करता येते. आणि जर हे सगळं केलं आणि आताच आपण सध्या जशी परिस्थिती जे आपल्यावर आली आहे की कधी कधी बघतो तर पाणी खूप कमी झालेलं आहे आणि कधी आपल्याजवळ पाणी जास्त आहे. जेव्हा पाणी कमी झालं असेल अशा परिस्थितीमध्ये आपण पोटॅशियम नायट्रेट सारख्या खतांचा किंवा पालाशयुक्त खतांचा आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याच्यामुळे फायदाच होतो.
1: अच्छा. गंधक सुद्धा एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे, तर याविषयी आपण काय सांगाल की त्याची कमतरतेची लक्षणे कोणती आहेत आणि आपण उपाययोजना काय करू शकतो?
0: आतापर्यंत बघत होतो आपल्या जमिनीमध्ये नत्र स्फुरद पालाश ह्याच अन्नद्रव्याची मुख्य जी अन्नद्रव्य त्याचीच कमतरता होत होती. पण आता आपण माती परीक्षणानुसार बघतोय की आपल्या जमिनीमध्ये जे दुय्यम अन्नद्रव्य आहे जसं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक याची पण कमतरता होऊन चालली. कॅल्शियम मॅग्नेशियमची तेवढी नसते पण गंधकाची कमतरता आपल्याला दिसूनच आली आहे. गंधकाची सर्वाधिक गरज जी असते मॅडम ती जी तेलबिया उत्पादनासाठी असते. कार्बोदय आहे किंवा प्रथिने आहे किंवा हरित द्रव्य किंवा ग्लुकोसाइड सारख्या निर्मितीसाठी आपल्याला गंधकाचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. गंधकाचा प्रमाणशील उपलब्धतेमुळे जीवनसत्व बी आहे, लिपोइक आम्ल आहे किंवा ग्लुटामाइनची जीवन रसायने प्रक्रियेमध्ये वेग वाढवण्यास म्हणजे जेही प्रकारचे प्रथिने आहे, एन्झाईम्स आहे, याच्यासाठी आपल्याला गंधकाची गरज पडते.

0: मिळते. आणि जर गंधकाची कमतरता असेल समजा एखाद्या जमिनीमध्ये पिकामध्ये तर पिकांची वाढ खुंटते, त्याच्यामुळे कोवळी पाने जी आहेत ती पिवळे पडलेली दिसतात. वाढ बिंदूंची वाढ खुडायला लागते, जिथनं म्हणजे आपण म्हणतो ना पीक आहे त्याची वाढ होते ते खुंटल्यासारखं दिसते. पूर्ण परिपक्व किंवा जुन्या पाण्यावर पिवळ्या लाल किंवा नारंगी पिवळसट लाल आपण आता काही बघितलं तर तुरीवर आपल्याला अशा प्रकारचं दिसायला लागलंय. शेवटी ते असं कमजोर होते आणि अशी छटा दिसल्यावर पीक जे आहे ते गळून पडते. पानांची शेंडेही कमजोर होतात आणि ती पानं गळतात, त्याची वाढ होत नाही. आणि जे पानांची फुलांची वाढ नाही झाली तर फळ झाड नाही तशा वेळेस मंदावते. आणि द्विदल धान्यामुळे काय होते, नत्रस्थिरीकरण प्रक्रियेचा जो वेग आहे तोही कमी होतो. फुले कमी लागणं, वांज निर्माण होणं किंवा त्यांना दाणे न भरणं अशा प्रकारची परिस्थिती होते. परत त्याचे खोड पण आहे ते पातळ आणि कठीण होत नाही, ते कमजोर दिसते. तेलवर्गीय पिकामध्ये जर आपल्याला तेलाचे प्रमाण जे वाढवायचे असेल, जसं सोयाबीन आहे, भुईमुंग आहे, सूर्यफूल आहे, अशा पिकांचं जेव्हा किंवा कांदा जरी असेल तर अशा पिकांमध्ये आपल्याला त्याची गोळवाई असेल किंवा तेलाचे प्रमाण वाढवायचं असेल, प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं असेल तर हे गंधकयुक्त खते हे अगदी महत्वाचे आहे. याच्यासाठी आपण जिप्सम वापरू शकतो किंवा गंधकही डायरेक्ट मार्केटमध्ये आहे. अशा प्रकारची खतं गंधकयुक्त खते वापरल्याने आपल्या त्याचा फायदा होतो.
1: अच्छा मॅडम, आता जे दुय्यम अन्नद्रव्य आहे की ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दोन्ही अन्नद्रव्य त्यामध्ये समाविष्ट आहे, तर ह्याविषयी काय सांगाल? या दोन्ही पण अन्नद्रव्यांची कमतरता जर आपल्या पिकांमध्ये दिसून आली तर त्यांची लक्षणे काय आणि आपण त्यावर काय उपाय करू शकतो?
0: जर आपण मॅग्नेशियमचा विचार केला तर हे अन्नद्रव्य पाण्यातील हरितद्रव्याचा केंद्रीय घटक असून फोटोसिंथेसिस क्रियेत भाग घेऊन त्यामुळे पानांचा अन्न तयार करतो आणि रंग हिरवा देतो पानांना. मॅग्नेशियमच्या विकारांना क्रियाशील मदत करण्यास जर आहे तर प्रथिनांची निर्मिती, कार्बोदे किंवा मेद तयार करण्याच्या प्रक्रियेत मॅग्नेशियमचं चांगलंच कार्य आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे काय होतं तर नवीन पालवीस पिवळसट रंग येतो आणि जुन्या पानांच्या शिरामध्ये भागामध्ये पिवळा दिसतो. मधलं पान हे किंवा त्याच्या शिरा आहे ह्या पिवळ्या दिसतात आणि बाकीचं हिरवं असते. आणि पानांवर हिरवे पिवळ्या कलरचे असे डाग पडतात आणि नंतर ते असे ब्राऊन कलरचं होऊन गळून पडतात. हे झालं मॅग्नेशियमच्या कमतरतामुळे झालंय. जर आपण कॅल्शियमचा विचार केला तर हे अन्नद्रव्य पिकांच्या पेशीमध्ये आवरणाचा एक घटक तयार करून पेशींची वाढ चांगली होऊ देते. आणि कॅल्शियममुळे पिके किंवा पाण्याचा पुरेपूर उपयोग करतात आणि पिकांमध्ये योग्य ओलावा टिकवण्याचे किंवा सुण्यामुळे ते कार्य सोपं होते. पिकांमध्ये आपला ओलावा टिकून राहते. सुण्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो आणि जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांकही आहे जो योग्य राखून अन्नद्रव्याच्या शोषण प्रक्रियेत मदत करते. आणि त्यामुळे बीज निर्मितीत चालना मिळते. आणि कमतरतेची लक्षणे जर बघितली तर हे कोवळ्या पाण्यांवर किंवा नवीन जे अंकुर आहे किंवा शेंड्यावर याची फिक्कट अशी आपल्याला हिरवी झालेली दिसतात, करपतात नंतर आणि वेडी वाकडी होतात ते. हे कॅल्शियम जे आपल्या बोन्स साठी पण रिलेशन आहे तशा प्रकारचं आपल्याला पानांमध्ये दिसून पडतंय. आणि पानामध्ये असे तडे पडतात किंवा ते कुजायला लागतात, हे कॅल्शियमची कमतरतेमुळे होते. आता मॅग्नेशियम सल्फेटची आपण फवारणी करू शकतो 15 दिवसाच्या अंतराने आणि किंवा जमिनीमधूनही आपण देऊ शकतो. त्यासोबतच जर कॅल्शियमसाठी आपण जिप्सम 200 किलो प्रति हेक्टर वापरतो किंवा कॅल्शियम नायट्रेट आहे त्याची 0.5% फवारणी पण आपण पर्ण फवारणी करू शकतो.
1: अच्छा मॅडम, आता अजून एक महत्वाचं जे अन्नद्रव्य आहे ते आहे जस्त, तर याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: जस्त हे जे अन्नद्रव्य आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये असते आणि जर आपण आपल्या मराठवाड्याचा विचार केला, इव्हन आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर जस्ताचे प्रमाण हे कमी झालेलं आहे. जस्तामुळे काय होते की जस्त हे महत्वाच्या विकारांचा प्रत्यक्ष घटक आहे. ऑग्निज असेल किंवा जे ग्रोथ रेग्युलेटर्स असतील पिकांमध्ये असलेल्या जस्ताच्या प्रमाणावर अवलंबून असते आणि वाढ बिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते.
1: नक्कीच
0: पेरांची वाढ बरोबर होत असल्या त्यामुळे पानांचा आकार बदलतो, शिरा स्पष्ट पिवळ्या पडलेल्यासारख्या दिसतात आणि काड्या काड्यातील अंतर हे कमी होऊन उंची पण कमी होते. आणि त्याच्यामुळे खैरा डिसीज हा होतो, भात पिकाचा विचार केला आपल्याकडे तर नाही आहे पण जस्तामुळे झालेला हा खैरा नावाचा मोठा डिसीज आहे.

0: तसंच मक्का जे आहे मक्काच्या पानावर पांढरे पट्टे झालेले दिसतात, पाने लहान होणे, पानांचे असे गठ्ठे झालेले दिसतात बघा, एकाच ठिकाणी पानं होते त्या हा रोसेटिंग म्हणतात त्याला, आणि नंतर हे जे आहे पानांच्या शिरा ते पण अशा हिरवटल्या झालेल्या दिसतात.
1: अच्छा,
0: तर हे कशामुळे होते आणि याच्यात काळी जमीन किंवा आपले जास्त पीएच मुळे असं होते किंवा चुनखडी जमिनीमध्ये पण आपल्याला हे जस्ताची कमतरता दिसून येते.
1: अच्छा,
0: तर त्यासाठी आपल्याला मातीमधून झिंक सल्फेट एकरी 20 ते 25 प्रति हेक्टर अशा प्रकारे वापरायचं आहे. एकराचा विचार केला तर 10 किलो प्रति एकर वापरायचं आहे. फवारणीमधून 0.5% झिंक सल्फेट द्यायचं आहे, त्याची फवारणी करायची आणि नंतर आपण त्याची बीज प्रक्रिया पण करू शकतो. बीज प्रक्रियामुळेही आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसून येतो.
1: अच्छा, त्याचप्रमाणे लोह सुद्धा एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे, तर त्याचंही महत्वाचं कार्य आपल्या पिकांमध्ये झालेलं दिसून येते. ज्याची कमतरता झाली तर काय होऊ शकतं? बरं,
0: लोहाची कमतरता झाली तर आताच आपण सांगितलं की लोह तयार करण्यासाठी अनेक विकारांचा घटक इलेक्ट्रॉन स्थलांतर करून जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये लोहयुक्त विकारांचे कार्य करत असल्यामुळे किंवा नत्र स्थिरीकरणामध्ये त्याचं एक चांगलं महत्वाचं घटक आहे. लोहच्या कमतरतेमुळे काय होते की कोवळी पाने हे पिवळे झालेले दिसतात. नवीन जी पालवी असते ती उमलत्या कळ्या असेल किंवा वाढ बिंदू असेल हे स्पष्ट दिसतात, त्याच्यावर त्याचा इफेक्ट झालेला.
1: अच्छा अच्छा,
0: पिवळी झालेली पाने दिसतात. नंतर त्याचा नसांचा जो आतील भाग आहे तो पिवळसर होऊन कमजोर होतो.
1: अच्छा,
0: आणि जर्जर झाल्यासारखं असं त्याची पानं आपण जर पाण्यात ठेवली समजा एखाद्या याची ते कसं जर्जर झाल्यासारखं दिसते अशीच आपल्याला लोहमध्ये कमतरता दिसते. नवीन पिवळी पाने होतात, शिरा त्याच्या हिरव्या होतात, सोयाबीन डाळिंबामध्ये ह्याच जास्त लोहाची कमतरता आपल्याला लक्षात येते.
1: अच्छा,
0: जमीन जास्त चोपण झाली असेल किंवा जमिनीमध्ये पाणी साठून राहिले असेल. नेहमी सांगत असतो की लोहाची कमतरता असेल त्यावेळेस आपण सांगतो शेतकरी बंधूंना की तुमच्या जमिनीमध्ये जर पाणी साठलं असेल तिथून बाजूने एक चर काढा आणि ते पाणी बाहेर काढा, त्याच्यामुळे जी लोहाची कमतरता आहे ही कमी दिसून येते. आणि त्याच्यासाठी आपल्याला फेरस सल्फेट 0.5% किंवा 1% सायट्रिक ऍसिडची फवारणी हे 2-3 वेळा केलं तरी चालते, किंवा जे फेरस सल्फेटच आहे जे जमिनीमधूनही आपण देऊ शकतो 10 ते 15 किलो प्रति हेक्टर प्रमाणे आपण त्याच्या जमिनीमधून त्याचा उपयोग करता येऊ शकतो.
1: अच्छा, अजून एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे ते म्हणजे बोरॉन, आणि बोरॉनची कमतरता जर आपल्या पिकामध्ये दिसून आली तर काय काय परिणाम होऊ शकतो? बरं,
0: आता आपण बरेच रिपोर्ट माती परीक्षणाचे रिपोर्ट बघितलं त्यामध्ये आपल्याला बोरॉनची कमतरता आढळून येते. हे जे बोरॉनचे अन्नद्रव्य आहे पिकांच्या जननक्रियेत भाग घेते.
1: अच्छा,
0: कोश विभाजनाच्या प्रक्रियेत देखील त्याची बोरॉनची गरज असते. पिष्टमय पदार्थाच्या वाहनास बोरॉनच्या अस्तित्वामुळे चालना मिळते. पाण्याचा पिकांवर होणारा ताण शोषण्यास बोरॉन मदत करते. बोरॉनची कमतरता असली तर त्यामध्ये नत्रासारखंच असते ती बोरॉनची कमतरता ही. बोरॉनमुळे कमी हालचाल, कमी वाहकता आणि पिकांच्या मुळांमधून वरच्या अवयवापर्यंत पोहोचण्याची जी क्रिया आहे ती उशीर लागतो किंवा कमी प्रमाणामध्ये होते. तर बोरॉनच्या कमतरतेमुळे पानांची शेंडे काळे पडतात आणि काळे पडून त्याची कोवळी पाने किंवा कळ्या गळतात आणि ते पान शेवटी झाड मरून जाते. वाढ बिंदूची वाढ खुंटते, पेशी कोश ठिसूळ आणि कठीण होतात आणि कोरडे पडतात. किंवा सोयाबीन सारख्या पिकांमध्ये शेंगा ह्या रिकाम्याच राहणे, दाणे न भरणे अशा प्रकारचे बोरॉनमुळे आपल्याला कमतरता दिसून येते.
1: अच्छा,
0: त्यासाठी आपल्याला 0.2% म्हणजे 0.2% बोरॅक्सची फवारणी करायची आहे, किंवा बोरॉनयुक्त जो आहे बाजारामध्ये आपण त्याची जमिनीमधूनही उपयोग करू शकतो. फुलोरा पळधारणीच्या वेळेस बोरॉनचा जर आपण सोर्स जमिनीला पुरवला किंवा पिकांना आपण दिला तर आपल्याला नक्कीच त्याची कमतरता कमी करता येऊ शकते.
1: नक्कीच मॅडम. तर मॅडम, आता मॅग्नीज आणि कॉपर याची जर कमतरता पिकामध्ये झाली तर ते कोणकोणती लक्षणे दाखवताना आणि त्यावर कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो?
0: पिकांच्या जैविक आणि जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये जे बायोलॉजिकल घटक आहेत, जैविक प्रक्रिया ज्या आहेत पिकांमध्ये, मॅग्नीज द्रव्य उत्तेजन करण्याचे कार्य असो किंवा जीवनसत्व क त्याच्या फोटोसिंथेसिस मॅग्नेशियमचा मोठा वाटा आहे, आणि प्रथिनांचे संलक्षीकरण कमतरतेमुळे रिक्त आम्ले जसं अमेनो आम्ले म्हणतो आपण त्याला, आणि नायट्रेटचा साठा वाढ

0: मिळतो त्याच्यामुळे. याशिवाय ऊर्जा शक्ती पुरवणाऱ्या प्रथिनांचा किंवा पदार्थाचा निर्माण करण्यामध्ये कार्य आहे. कमतरतेमुळे आपल्याला पिकांमध्ये तपकिरी अशा ब्राऊन कलरचे ठिपके दिसतात, पानांवर असे ठिपके ठिपके आलेले दिसतात. आणि साधारणतः मॅग्नेशियमची कमतरता जी आहे आपल्याला कोवळ्या पानांवरच दिसून येते. लिंबूवर्गीय फळझाड असतील त्याच्यात तेलकट डाग दिसतात, म्हणजे तेल्या रोगमध्ये वगैरे म्हणतो आपण, ज्वारी किंवा बाजरीवर बुरशी येणे. आणि मॅग्नेसचा आपण पुरवठा व्यवस्थित केला तर पानावर त्याची चट्टे किंवा शिरा हिरव्या पडला असेल किंवा पिवळे हिरवे पान झाले असेल अशा वेळेस 0.5% मॅंगनीज सल्फेटची फवारणी आपल्याला 4 केल्यानंतर याची कमतरता आपल्याला भरून काढता येते. आणि आताच आपण मला कॉपरचे विचारलं तर पिकांचे जीवनचक्र कार्यरत असलेल्या विकारांचे तांबे हा एक मुख्य घटक आहे. नत्र आणि पिष्टमय पदार्थाचे प्रमाण समतोल ठेवण्याचे हे मुख्य काम करते. त्यासोबत पानांच्या टोका करपणी पाने जे आहे पांढरे पडणे हे कॉपरच्या कमतरतेमुळे होते. आणि 0.2% आपण कॉपर सल्फेटची फवारणी केली तर आपल्याला त्याची कमतरताही भरून काढता येते.
1: अच्छा मॅडम, आता अजून एक महत्वाचा प्रश्न असा विचारावा लागतो की बरेच आपले शेतकरी बांधवांनी आता कापसाची खरीप हंगामामध्ये लागवड केलेली आहे, अन्नद्रव्यांचे विविध कमतरतेची लक्षणे कापूस पीक दाखवतो आणि त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात?
0: कापूस हे आपल्या मराठवाड्यामधलं महत्वाचं पीक आहे. कापसामधला आपला मोर दॅन 60% क्षेत्र आपण हे कापसाने व्यापलेलं असते तर कापूस हा आपल्यासाठी खूप नगदी पीक म्हणूनच संबोधला जातो आणि त्याची काळजी करणेही आपण फार गरजेचं असते. कापसासाठी आपण शिफारस केलेलं 120 नत्र, 60 स्फुरद, 60 पालाश, 120-60 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी असा डोस आहे. तर कापसासाठी आपण नत्रयुक्त खतांचा विचार करताना आपल्याला ते विभागून देणं फार गरजेचं असते. जसं 40% नत्र हा आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे, त्यातला 30% नत्र हा आपल्याला पाते लागताना किंवा फुले लागताना द्यायचा आहे आणि नंतर पाते लागताना त्यातला 40% नत्र असं आपण नत्राची विभागून देणं फार गरजेचं असते. आणि स्फुरद आणि पालाश हा आपण तोही विभागून द्यायचा किंवा एका वेळेस दिला तरी चालतो तो. आणि जेव्हा बोंडे लहान असेल किंवा बोंडगळच होत असेल तर हे कशामुळे होते की आपण आपल्याला तेव्हा पालाशयुक्त खते द्यायचे आहे. बोरॉनही आपल्याला याच्यासाठी देणं फार गरजेचं. जस्त आणि लोह ह्या दोन्हीची गरज आपल्याला कापसामध्ये जास्त प्रमाणात. हे जास्त लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे म्हणून याला सगळे अन्नद्रव्य व्यवस्थित रित्या पुरले तेव्हाच आपल्याला बोंडाचा साईज जो आहे हा चांगला दिसेल.
1: मॅडम, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश द्याल बरं?
0: सर्व शेतकरी बंधूंना अशीच विनंती असेल की आपण आपल्या जमिनीचा योग्य संतुलित खतांचा वापर करावा. त्यासोबतच संतुलित खतांचा वापर केल्यानंतरही जर आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता दिसत असेल, काही लक्षणे आपल्या याच्यावर दिसत असतील तर आपण जमिनीतून किंवा फवारणीद्वारे आपण ह्या अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा.
1: तर मॅडम, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या पिकांमध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात आणि त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात याविषयी आपण सांगितलं आणि नक्कीच आपण दिलेल्या ह्या शास्त्रशुद्ध माहितीचा उपयोग आमच्या समस्त शेतकरी वर्गाला होईल. मार्गदर्शनाबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे, सहाय्यक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245

41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी ठीक 7:30 101 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोते हो, निवेदन संपलं. बरायदार मंडळी, माझा वार माझं शिवार कार्यक्रमापुरता मी भावना पारखी आपला निरोप घेते. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव.

0: माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, ठीक 8:05 आम्ही प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.
2: आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 billion अमेरिकी डॉलरच्या विक्रमी उंचीवर. अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबावतंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका. देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसची लढत. नेपाळ आणि तिबेटमध्ये झालेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 पोहोचला आहे तर अजून 1,545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटेकोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गानं सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेल्या तामिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतानं नेपाळसाठी 47 tons जास्त आपत्कालीन मदत साहित्य पाठवलं आहे. आज आणखी एक विमान 13 tons आवश्यक साहित्यासह नेपाळसाठी रवाना होणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीत 24 hours नियंत्रण कक्ष सुरू केला असून काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासांनीही 24 hours हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. भारताचा परकीय चलन साठा 21 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 12.40 billion अमेरिकी डॉलरनं वाढून 729.30 billion अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर पोहोचला. यापैकी सर्वात मोठा वाटा चलनी साठ्याचा असून तो 9.40 billion अमेरिकी डॉलरची वाढ नोंदवून 591.30 billion अमेरिकी डॉलरवर गेला. तर सोन्याच्या साठ्यात 2.08 billion अमेरिकी डॉलरची वाढ होऊन तो 114.20

कोटी अमेरिकी डॉलर इतका झाला. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वार्षिक तत्वावर 6.7% नोंदवला गेला आहे. आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती दिली आहे. जून महिन्यातल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सुधारून थेट 8.8% झाला होता, जो सुरुवातीला 7.3% असेल असा अंदाज होता. जूनमधल्या या वेगवान वाढीच्या तुलनेत जुलैमध्ये वाढीचा वेग किंचित मंदावला असला तरी औद्योगिक वाढीचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेनं आपला हेकेकोर दृष्टिकोन बदलून दबाव तंत्राचा वापर थांबवल्यास पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटलं आहे. अमेरिकेनं इराणचे अधिकार स्वीकारावेत आणि जुन्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी अलीकडे झालेली चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचंही ते म्हणाले. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तातडीनं कोणतीही चर्चा करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हंगेरी इथं सुरू असलेल्या PSA बुडापेस्ट स्कॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या वेलावन सेंथिलकुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फार्कसशी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना होणार आहे. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तर फार्कसनं इजिप्तच्या मुस्तफा अल सिर्तीचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सक्षमीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेला प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण आणि अर्धशहरी भागात उघडली आहेत तर अंदाजे 56% खाती महिलांची आहेत. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 वर. 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर. अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबाव तंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका. देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसची लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.